0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी श्रेया पासलकर आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता. snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत
2: श्रोतेहो शुभ सकाळ सुप्रभात गुड मॉर्निंग आरजे अनु तुम्हाला भेटायला आलेली आहे आणि तुम्ही ठेवून केलंय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा आणि या जबरदस्त मॉर्निंगमध्ये छान आपली दिवसाची सुरुवात करण्यासाठी मी तुम्हाला बऱ्याच दिवसांनी मॉर्निंग शोमध्ये भेटायला आलेली आहे अनु आहे तुमच्या सोबत आणि महिन्याची एक तारीख आहे 1 ऑगस्ट 2026 आजची तारीख आणि अर्थात वीकेंडला सुरुवात होतीये सॅटर्डे मॉर्निंग तुम्ही मला ऐकताय अनुला आणि आपल्या दिवसाची सुरुवात आपण प्रसन्न करणार आहोत येस दिवसाची सुरुवात जेव्हा भक्तिमय वातावरणामध्ये एक खूप सुंदर गाणं ऐकून जेव्हा होते ना तेव्हा तेच मनामध्ये पॉझिटिव्ह विचार आपल्या रेंगाळत राहतात आणि आपली दिवसाची सुरुवात कामाची सुरुवात सुद्धा छान होते सार्थ दासबोध जो रघुवीर समर्थांनी रामदास स्वामींनी जो लिहिलेला आहे तो आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्यामध्ये एक अशी ओळ आणि एक असं शिकवण निरूपण सांगितलं आहे की म्हणून आळस नसावा तरीच पाविजे वैभवा अस्त्री परत्री जीवा समाधान येस आळसाबद्दल इथं बोललं गेलेलं आहे आणि माणसाच्या खरं तर स्वभावामध्ये ना आळस ही गोष्ट असते आळस कधीही करू नये आळस सोडून जर काही आपण दुसरे चांगले कर्म केले चांगली कामं केली तर वैभव आपल्याला प्राप्त होतं आणि जीवाला इहलोकी आणि परलोकी सुद्धा समाधान प्राप्त होतं प्रयत्न करावा तो कोण ह्याची ऐका निरूपण सावध करून अंतकरण निमिष एक इथे प्रयत्नांबद्दल बोललं गेलेलं आहे रामदास स्वामी पुढे म्हणतायत की प्रयत्न हे आपल्या प्रत्येक मानवी आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे आहेत आपल्या आयुष्यामध्ये जर आपण प्रयत्न केलेच नाही तर कुठलीच गोष्ट आपल्याला साध्य होणार नाही त्यामुळे प्रयत्न कुठला करावा याचा सुद्धा विचार जर क्षणभर आपण केला चित्त एकाग्र ठेवून जर आपण केला तर आपल्याला सगळी मार्ग आणि सगळी उत्तरं सापडतील प्रातःकाळी उठावं काही पाठांतर करावं येथान शक्ती आठवावं सर्वोत्तमासी आता इथे पाठांतर आणि सकाळी लवकर उठण्याबद्दल बोललेलं आहे बघा तुम्हाला आठवत असेल की आपली आई आपले आजी आजोबा आपल्याला नेहमी सांगतात की लवकर सकाळी उठावं पाठांतर करावं चांगल्या गोष्टींचं वाचन करावं हे संस्कार आपल्या भारतीय माणसांच्या मनामध्ये रुजवले आहेत आणि आपल्या वडिलोपार्जित वेगवेगळ्या सगळ्या लोकांनी आपल्यावर हेच संस्कार बिंबवलेले आहेत आणि इथे रामदास स्वामी देखील म्हणतात की रोज प्रातःकाळी उठावं काहीतरी रोज पाठांतर करावं आणि यथाशक्ती सर्वोत्तम आठवावं बघा म्हणजे जेव्हा आपण सकाळी लवकर उठतो कुठल्याही गोष्टीचं आपण वाचन करतो जेव्हा प्रातःकाळी आपण याचं वाचन करतो ती गोष्ट आपल्या स्मरणात राहते पाठांतर केलं तर ती गोष्ट लवकर लक्षात येते आणि जेव्हा बघा परीक्षा असतात तेव्हा आपण नेहमी सकाळी पहाटे उठून अभ्यास करतो आणि तो आपल्या कायम लक्षात राहतो रामदास स्वामी इथे इथेच म्हणतात दिवसाची सुरुवात या चांगल्या गोष्टींनी आपण करतो आहोत थोड्याच वेळामध्ये पुन्हा येते भेटायला अनु आहे तुमच्यासोबत गुड मॉर्निंग
3: स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता संपर्क क्रमांक आहे 90110110005 ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा

0: नमस्कार, आपण ऐकता स्नेहालय असं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमामध्ये मी अर्जुन तुमच्या सोबत आहे आणि 1 ऑगस्ट 2026 आजची तारीख आणि अर्थात वीकेंडला सुरुवात होती आहे. आज आहे शनिवार. महत्वाच्या काही आजच्या दिवसामधल्या घटनांकडे आता आपण वळत आहोत. 2022 मध्ये मंकी पॉक्स हा आजार आला होता. हा रोग जो आहे याचा जास्त प्रसार झाला होता 2022 मध्ये आणि भारतानं केरळमध्ये मंकी पॉक्स रोगामुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची अधिकृत नोंद केली होती. 2008 मध्ये केटू शिखर 11वा पर्वतारोहणाचा जगामधला दुसऱ्या उंच शिखरावर निधन केटू शिखर यांचं झालं होतं. बीजिंग टियांजिन इंटरसिटी रेल्वेला 2008 मध्ये सुरुवात झाली, जी जगातील सगळ्यात वेगवान प्रवासी रेल्वे सेवा होती. त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावानं सोलापूर विद्यापीठाची स्थापना 2001 मध्ये झाली. अभिनेते राजकुमार कन्नड चित्रपटसृष्टीमधले अभिनेते, निर्माते आणि दादासाहेब फाळके पुरस्कार ज्यांना जाहीर झाला होता, असे राजकुमार यांचं 1996 साली यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर भारतीय रेल्वे प्रशासनानं प्रवाशांसाठीची विमा योजना 1994 मध्ये सुरू केली. MTV या चॅनलचं अमेरिकेमध्ये प्रसारण 1981 मध्ये सुरू. विग्डीज बिन बोगाडोत्तीर या आइसलँड देशाच्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या आणि जगामध्ये पहिल्या लोकशाही पद्धतीनं निवडून आलेल्या महिला राष्ट्रप्रमुख त्या 1980 साली झाल्या. डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी, ज्याला DIA असं म्हटलं जातं, अमेरिकेमध्ये या संस्थेची सुरुवात 1961 मध्ये झाली. पाकिस्तान इस्लामाबाद शहराची राजधानी 1960 साली झालं. तर बेनिन या देशानं फ्रान्सपासून आपण स्वतंत्र आहोत अशी घोषणा 1960 मध्ये केली. महत्वाच्या घटनांकडे आपण वळणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: नमस्कार, आपण ऐकताय श्रोते हो स्नेहल आज लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. महत्वाच्या दिनविशेष आणि घटनांकडे आपण वळत आहोत. आणि श्रोते हो, दुसरं महायुद्ध 1944 साली झालं होतं. वॉर्सोमध्ये पोलंड देशामध्ये नाझीविरुद्ध सशस्त्र उठाव झाला. त्याचबरोबर 1943 मध्ये ब्लॅक संडे हा घोषित करण्यात आला होता. ऑपरेशन डायटल वेव्ह हे सुरू होतं. अमेरिकन सैन्याचा रोमानिया देशातील तेलसाठे नष्ट करण्याचा अयशस्वी प्रयत्न 1943 मध्ये झाला होता. ऑलिम्पिक, बर्लिन जर्मनीमध्ये 1936 व्या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात. तर जर्मनीनं रशियाविरुद्ध युद्ध 1914 मध्ये पुकारलं. इथूनच पहिल्या महायुद्धाची सुरुवात खऱ्या अर्थानं झाली. हेरिएट क्विम्बी एरो क्लब ऑफ अमेरिका एव्हिएटरचं प्रमाणपत्र मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिका 1911 साली झाल्या. महत्वाच्या घटनांकडे आपण पुन्हा एकदा वळणार आहोत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प. विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111105. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरसंतरंग. हा कार्यक्रम सुरू आहे आणि आज आहे 1 ऑगस्ट 2024. आजच्या दिनविशेषकडे आपण वळत आहोत. महत्त्वाच्या घटना: 1894 मध्ये पहिलं चीन जपान युद्ध सुरू. 1976 मध्ये अमेरिका कोलारेडो अमेरिकेचे 38वं राज्य झालं. मॉन्टेरोजा या आल्प्स पर्वतरांगेतील दुसरं सर्वोच्च शिखरावर पहिली यशस्वी चढाई 1855 मध्ये झाली. ब्रिटिश साम्राज्य हे गुलामगिरी निर्मूलन कायदा 1833 नुसार ईस्ट इंडिया कंपनी वगळून गुलामगिरी संपुष्टात आली. तर जोसेफ प्रिस्टले आणि कारशील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य 1774 मध्ये वेगळं केलं. ख्रिस्तोफर कोलंबस व्हेनेझुएला देशाला भेट देणारा पहिला युरोपियन 1998 मध्ये ठरला. महत्वाच्या दिनविशेषकडे आपण पुन्हा एकदा वळणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. स्नेहालय पुनर्वसन संकुल. लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV/AIDS बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचे अंतरंग. या कार्यक्रमामध्ये श्रोते हो आपण महत्वाच्या दिनविशेष आणि काही घटनांकडे आपण वळत आहोत. महत्वाच्या जन्मदिवसांकडे आता आपण वळूयात. महत्वाचे जन्मदिवस: 1992 साली मृणाल ठाकूर भारतीय अभिनेत्री यांचा जन्म. तापसी पन्नू 1987 मध्ये यांचा जन्म. ग्रॅहम थॉर्प इंग्लिश क्रिकेटपटू 1969 मध्ये जन्म. तर भारतीय राजकारणी उत्तर प्रदेशचे आमदार रामवीर उपाध्याय 1957 मध्ये जन्म. अरुण लाल भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक 1955 मध्ये जन्म. यजुवेंद्र सिंग भारतीय क्रिकेटपटू 1952 मध्ये जन्म. झोरान देंडिक सर्बिया देशाचे 6वे पंतप्रधान, तत्वज्ञ आणि राजकारणी यांचा 1952 मध्ये जन्म. कुर्मन बेग बकीयेव किर्गिझिस्तान या देशाचे दुसरे अध्यक्ष आणि राजकारणी 1949 मध्ये जन्म. मार्वल या स्टुडिओचे संस्थापक एव्ही अराद 1948 मध्ये जन्म. इस्रायली अमेरिकन पटकथा लेखक आणि निर्माते मार्वल स्टुडिओचे संस्थापक 1948 मध्ये जन्म. मीना कुमारी भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री 1932 मध्ये जन्म. अमेरिकन इस्रायली रब्बी कार्यकर्ते ज्यू डिफेन्स लीगचे संस्थापक 1932 मध्ये मीर कहाणी यांचा जन्म. महत्वाच्या जन्मदिवसांकडे वळूयात. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज। नगरचे अंतरंग या कार्यक्रमात आपण दिनविशेषकडे वळत आहोत। आज आहे 1 ऑगस्ट। मास्टर भगवान चित्रपट अभिनेते आणि दिग्दर्शक, 1913 जन्म, ज्यांचं निधन 4 फेब्रुवारी 2002 झालं। मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी अनेक सिनेमांची निर्मिती केली। श्री ज जोशी, कथाकार आणि कादंबरीकार, 1915 जन्म। लेखक, कवी आणि समाजसुधारक, अण्णाभाऊ साठे, आज 1920 त्यांचं जन्म, 18 जुलै 1969 त्यांचं निधन। कमला नेहरू, जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी, 1899 जन्म। कार्ल कोबेल्ट, स्विस कॉन्फेडरेशनचे 52 अध्यक्ष, वकील आणि राजकारणी, 1891 जन्म। जॉर्ज डी हेवेसी, हंगेरियन जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार विजेते, 1885 जन्म। पुरुषोत्तम दास टंडन, राष्ट्रभाषा हिंदीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष, भारतरत्न पुरस्कारकर्ते, 1882 जन्म। भारतीय कवी आणि संस्कृतचे प्राध्यापक महादेव मोरेश्वर कुंटे, 1835 जन्म। महत्त्वाच्या दिनविशेषकडे आपण पुन्हा एकदा वळणार आहोत। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम।
1: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते। स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली। 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे। माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे। स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा। संपर्क क्रमांक 90110264181।

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात महत्वाच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 1 ऑगस्ट 2024 आणि आजचे महत्वाचे दिनविशेष. सारथी, भारतीय अभिनेते, 2022 निधन. फिलिपिन्स या देशाचे 11वे राष्ट्राध्यक्ष कोराझोन अक्विनो, 2009 निधन. हरकिशन सिंग सुरजीत, भारतीय वकील आणि राजकारणी, 2008 निधन. त्याचबरोबर अशोक मांकड, भारतीय क्रिकेटपटू, 2008 निधन. बहाद सौदी अरेबियाचा राजा, 2005 निधन. तर रिचर्ड कुहन, ऑस्ट्रेलियन जर्मन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार विजेते, 1967 निधन. बाळ गंगाधर टिळक लोकमान्य, 1920 निधन. फ्रान्सचा राजा लुई सहावा, 1137 निधन. ग्रेट ब्रिटनच्या राणी ॲनी, 1714 निधन. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM, आता जगभर ऐका.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्या सोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. आज आहे 1 ऑगस्ट 2026 आणि आज आहे अण्णाभाऊ साठे यांची जयंती. कवी, समाजसुधारक आणि लेखक अण्णाभाऊ साठे यांचं नाव तुकाराम भाऊराव साठे असं होतं. हिंदू मातंग समाजामध्ये ज्यांचा जन्म झाला, त्यांचं लेखन म्हणाल तर सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या कृतिशीलतेवर होतं. साठे हे सुरुवातीला मार्क्सवादी प्रवृत्तीचे होते आणि त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव हळूहळू पडत होता. त्यांनी प्रामाणिक साहित्य जरी लिहिलं असलं तरी दलित म्हटलं की हिंदू, मराठा, ब्राह्मण विरोधी असं लेखन असतंच. देवांना शिव्या देऊन लपून त्यांचीच पूजा करणं असा दुपट्टीपणा त्यांच्याकडे नव्हता आणि हिंदू धर्मावर त्यांचा

0: त्यांनी परिवर्तनासाठी साहित्यकृतीची चांगलीच वाट जी आहे ती धरली, किंवा किंबहुना साहित्याचं योगदान हे त्यांना खूप महत्त्वपूर्ण समाजासाठी वाटलं. आज आपण पाहतो आहोत की मोठ्या संख्येनं विद्यार्थी अभ्यासक जे आहेत किंवा जे PhD करणारे अनेक जण आहेत ते नक्कीच त्यांच्या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. श्रोते हो, आज त्यांच्या जयंतीनिमित्त काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात आपण बोलतो आहोत आणि आज आहे कवी, लेखक, समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांची जयंती. अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यातून समाजाला परिवर्तनाची दिशा दिली. मुंबई, मराठा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र अनेक अशा सीमा भागातील अनेक शाहिरांनी आपल्या कलापथकांचे कार्यक्रम जसे सादर केले ना, तसे कार्यक्रम अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द. न. गवाणकर यांनी महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये संयुक्त चळवळीत सादर केले. त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल म्हणार तर 1 ऑगस्ट 1920 सांगलीमधल्या वाळवामध्ये वाटेगावमध्ये त्यांचा जन्म झाला. वडिलांचं नाव भाऊराव साठे आणि आईचं नाव वालूबाई साठे होतं. साठे हे शाळेत शिकलेले नाही, केवळ 1.5 दिवस ते शाळेत गेले आणि मग त्यांनी शाळा सोडून दिली. त्यांची 2 लग्न झालीत आणि त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई आणि दुसरी जयवंता हे होते. मधुकर, शांता आणि शकुंतला ही त्यांची अपत्य होती. पहिल्यांदा ते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित झाले. तो काळ असा होता 1944, तेव्हा दत्ता गवाणकर, अमर शेख हे शाहीर यांच्यासोबत लालबावटा कला पथक त्यांनी स्थापन केलं आणि अनेक सरकारी निर्णयांना त्यांनी आव्हानंसुद्धा दिली. 1940 म्हणजे भारत स्वतंत्र होण्याआधी ज्या दशकामध्ये ते कार्य करत होते, तेव्हा भारतातील साम्यवादाच्या आधी स्वातंत्र्यानंतरची रोमांचक नाटकीय घटना जी आहे ती होत होती आणि भारतीय स्वातंत्र्यानंतर उच्चवर्णीयांचं भारतावरचं जे शासन होतं ते त्यांना मान्य नव्हतं आणि म्हणून त्यांनी 20,000 लोकांचा मोर्चा मुंबईमध्ये काढला होता आणि त्या मोर्चामध्ये एक वाक्य त्यांनी वापरलं होतं आणि याबद्दलही आपण बोलणार आहोत. ऐकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90-11-63-52-00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात आपण बोलतो आहोत आणि आज आहे अण्णाभाऊ साठे यांची जयंती. ये आझादी झूठी है, देश की जनता भूखी है, मोर्चामधलं हे वाक्य होतं अण्णाभाऊ साठे यांचं. 16 ऑगस्ट 1947 आपल्या भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र मिळालं आणि दुसऱ्याच दिवशी मुंबईमध्ये 20,000 लोकांचा मोर्चा त्यांनी काढला आणि या मोर्चामधली त्यांची घोषणा होती की ये आझादी झूठी है, देश की जनता भूखी है. इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्ये एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व ते होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक सांस्कृतिक शाखा होती आणि एक संयुक्त राष्ट्र चळवळीमध्ये त्यांनी भाषिक विभागातून मराठी भाषी राज्य बॉम्बे राज्य निर्माण करण्याची मागणी केली. त्यांनी कम्युनिस्ट शिकवणुकींना अनुसरत आपल्या हिंदू मातंग कार्याकडे वळवलं आणि यातून जागतिक संरचनामध्ये समाजाला, कामगार वर्गाला एक विशिष्ट महत्त्व दिलं. लेखन साहित्य आणि त्यांनी लिहिलेली पुस्तकं आणि त्यांच्यावर आधारित अनेक सिनेमे पुढे जाऊन आले याबद्दलही आपण बोलूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्या सोबत। नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये आपण अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन प्रवासाबद्दल बोलतोय, कारण आज आहे त्यांची जयंती। मराठी भाषेमध्ये 35 कादंबऱ्या लिहिणारे आणि त्यामध्ये फकीरा, ज्याला 1961 मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचाही पुरस्कार मिळाला होता, आणि त्यांच्या अनेक लघुकथांचे संग्रह आहेत ज्यामध्ये मोठ्या संख्येनं भारतीय भाषांमध्ये ते भाषांतरितही केले गेले आहेत। कादंबरी लिहिणं, लघुकथा लिहिणं याशिवाय काही नाटक, रशियातील त्यांची भ्रमंती, 12 पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीमधली 10 गाणी त्यांनी लिहिली। पोवाडा आणि लावणी यासारख्या लोककथात्मक कथा यांच्या शैलीच्या वापरानं ते लोकप्रिय झाले लोकांमध्ये। फकीरा या पुस्तकामध्ये ना त्यांनी पूर्ण भूकमरीपासून वाचवण्यासाठी ज्या ग्रामीण रूढी पद्धती आहेत आणि ब्रिटिश शासनाच्या त्या काळचा जो विद्रोह होता तो विद्रोह या फकीरामध्ये दिसतो, आणि नायक आणि त्याच्या समुदायाला ब्रिटिश अधिकारीद्वारे अटक होते, छळ दिला जातो आणि फकीराला फाशी देऊन ठार मारलं जातं असं सांगितलं आहे। श्रोते हो, आज आपण महत्त्वाच्या काही अपडेट्सकडे सुद्धा वळणार आहोत। एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
3: कभी हसाता है, कभी नगमे सुनाता है, दीन दुनिया का हाल भी बाखुदी फरमाता है, रेडियो दोस्त की तरह साथ निभाता है। सुनते रहिए रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आर्जन तुमच्या सोबत आहे नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये. आणि आज आहे 1 ऑगस्ट, आज आहे बाळ गंगाधर टिळक अर्थात लोकमान्य टिळक यांचा स्मृती दिन. स्वातंत्र्य सेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक बाळ गंगाधर टिळक. श्रोते हो, 23 जुलै 1856 मध्ये रत्नागिरीमध्ये जन्म झाला, महाराष्ट्रामध्ये जन्म झाला आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीमधला त्यांचा सक्रिय सहभाग आपल्या सर्वांना ठाऊक आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते ते होते आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांना त्यांनी भारतीय असंतोषाचा जनक म्हटलं आहे. लोकमान्य ही पदवी सुद्धा त्यांना बहाल करण्यात आली, याचा अर्थ लोकांनी त्यांचा नेता म्हणून स्वीकार केला आणि म्हणूनच लोकमान्य ही पदवी त्यांना मिळाली. महात्मा गांधींनी आधुनिक भारताचे निर्माते म्हणून लोकमान्य टिळकांना म्हटलं आहे आणि टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते. स्वातंत्र्य चळवळीमध्ये मजबूत जहालवादी नेते होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या घोषणेसाठी ते ओळखलेही जात होते. बिपिन चंद्र पाल, त्या काळामध्ये लाला लजपतराय, अरविंद घोष, व्ही ओ चिदंबरम पिल्लई आणि मोहम्मद अली जीना यांच्यासह अनेक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या सुरुवातीच्या प्रारंभिक जीवनाबद्दल जर बोलायचं झालं तर ब्राह्मण कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत. या निमित्तानं ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरसंतरंग या कार्यक्रमात आपण बोलतोय आणि आज आहे लोकमान्य टिळक यांचा स्मृती दिन. महाराष्ट्रामधल्या रत्नागिरीमध्ये ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्म झाला. त्या काळामध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी हे रत्नागिरी जिल्ह्याचं मुख्यालय होतं. त्यांचे वडील चिखलीचे होते आणि ते शाळेत शिक्षक होते. टिळक 16 वर्षांचे असताना त्यांचं निधन झालं आणि 1871 मध्ये वडिलांच्या मृत्यूच्या काही महिने आधी टिळकांचा तापीबाई यांच्याशी विवाह झाला आणि लग्नानंतर त्यांचं नाव बदललं आणि सत्यभामाबाई असं ठेवण्यात आलं. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये गणित विषयात पहिल्या श्रेणीत कला शाखेची पदवी घेतली आणि LLB कोर्समध्ये शिक्षण घेण्यासाठी MA अभ्यासक्रम अर्धवट सोडला. सरकारी लॉ कॉलेजमधून LLB मिळवलं आणि पदवी घेतल्यानंतर टिळकांनी पुण्यातीलच एका खाजगी शाळेमध्ये गणित शिकवायला सुरुवात केली. पुढे नवीन शाळेतील सहकाऱ्यांशी वैचारिक मतभेद झाले आणि माघार घेऊन ते पत्रकार झाले. धर्म आणि व्यावहारिक जीवन हे वेगळं नाही. केवळ स्वतःसाठी काम न करता देशाला आपला कुटुंब बनवणं हाच खरा आत्मा आहे. पुढची पायरी म्हणजे मानवतेची सेवा करणं आणि त्याही पुढची पायरी म्हणजे देवाची सेवा करणं. 1980 मध्ये अनेक लोकांच्या प्रेरणेनं काही महाविद्यालयीन मित्रांसह त्यांनी शाळेची म्हणजे अर्थातच न्यू इंग्लिश स्कूलची देखील स्थापना केली होती. श्रोते हो, थोड्याच वेळात आपण पुन्हा भेटत आहोत एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
2: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. श्रोते हो नगरचे अंतरंग या कार्यक्रमात नमस्कार. आज आहे 1 ऑगस्ट आणि आज आहे लोकमान्य टिळकांचा स्मृती दिन. लोकमान्य टिळक हे पत्रकार सुद्धा होते. मराठीतील अनेक अग्रलेख त्यांनी लिहिले. केसरी मराठा ही वृत्तपत्र सुरू केली. केसरी हे मराठी भाषेतूनच प्रसिद्ध पूर्वी होत असायचं आणि मराठा हे इंग्रजीमधून. प्रारंभी आगरकर केसरीचे आणि टिळक मराठाचे संपादक होते. पण अलिप्त भारतीय समाजाला भोवताली घडणाऱ्या घटनांचा निरपेक्ष अहवाल देणं हा केसरीचा मुख्य उद्देश होता आणि जनतेला स्वातंत्र्य चळवळीसाठी उद्युक्त करणं आणि सामाजिक परिवर्तनासाठी जनजागृती करणं या विचारांनी केसरी हे वृत्तपत्र सुरू झालं. आणि त्या काळामध्ये ज्या राजकीय घटना घडायच्या, सामाजिक विषयांवर भाष्य केलं जायचं, त्याची मराठी साहित्याची परीक्षणही प्रकाशित व्हायची. मराठा हे असं वृत्तपत्र होतं की जिथे भारतीय समाजासाठी ते लिहिलं जायचं आणि देशविदेशामधल्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये छापून येत असत. दोन्ही वर्तमानपत्र त्या काळामध्ये खूप लोकप्रिय झाली आणि केसरी हे भारतामधलं सगळ्यात जास्त खप असलेलं प्रादेशिक वर्तमानपत्र झालं. केसरीचे संपादक तर ते होतेच, पण टिळकांकडं मराठा या इंग्रजी नियतकालिकाची संपादकीय जबाबदारी सुद्धा होती. आणि त्याचबरोबर टिळकांचे काही अग्रलेख याच काळामध्ये, म्हणजे साधारण 1882 ते 1920 हा काळ असावा, त्यामध्ये केसरीमध्ये त्यांचे काही अग्रलेख आले आणि पुढे काही तात्विक मतभेद झाली आणि त्यानंतर टिळकांनी कर्जासह केसरीचं संपादकपद स्वतःकडे घेतलं आणि मृत्यूपर्यंत टिळकांचे अग्रलेख केसरीचा आत्मा होता. श्रोते हो, त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाबद्दल आपण जाणून घेतलं. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र अनवरस अनाथ कुमारी माता बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

हो, नमस्कार। आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचे अंतरंग। या कार्यक्रमात मनापासून स्वागत। राज्याच्या बाजार भावामध्ये आज सगळ्यात जास्त उन्हाळी कांदा बाजारामध्ये आवक झाला आहे आणि आजच्या कांदा बाजार भावाकडे आता आपण वळणार आहोत। राज्यामध्ये आज चांगलीच 1,18,186 क्विंटल कांद्याची आवक झाली, ज्यामध्ये 1,322 क्विंटल लाल कांदा आहे, तर 4,192 हा क्विंटल लोकल कांदा आहे, 800 क्विंटल पांढरा, असा एकूण उन्हाळी कांद्यांचा समावेश आहे। नागपूरमध्ये आज कमीत कमी 1,700 ते सरासरी 2,500 रुपये भाव आहे, तर हिंगण्यामध्ये कमीत कमी 3,000 ते सरासरी 3,000 रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला आहे। लोकल वाणाच्या कांद्याला सगळ्यात जास्त आवक सांगलीमध्ये आहे, तर पुणे खडकी, पुणे मोशी आणि पुणे मलकापूर, इस्लामपूर, चाळीसगाव, नागद रोड या ठिकाणी सरासरी 1,900 ते 2,050 असा कांद्याचा भाव मिळाला आहे। उन्हाळी कांद्याला सध्या बाजारामध्ये जास्त मागणी आहे। त्याचबरोबर पिंपळगाव, बसवंत या ठिकाणी कमीत कमी 600 तर जास्तीत जास्त सरासरी 2,250 रुपयांचा प्रति क्विंटल कांद्याचा दर आज आपल्याला पाहायला मिळतोय। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत. भारतामध्ये सध्या आपण पाहतो की रेल्वेचं नेटवर्क प्रचंड वाढलंय, म्हणजे रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा फारच वेगानं केलं जात आहे. जगभरामध्ये भारताच्या रेल्वे नेटवर्कचं त्यामुळे कौतुक केलं जात आहे. भविष्यामध्ये काही बुलेट ट्रेन सुद्धा सध्या विकसित केल्या जात आहेत आणि त्यासाठी देशामध्ये प्रयत्न सुद्धा सुरू आहे. या दृष्टीनं अनेक नवीन भव्य कामं केली जात आहेत. सध्या देशामध्ये जे रेल्वे स्टेशन्स आपल्याला पाहायला मिळतात जिथे फक्त रेल्वेच थांबू शकते, आणि सध्या अशा अनेक ठिकाणी रेल्वे स्टेशन उभारलं जात आहे की जिथे आपल्याला बस, रेल्वे आणि मेट्रो अशा तिन्ही सेवा एकाच ठिकाणी मिळतील. आता कदाचित ही गोष्ट तुम्हाला खरी वाटणार नाही, पण जर आपल्याला रेल्वे, बस आणि मेट्रो या तिन्ही सेवा जर एकाच ठिकाणी मिळाल्या तर? अनेकांना माहिती नसेल पण भारतामध्ये ही गोष्ट घडते. गुजरातच्या भव्य आणि हायटेक अहमदाबाद रेल्वे स्टेशनचं काम वेगानं सुरू होत आहे आणि या स्टेशनची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे इथे 16 मजली भव्य इमारत उभी राहिली जाते आणि देशामधला सगळ्यात महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे जो जुलै 2027 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. देशामधलं हे स्टेशन सगळ्यात उंच आहे आणि आधुनिक 16 मजली मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब मानलं जाणार आहे. या मॉडेलबद्दल आपण बोलणार आहोत थोड्याच वेळात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
3: माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय. स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये. ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. अनु आहे तुमच्या सोबत नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात आपण बोलत होतो अशा एका महत्वाकांक्षी राज्यामधल्या प्रोजेक्ट बद्दल, जो प्रोजेक्ट जुलै 2027 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. रेल्वे स्टेशनचा हा सगळ्यात महत्वाकांक्षी मॉडेल प्रोजेक्ट आहे, ज्यामध्ये आधुनिक मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब तो मानला जातो आहे. आणि असं हे रेल्वे स्टेशन आहे की ज्या ठिकाणी बस, रेल्वे आणि मेट्रो सेवा थांबू शकते. जगामध्ये भव्यतेसाठी हे रेल्वे स्टेशन जगभरामधला चर्चेचा विषय भविष्यामध्ये ठरू शकतो. आणि या 16 मजली स्टेशनमध्ये प्रवाशांसाठी मोठे पार्किंग, ऑफिस एरिया, कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि आधुनिक लक्झरी सुविधा असणार आहेत. भविष्यामध्ये लोकसंख्या वाढती आहे आणि याचा विचार करता वाढणारा दबाव बघता हे डिझाईन करण्यात आलं आहे, जेणेकरून लोकांना सुविधा व्हावी आणि स्टेशनच्या आजूबाजूचा जो काही भाग आहे तो भाग सुद्धा विकसित व्हावा. भारतीय रेल्वेचा हा फक्त प्रोजेक्ट नाहीये, तर हा गुजरात नाही तर देशाला, आपल्या भारताला नवीन ट्रान्सपोर्ट स्टँडर्ड सेट करेल. आणि स्टेशनला असंही डिझाईन केलं जात आहे की जिथे रेल्वे, मेट्रो, बस आणि बुलेट या सगळ्याच सेवा एकाच जागीसुद्धा ग्राहकांना मिळू शकतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घडामोडी, घटना, काही वाईट प्रसंग आपल्याला बरंच काही शिकवून जातात. पण हे फक्त शिकवून जात नाही तर आपल्यामध्ये बदल करायला हवेत काही हे सुद्धा सांगून जातात. स्वतःमध्ये जर काही महत्वाचे बदल केले तर हे आयुष्य, जग सुंदर आणि सोपं वाटायला लागेल. हा जर सुटसुटीत विचार आज तुम्ही लक्षात ठेवला तर नक्की तुमचं आयुष्य अजून सुंदर होणार आहे. आणि वीकेंडला फायनली सुरुवात होती आहे. आज आहे सॅटर्डे आणि उद्या आहे रविवार. अर्थात या नवीन महिन्यामधला पहिला रविवार जो आहे तो आपण सेलिब्रेट करतो आहोत. आणि त्याचबरोबर छान हा पावसाळी रविवार जो आहे तो आपल्या फॅमिलीसोबत नक्कीच सेलिब्रेट करा. छान वेळ फॅमिलीसोबत देणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, ज्याला क्वालिटी टाईम आपण म्हणतो, आणि तो द्या आणि हा वीकेंड एन्जॉय करा. अनु येणारच आहे वीकेंड नंतर तुम्हाला भेटायला मॉर्निंगला नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज
1: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो, मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा नगरसंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि ऑलमोस्ट 11 वाजत आलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये. अनु आहे तुमच्या सोबत. आपल्या स्वतःमध्ये ना कधी कधी काळानुरूप बदल करणं फार अपेक्षित असतं. म्हणजे स्वतःमध्ये जर काही पॉझिटिव्ह बदल केले, काही स्वाभाविक बदल केले किंवा काही चांगले बदल जे आहेत, चांगल्या सवयी ज्या आहेत त्या जर आपण अंगीकारल्या ना, तर आयुष्य आपल्याला सोपं आणि सुटसुटीत वाटतं. स्वतःमध्ये जर आपण बदल घडवला तर नक्कीच जगसुद्धा आपोआप सुंदर वाटू लागतं. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक आणि पॉझिटिव्ह विचार हेच आनंदी आयुष्याचं खरं रहस्य आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि सतत हसतमुख राहणारी व्यक्ती तुम्ही पाहिली आहे का? ती नेहमी हसतमुख असते आणि नेहमी प्रसन्न दिसते. असं नाही की त्या व्यक्तीला कुठल्याही वाईट प्रसंगाला, कुठल्याही स्ट्रेसला सामोरं जावं लागत नाही, पण तरीसुद्धा सतत हसतमुख स्वभावाची व्यक्ती मानसिकरित्या सुद्धा खूप छान, उत्तम, स्वतःमध्ये काही बदल करत असते आणि या जगाला सुद्धा ॲक्सेप्ट करत असते आणि आपोआपच त्यामुळे तिचं आयुष्य सुद्धा, त्या व्यक्तीचं आयुष्य सुद्धा सुंदर होतं. आणि हाच पॉझिटिव्ह विचार आजच्या या शोच्या शेवटच्या खरं तर आपल्या गप्पांमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. आणि नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबत आहोत. वीकेंडला सुरुवात झालेली आहे, फायनली उद्या रविवार आहे आणि छान हा रविवार, पावसाळी रविवार जो आहे तो घरामध्ये सहसा सुरक्षित राहा, आपल्या फॅमिलीसोबत, कुटुंबासोबत वेळ द्या आणि मनसोक्त हा रविवार जो आहे तो छान एन्जॉय करा. अनु थोड्याच वेळामध्ये
1: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मेनू आहे तुमच्या सोबत. श्रोते हो, नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून मी स्वागत करते. आणि त्याचबरोबर सध्या वातावरणामध्ये छान बदल होत आहेत, म्हणजे मान्सून जो आहे तो चांगल्या पद्धतीने सक्रिय होताना आपल्याला दिसत आहेच आहे. पण सध्या पाऊस जो आहे आपल्या नगर जिल्ह्यामध्ये कसा आहे, तर पाऊस नगर जिल्ह्यामधला ना चांगला रिमझिम रिमझिम बरसात करतो आहे. आणि हाच पाऊस जो आहे तो शेतीसाठी उपयुक्त असल्याचं सध्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पावसामुळे आपल्या नगर जिल्ह्यामध्ये अनेक भागांमध्ये जी शेती केली जाते त्या शेतीला दिलासा मिळतोय. खरीप पिकांचा सध्या हंगाम आहे आणि त्याची वाढ समाधानकारक होती आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये सुद्धा सध्या समाधान आहे. पण काही भागामध्ये मात्र अतिवृष्टीचा पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे मात्र नुकसानाची नोंद सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे. त्यामुळे पावसाची सद्यस्थिती म्हणाल तर येत्या आठवड्यामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता नगर जिल्ह्यामधल्या अनेक भागांमध्ये होऊ शकते असा अंदाज भारतीय शास्त्र हवामान विभागानं लावलेला आहे. अनु आहे तुमच्या सोबत, थोड्या वेळामध्ये पुन्हा येत्या भेटायला नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आज 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टच्या दरम्यान जगभरामध्ये जागतिक स्तनपान सप्ताह पाळला जातो आणि याच निमित्तानं आज आपण एका अतिशय महत्वाच्या म्हणजे याच विषयावरती गप्पा मारणार आहोत, चर्चा करणार आहोत। मंडळी, तुम्हाला माहिती की बाळाच्या जन्मानंतरचा पहिला 1 तास हा त्याच्या संपूर्ण आयुष्यासाठी किती महत्वाचा असतो। ते जन्मानंतर पहिल्या तासामध्ये बाळाला मिळणारं आईचं पहिलं घट्ट पिवळं दूध असताना म्हणजेच चिकाचं दूध हे बाळासाठी पहिलं नैसर्गिक लसीकरण मानलं जातं। यामुळं बाळाची प्रतिकार शक्ती खूप जास्त मजबूत होत असते। आरोग्य तज्ज्ञ नेहमी सांगत असतात की बाळाच्या जन्मापासून ते अगदी 6 महिने पूर्ण होईपर्यंत त्याला फक्त आणि फक्त आईचंच दूध दिलं पाहिजे। आता या 6 महिन्यामध्ये बाळाला वरचं पाणी, मध किंवा दुसरं काहीही देण्याची मुळीच गरज नसते। आईच्या दुधातूनच बाळाची भूक आणि तहान दोन्ही सुद्धा पूर्ण होतात। आणि हो, 6 महिने पूर्ण झाल्यावरती योग्य पोषण सोबतच पुढे 2 वर्षापर्यंत स्तनपान सुरू ठेवणं बाळाच्या उत्तम वाढीसाठी उत्तमच असतं। यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की स्तनपानाचे फायदे फक्त बाळालाच होतात असं नाही बरं का, तर आईच्या आरोग्यासाठी सुद्धा ते तितकंच फायदेशीर आहे। यामुळे आईला अनेक आजारांपासून संरक्षण मिळत असतं। पण मंडळी, स्तनपान करणं ही फक्त एका आईची जबाबदारी आहे का बरं? अजिबात नाही। घरातील वातावरण प्रसन्न ठेवणं, तिला योग्य आहार आणि विश्रांती मिळवून देणं आणि सार्वजनिक ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणी स्तनदा मातांना एक सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण निर्माण करून देणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे। तर मंडळी, या जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्तानं आपण सर्वांनी मिळून प्रत्येक बाळाच्या चांगल्या आरोग्याचा हा पाया मजबूत करायला हवाय। आणि मंडळी, अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा तुम्ही आपलं रेडिओ नगर 90.4 एफएम। तर मंडळी, कुठेही जाऊ नका, थोड्याच वेळात आपण भेटूयात अशाच नवनवीन गोष्टींसह, नवनवीन विचारांसह। तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत। मंडळी, आज 1 ऑगस्ट लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी, त्यांना अभिवादन करत आपण आज ऐकणार आहोत त्यांच्या जीवनावर आधारित एक विशेष नाटिका।
1: भारतावर गुलामीचं ओझ दाटून बसलं होतं, जनता भयभीत, नेते शांत, पण एक आवाज असा होता जो हजारोच्या हृदयात झंकार निर्माण करत होता। तो आवाज होता लोकमान्य बाळ गंगाधर टिळक।

0: टिळकजी काय करावं? ब्रिटिश अत्याचार वाढत चाललेत.
1: स्वराज्य, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. फक्त आपण उभं राहायला पाहिजे. भीती ज्या दिवशी मरते त्या दिवशी देश जन्माला येतो.
2: त्या एका वाक्यानं संपूर्ण देशाचे रक्त उकळायला सुरुवात केली.
3: टिळकांनी आणखी एक अद्भुत कल्पना मांडली. धर्म, संस्कृती आणि राष्ट्रवाद यांना एकत्र बांधणारा उत्सव, गणेशोत्सव.
4: टिळकजी, ब्रिटिशांनी सभाबंदी केली आहे, मग लोकांना कसे एकत्र करणार?
1: देवाच्या नावाखाली जमलेली जनता कोण थांबवणार? गणपतीच्या आरती सोबत आपण स्वातंत्र्याची आरती उजळवू.

0: मेरी माँ के हाथों से सिला हुआ खादी का एक रुमाल मेरे लिए लाखों की कीमत रखता है, लेकिन यह अंग्रेजी शर्ट मुझे गुलाम बनाता है।
1: यह सिर्फ होली नहीं है, यह अंग्रेजों के घमंड पर सीधा प्रहार है।
2: पुढची लढाई होती विचारांची। टिळकांनी केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र सुरू केले आणि मग लेखणीच शस्त्र बनली।
3: देश गुलाम आहे आणि गुलामीचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे सत्य।
4: टिळकजी, हा लेख ब्रिटिशांचा संताप वाढवेल।
3: वाढू देत, सत्य जळत पण भीत नाही, आणि ब्रिटिशांच्या साम्राज्याला सत्याचीच भीती आहे।
2: पण ब्रिटिशांचा रोष भयंकर होता। चाफेकर बंधूंच्या फाशीनं संपूर्ण देश हदरला। टिळकांचे डोळे भरून आले।
3: असे वीर देशासाठी मरतात आणि आपण त्यांच्या बलिदानाला उत्तर देऊ।
5: टिळकांच्या वाढत्या प्रभावाने सरकारने टिळकांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्याचे ठरवले।
6: Arrest him. He is inciting rebellion.
7: Mr. बाल गंगाधर टिळक, तुम्हाला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात येत आहे।
3: माझ्या अटकेनं आंदोलन थांबणार नाही, ते आणखी पेटणार आहे। या हातावर बेड्या पडू शकतात पण माझ्या विचारावर नाही।
2: टिळकांना दूर बर्माच्या मंडाले तुरुंगात पाठवण्यात आलं। तिथे त्यांना यातना, उपासमार आणि एकाकीपणाचा काळोख सहन करावा लागला। पण त्यांची जिद्द लोखंडापेक्षाही कठीण।
3: हे शरीर कदाचित थकू शकेल पण मन, ते अजूनही स्वतंत्र भारत पाहतय। आज तुरुंगात, उद्या स्वातंत्र्याच्या रणांगणात।
5: टिळकांचे जीवन एक ज्योत होती, ज्याने पुढच्या पिढ्यांना प्रकाश दिला। त्यांच्याच शब्दांमधून उठले गांधी, सावरकर, भगतसिंह, नेहरू। संपूर्ण देश त्यांच्या विचारांनी पेटला।
8: आत्ताच आपण ऐकली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर आधारित एक विशेष नाटिका। संपूर्ण स्नेहालय परिवारातर्फे त्याचप्रमाणे आपल्या रेडिओ नगर कडून त्यांना अभिवादन। भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात एका छोट्याशा ब्रेक नंतर।
9: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला। कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी। रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे। तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर। संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया।

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, खेळ जगतातून देशासाठी एक अतिशय अभिमानास्पद आणि आनंदाची बातमी समोर आली आहे बरं का. ग्लासगो येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताची महिला खेळाडू अस्मिता डे हिनं सुवर्णमयी इतिहास रचलाय. अस्मितानं महिलांच्या 48 किलो वजनी गटातील जुडो स्पर्धेमध्ये विरोधी खेळांवरती मात करत शानदार सुवर्ण पदक आपल्या नावं केलेलं आहे. विशेष म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स इतिहासामध्ये जुडो या क्रीडा प्रकारामध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं सुवर्ण पदक आहे. अस्मिताच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे संपूर्ण देशामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि क्रीडा विश्वातून तिच्यावरती कौतुकाचा वर्षाव सुद्धा होतोय. मंडळी, जिद्द, कष्ट आणि चिकाटीच्या जोरावरती भारताच्या या कन्येनं देशाची मान आंतरराष्ट्रीय स्तरावरती उंचावली आहे. आपल्या सर्वांकडून अस्मिता डे हिला या ऐतिहासिक विजयासाठी आणि सुवर्णपदकासाठी मनपूर्वक अभिनंदन आणि इथून पुढे सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. मंडळी, अशाच ताज्या अपडेट्ससाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र. या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल। या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर। संपर्क क्रमांक 98 23 89 34 39। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
2: तसं पीर्तीचं वाढतंय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ, गन हे बघून दुश्मन जळ।

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज 1 ऑगस्ट आणि भरपूर सारे दिन विशेष आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मंडळी लोकशाहीर थोर क्रांतिकारक आणि साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. याच निमित्तानं आज आपण त्यांच्या बाबतीत, त्यांच्या विचारांबाबतीत स्मरण करत आहोत आणि त्यांच्या बाबतीत आज आपण भरपूर साऱ्या गोष्टी जाणून घेत आहोत, बोलत आहोत. अण्णाभाऊ साठे हे केवळ एक लेखक किंवा शाहीर नव्हते मंडळी, तर ते शोषितांचा आणि उपेक्षित समाजांचा बुलंद असा आवाज होते. मुंबईतील गिरणी कामगारांच्या संघर्षापासून ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीपर्यंत त्यांनी आपल्या शाहिरीतून आणि लेखणीतून लोकांमध्ये एक नवी चेतना निर्माण केली. माझी माय मराठी आणि माझी महाराष्ट्राची भूमी याविषयीचं त्यांचं प्रेम आणि त्यांनी रचलेल्या लावण्या आणि पोवाड्यांमधून आजही आपल्या मनामध्ये आज जिवंत आहेत. विशेष म्हणजे अण्णाभाऊंनी कोणतंही औपचारिक शिक्षण घेतलेलं नव्हतं बरं का मंडळी, तरी सुद्धा त्यांनी फकीरासारखी अजरामर कादंबरी लिहिलेली आहे. ज्या कादंबरीला राज्य शासनाचा उत्कृष्ट साहित्याचा पुरस्कार सुद्धा मिळाला. त्यांच्या साहित्यानं मराठी चित्रपट सृष्टी आणि नाट्यसृष्टीला समृद्ध केलं. अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीतून नेहमी अन्यायाविरुद्ध लढण्याची, स्वाभिमानानं जगण्याची आणि श्रमिकांच्या कष्टांचा सन्मान करण्याची प्रेरणा दिली. पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून श्रमिकांच्या आणि कष्टकऱ्यांच्या तळहातावरती तरलेली आहे हा विचार सांगणारे अण्णाभाऊ साठे आजही आपल्या सर्वांसाठी ऊर्जेचा खूप मोठा स्रोत आहेत. तर अशा या महान लोकशाहिराला आणि साहित्याच्या सम्राटाला जयंतीनिमित्त मनापासून त्रिवार अभिनंदन. ऐकत रहा मंडळी रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया अशाच नवनवीन विषयांसह, नवनवीन गोष्टींसह.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत। श्रोते हो नमस्कार, मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आज आहे 1 ऑगस्ट आणि 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टच्या दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो। त्याच निमित्तानं आपण आजपासून आठवडाभर जे मातांच्या मनातील प्रश्न आहेत त्यावरती सविस्तरपणे बोलणार आहोत। आज आपल्या सोबत आहेत जयमाला केदारी, यांच्याशी आपण संवाद साधूयात। सर्वप्रथम मॅडम, शिशु पोषण म्हणजे काय आणि त्याच्या शिफारसी काय काय आहेत?
2: शिशु पोषण खूप छान प्रश्न आहे। शिशु पोषण, शिशु म्हणजे काय? छोट बाळ। छोट्या बाळाचं पोषण म्हणजे शिशु पोषण। बरं, शिशु कुणाला म्हणतात? शिशुचं वयोगट काय आहे हे आपण याच्यामध्ये पाहूया। शिशु पोषण म्हणजे काय हे जर आपण ढोबळ व्याख्या घेतली तर शिशु पोषण म्हणजे जन्मल्यापासून बाळाच्या 3रा वाढदिवसाचं पोषण म्हणजे शिशु पोषण, आणि त्यामध्ये गरोदर मातेचा सुद्धा समावेश असला पाहिजे। मग शिशु म्हणजे काय? 3 वर्षापर्यंतचा आपण कालावधी यामध्ये घेतलेला आहे, म्हणजे 3 वर्षापर्यंत ज्या बाळाला शी आणि शू यातला फरक कळत नाहीये, त्याचं सेन्सेशन होत नाही, असं बाळ म्हणजे शिशु, म्हणजे शिशु पोषण। 3 वर्षापर्यंतच्या बाळाचं पोषण म्हणजे त्यामध्ये तो वयोगट येतो, 3 वर्षापर्यंत आपण शिशु पोषण म्हणतो। आणि युनिसेफने अशा ठराविक शिफारसी यासाठी शिशु पोषणासाठी ठेवलेल्या आहे। त्या ठराविक शिफारसी म्हणजे हे असं झालंच पाहिजे, शिफारस आहे ही असं झालंच पाहिजे, तर मग त्या आई आणि बाळाचं जे आरोग्य आहे ते भविष्यामध्ये चांगलं राहणार। तर त्याची शिफारस अशी आहे की प्रसूतीनंतर लगेचच पहिल्या 5 मिनिटाच्या आत आईला बाळाचा स्पर्श किंवा बाळाला आईचा स्पर्श पाहिजे, कमीत कमी 1 तासाच्या आत स्तनपान हे पाहिजे। दुसरी शिफारस अशी आहे की जन्मल्यापासून बाळ 6 महिने पूर्ण होईपर्यंत, 6 महिने पूर्ण पाहिजे, मध्ये नाही, म्हणजे 6 पूर्ण होऊन 7वा महिना त्यामध्ये लागला पाहिजे, तर 6 महिन्यापर्यंत बाळाला फक्त निव्वळ आईचं दूधच पाहिजे। निव्वळ म्हणजे निव्वळ, त्याच्यामध्ये साखर पाणी नको आहे, ग्लुकोजचं पाणी नको आहे, आपण मधाचं बोट देतो बोलतात ते नाही, जन्मगुटी नाही, जेणेकरून पाणी नाही आणि व्हिटॅमिनचे ड्रॉप सुद्धा नाही। बाळाला निव्वळ म्हणजे निव्वळ आईचंच दूध देणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर तिसरी शिफारस अशी युनिसेफने सांगितलेली आहे की 6 महिने पूर्ण झाल्यानंतर बाळाला ज्या वेळेस आपण वरचा आहार म्हणजे पूरक आहार सुरू करतो, तर तो आहार सुरू करताना स्तनपान बंद करायचं नाहीये, कमीत कमी 2 वर्ष आणि जास्तीत जास्त 5 वर्ष बाळाला द्यायचं आहे। आणि स्तनपान बंद न करता जो आहार आपण बाळाला देणार आहे त्याला पूरक आहार बोलतो आपण। पूरक आहार कसा पाहिजे? मऊ, नंतर घरगुती पाहिजे, स्वच्छतापूर्वक बनवलेला पाहिजे, त्याचप्रमाणे तो असा सेमी सॉलिड बोलतो आपण। जे कसं की आतापर्यंत डॉक्टर पण सांगत होते की बाळाला भाताचं पाणी द्या, वरणाचं पाणी द्या, सूप द्या, ज्यूस द्या, हे न देता अगदी सेमी सॉलिड म्हणजे रवाळ अन्न त्या बाळाला 6 महिन्यानंतर सुरू करायचं आहे। त्याचबरोबर ब्रेस्ट फीडिंग सुद्धा आपल्याला बंद करायचं नाहीये, ते बाळाच्या वाढीला सगळे घटक त्यामध्ये आले पाहिजे, असा रीतीने पूरक आहार पाहिजे। ही झाली तिसरी शिफारस। आणि चौथी शिफारस महत्वाची आहे, बाळाला जीव घालताना किंवा स्तनपान करताना आईने बाळाशी सुसंवाद केला पाहिजे। म्हणजे काही वेळेस काय होतं, अगदी आपण जाहिराती बघतो टीव्हीवर, आई बाळाला जेवण चारत असते पण तिचं लक्ष संपूर्ण कुठे असतं? त्या दूरदर्शन असतं किंवा मोबाईल मध्ये असतं, आणि ती पण मोबाईल बाळाला दाखवत दाखवत ते जेवण चारत असतं, त्याचा परिणाम बाळाच्या खाण्यावर होतो। जर सुसंवाद आईने व्यवस्थित साधला, म्हणजे थोरा मोठ्याच्या गोष्टी सांगितल्या, छान छान गोष्टी सांगून बाळाला जर जेवण चारलं, तर ज्यावेळेस मनुष्य जेवण करतो त्यावेळेस काय होतं, मेंदू आपला तल्लख असतो, गुरुक असतो, आणि त्यावेळेस ज्या काही गोष्टी बाळाला आई सांगेल, शिकवेल, त्या गोष्टी म्हणजे बाळ लवकर आकलन करतं, याच्यासाठी आईने बाळाला सुसंवाद साधला पाहिजे. खूप उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये. अगदी आपलं जिजाऊ मातेचं जर उदाहरण घेतलं तर जिजाऊ माता ही शिवाजी राजेंना थोरा मोठ्याच्या गोष्टी चौथी मध्ये मी शिकलेल्या आहे हे चौथीच्या पुस्तकामध्ये. आता काय करायची की शिवरायांना थोरा मोठ्यांच्या गोष्टी सांगायची आणि त्या आईने बाळाला गोष्टी सांगितल्यामुळे एवढा मोठा स्वराज्याचा नेता आपल्याला मिळालेला आहे. महात्मा गांधींचं उदाहरण ते सांगायचे, त्यांच्या आत्मचरित्रामध्ये लिहिलेलं आहे की मी खूप घाबरायचो, अंधाराला खूप घाबरायचो, तेच आई मला राम राम राम राम म्हणायला सांगायची. म्हणजे आई काय करायची, सुसंवाद त्या बाळाला शिकवायची. आत्ताची माझी आई काय करते माहितीये का, मोबाईल वरच कार्टून दाखवते आहे किंवा काहीतरी बाळाला दाखवते आहे, त्याच्याने बाळाला फायदा नाहीये काही. बाळ मग काय करतं त्या मोबाईल, म्हणजे बरीच मुलं मी पाहिली की ती मोबाईलचं जे ट्युनिंग आहे त्यानुसारच बोलतात.
3: बरोबर.
2: त्यांच्या बोलण्यावर पण त्याचा नंतर परिणाम होतो. तर अशा काही गोष्टी आहेत त्या आईने न वापरता आईने स्वतःहून बाळाशी, आईने किंवा जे कोणी बाळाला जेवण चारत असेल, आई स्तनपान करत असते, ते बाळाला त्याच्यामुळे त्याची बुद्ध्यांक बाळाला वाढण्यासाठी मदत होते. चार शिफारसी.
3: बरोबर. आणि आता जागतिक स्तनपान सप्ताह होत असतो, आता यावेळेस सुद्धा 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टच्या दरम्यान हा स्तनपान सप्ताह जो आहे तो साजरा केला जातो. तर यावर्षीची संकल्पना काय आहे आणि त्याच सोबत हा जो स्तनपान सप्ताह आहे या मागचं उद्दिष्ट सुद्धा काय आहे?
2: या मागचं उद्दिष्ट खूप मोठं आहे मॅडम. बघा, आपण ज्यावेळेस संसदेमध्ये ज्यावेळेस चर्चा होती त्यावेळेस कुपोषण हा खूप महत्वाचा पॉइंट असतो. तर मागच्या जनगणनेनुसार मृत्यूदर आहे तो कुपोषणामुळे खूप वाढतो. आणि कुपोषण डायरेक्ट आपण कुपोषण हे रोग निदान करू शकत नाही. बाळ काय होतं, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्याच्यामुळे बाळ आजारी पडतं. उदाहरणार्थ सर्दी खोकला झाला, दवाखान्यात न्या, वेगवेगळे अँटीबायोटिक्स द्या, त्याच्यानंतर बाळ त्यातून बरं होतं. परंतु थोडस म्हणतो आपण बारीक दिसतोय बर का, ते आजारी पडल्यापासून ना तो नीट खातच नाहीये, म्हणजे त्याच्यातली रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली आहे. थोडे कडून बाळ थोडस वाढायला लागलं, पुन्हा बाळाला उलटी जुलाब झाले, मग माझी आई काय म्हणते किंवा घरातले काय म्हणतात, त्याला दात येतंय म्हणून तसं झालं म्हणून तो खात नाही. परंतु दात येणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे. परंतु त्या पिरियडमध्ये बाळ वेगवेगळ्या वस्तू तोंडात घालण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यामुळे बाळाला इन्फेक्शन होत असतं. त्याच्यानंतर आपण वरचा आहार त्या पिरियडमध्ये बाळाला चालू करतो, त्या आहारामध्ये काहीतरी गडबड झालेली असावी. बाळाला तुम्ही देता त्यामध्ये काहीतरी गडबड आहे, पण त्याचा संबंध दाताशी लावला जातो. त्यामध्ये सुद्धा मग व्यवस्थित बाळ खात नाही. आणि अशा पिरियडमध्ये जर आईने स्तनपान करण्याचं प्रमाण वाढवलं नाही, ते कमीच ठेवलं, तर बाळ मग कुपोषणाकडे वळायला जातो. मग 9वा महिना लागतो, मग ओवर येतो बाळाला, काही ना काही होतं, मग त्याच्यामध्ये सुद्धा इम्युनिटी कमी होते आणि बाळ कुठे जातं, कुपोषणाकडे जातं. आणि ह्या कुपोषणाचे जे परिणाम आहेत ना मॅडम, ते खूप भयानक आहेत. दोन परिणाम असतात कुपोषणाचे, एक आहे तात्काळ परिणाम आणि दुसरा आहे भविष्यामधला परिणाम. तात्काळ परिणाम लगेच दिसतो, बाळ आजारी पडतंय, बारीक झालंय, सारखं सारखं आजारी पडतं, वेगवेगळे वेळेस त्याला सारखं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतं, हे झाले तात्काळ परिणाम होतात. परंतु भविष्यामधले परिणाम खूप वाईट आहेत. सारखं सारखं आजारी पडतं, इम्युनिटी कमी होते, त्याचा परिणाम त्याच्या बुद्धीवर होतो. ते बाळ मग शाळेमध्ये पण नीट चालत नाही, मग कशी तरी ती ढकलगाडी होते. आणि मग जो भविष्यामध्ये देशाला सुदृढ आणि बुद्धिमान असा नागरिक मिळायचा, तर तो साधा मजूर होतो. आणि मग ते कुपोषणाचं चक्र हे चालूच राहतं. मुलगी जर त्या ठिकाणी असली, एकतर तिची उंची कमी होते, तिची वाढ कमी होते, आणि लवकर त्यामध्ये जर लग्न झालं तर तिचं एक गर्भाशय आधीच अपरिपक्व असतं आणि त्यामध्ये तिला प्रेग्नन्सी राहते. आधीच ती किडकिडीत, बारीक, वय कमी आणि त्यामध्ये प्रेग्नन्सी राहिली, होणारं बाळ कसं असतं ते पण तसंच होतं. कुपोषित बाळ होतं, म्हणजे कुपोषित आई काय होते, कुपोषित मुलाला
3: जन्म देते.
2: म्हणजे खुरटलेलं जे झाड आहे ते खुरटलेलं लोकच निर्माण करतं. साठी मग हे स्तनपान हे अतिशय महत्वाचं आहे. स्तनपानामध्ये जनजागृती आहे ती खूप महत्वाची आहे आणि लोकांच्या मनामध्ये खूप गैरसमज आहे स्तनपानाविषयी. ते आपल्याला जर दूर करायचे आहे, आपल्याला कुपोषणाचं प्रमाण कमी करायचं आहे, आपल्याला बालमृत्यूचं प्रमाण कमी करायचं आहे, तर त्याला शिशुपोषण, शिशुपोषण आणि स्तनपान. स्तनपानाचं जे आहे ना, सचिनने मारलेला जो सिक्सर होता ते काम स्तनपानाचं, हे स्तनपानाचं होतं. बघा, सुरुवातीलाच जर बाळाला दूध मिळालं आईचं, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ते बाळ आजारी नाही पडत कधी आणि त्याचा बुद्ध्यांक पण वाढला जातो आणि मग चांगला रिझल्ट, सिक्सरचा रिझल्ट आपल्याला मिळतो. यासाठी जनजागृती होण्यासाठी आपल्याला 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा काळ आहे. हा काळ माझ्या मते खूप अपुरा आहे. ही जागृती आहे ती फक्त त्याच काळामध्ये नको आहे. तर एक सुंदर मी त्याच्यामध्ये एक चारुळ लिहिली होती. एक त्याचा अर्थ असा होतो की एक सप्ताह नको आहे तर नष्ट करया यमदूताला सदा तत्पर नित्य असा. म्हणजे बाळाला जो मारणारा यमदूत आहे पुरा, तो नष्ट करण्यासाठी सदा तत्पर नित्य असा. म्हणजे आपण 24 तास जागरूक राहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये खंड नको आहे.
3: मंडळी, जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त आपल्या सोबत आज होत्या जयमाला केदारी. अशाच पद्धतीनं आपण 7 ऑगस्ट पर्यंत नवनवीन विषयांवरती चर्चा करणार आहोत आणि मातांच्या मनातील प्रश्न जाणून घेणार आहोत. भेटूया थोड्याच वेळात एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07।

वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, दिवसभराचा थकवा असो किंवा एखादा खास कार्यक्रम असो, मेकअप केल्यावरती आपण सुंदर तर दिसतोच, पण रात्री झोपण्यापूर्वी तो मेकअप नीट काढणं त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तितकंच महत्वाचं असतं. बाजारामध्ये अनेक प्रकारचे केमिकल युक्त मेकअप रिमूव्हर्स मिळत असतात बरं का, पण आज आपण पाहणार आहोत की घरच्या घरी अगदी 2 मिनिटांमध्ये नैसर्गिक मेकअप रिमूव्हर कसं बनवायचं ते. तर पहिली आणि सर्वात सोपी पद्धत म्हणजे खोबरेल तेल किंवा बदामाचं तेल. थोडंसं तेल हातावरती घेऊन चेहऱ्यावरती हलक्या हातानं मसाज करा. वॉटरप्रूफ मस्कारा असो किंवा डार्क लिपस्टिक असो, अगदी सहज ती निघून जात असते. त्यानंतर ओल्या सुती कापडानं चेहरा पुसून कोमट पाण्यानं धुवून घ्या. दुसरी पद्धत म्हणजे कच्चं दूध आणि गुलाबाचं पाणी. जर तुमची त्वचा तेलकट किंवा संवेदनशील असेल ना मंडळी, तर 2 चमचे कच्च्या दुधामध्ये काही थेंब गुलाबाचं पाणी मिक्स करा आणि कापसाच्या सहाय्यानं चेहरा साफ करा. यामुळे मेकअप तर निघतोच, शिवाय त्वचेला एक छान मऊपणा आणि ताजेपणा सुद्धा मिळतो. आणि तिसरा उपाय म्हणजे कोरफडीचा गर आणि ऑलिव्ह ऑइल. थोडं कोरफडीचं जेल आणि 3-4 थेंब ऑलिव्ह ऑइल एकत्र करून चेहरा नीट साफ करा त्यानं. यामुळे त्वचेला नैसर्गिक ओलावा सुद्धा मिळतो आणि त्वचेची जळजळ सुद्धा कमी होते. तर मंडळी, महागड्या केमिकल्सपेक्षा हे घरगुती नैसर्गिक आणि सोपे उपाय नक्की ट्राय करा आणि मला कळवा की कसे वाटले हे उपाय करून. तर मंडळी, अशाच युनिक टेक्निकसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्यानगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता. snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. श्रोते हो, आज आपण एका अशा पारंपरिक आणि गोड पदार्थाबद्दल बोलणार आहोत जो आजकाल आपल्या स्वयंपाकघरातून आणि आठवणींमधून सुद्धा हळूहळू विस्मृतीत चाललाय बरं का. आणि तो पदार्थ म्हणजे कानवले. आता याला काही भागामध्ये खांडवी किंवा गोड पुरे सुद्धा म्हणतात. आता पूर्वीच्या काळी सण उत्सवाला किंवा विशेष प्रसंगी आजी आणि आई आवर्जून कानवले बनवायच्या. गव्हाचं पीठ, गुळ, वेलची आणि जायफळाचे छान पूड एकत्र करून मळलेल्या पिठाच्या छोट्या छोट्या पुरे लाटले जायचे आणि मग त्या पुऱ्यांना घडी घालून मस्तपैकी मंद आचेवरती साजूक तुपात छान तांबूस तळून काढलं जायचं. आता काही ठिकाणी या कानवल्यांना पुरण भरून करंजीसारखा आकार देऊन वाफवलं किंवा तळलं सुद्धा जायचं बरं का. आणि वरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ गुळाचा गोडवा आणि वेलची जायफळाचा सुवास गरमागरम कानवल्यांवरती साजूक तुपाची धार सोडून खाण्याचा जो आनंद असायचा ना मंडळी, तो आजच्या पिझ्झा आणि बर्गरमध्ये कुठेच शोधून सापडणार नाही. आजकालच्या धावपळीच्या युगात बेकरी प्रोडक्ट्स आणि इन्स्टंट मिठाईच्या गर्दीमध्ये हे आपले अस्सल आरोग्यदायी आणि चविष्ट पारंपरिक पदार्थ मागे पडत चाललेत. यामध्ये गव्हाचं पीठ आणि गुळ असल्यामुळे हे चवीसोबत आरोग्यासाठी सुद्धा उत्तम असायचे. तर सखीनो, या विकेंडला असो किंवा आता लवकरच सणसूद येत आहे, तर या सणासुदीला तुम्ही हा पदार्थ नक्की बनवून पहा आणि जुन्या आठवणी सुद्धा ताज्या करा. आणि अशाच गमतीशीर गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नंगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज आपण भरपूर साऱ्या गप्पा मारलेल्या आहेत आणि गोष्टींविषयी आपण जाणून घेतलेला आहे आणि आज भरपूर सारे दिन विशेष होते. मंडळी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती होती, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी होती, त्याच सोबत आजपासून जागतिक स्तनपान सप्ताहाला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि रोज आपण 7 ऑगस्ट पर्यंत या बाबतीत सुद्धा विशेष कार्यक्रम ठेवलेला आहे आपल्या कार्यक्रमामध्येच. तर मंडळी, ज्या नवमातांच्या मनातील जे प्रश्न आहेत ना, त्याविषयी आपण भरपूर काही जाणून घेणार आहोत रोज आपल्याच या शोमध्ये. आपण आता सोमवारच्या भागामध्ये भेटणार आहोत ठीक सकाळी 11 वाजता. पण मंडळी, तुम्ही असंच आपल्या रेडिओला आणि आपल्या शोला अविरतपणे प्रेम देत राहा. थोड्याच वेळात स्नेहवार्ता हा शो घेऊन आर जे वैशाली तुम्हाला भेटायला येणार आहे, त्यामुळे असेच जे कार्यक्रमांचे आस्वाद आहेत ते तुम्हाला घेता येणार आहेत मंडळी. तर कुठेही जाऊ नका, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, पावसामध्ये स्वतःची आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या, गाड्या सावकाश चालवा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्य वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर समाजसेवक समाज सुधारक यांच्या पावलावर पाऊल टाकून आपली स्नेहालय संस्था एक अहिल्यानगर मध्ये एक सामाजिक आणि नावाजलेली आहे। मंडळी, आज 1 ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती। कष्टकरी शोषित आणि वंचित समाजाच्या वेदनांना आपल्या लेखणीतून आवाज देणाऱ्या या महान साहित्यकाला आज आपण विनम्र अभिवादन करणार आहोत। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ समाजसेवक नव्हते, ते लोकशाहीर साहित्यक समाज सुधारक लेखक कवी पोवाडेकर आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते। त्यांनी आपल्या साहित्य आणि शायरीच्या माध्यमातून समाजातील शोषित वंचित कष्टकरी आणि दलित समाजाचा आवाज बुलंद केला। पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही तर कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे। हा केवळ विचार नाही तर श्रमाचा सन्मान करणारा आणि माणुसकीचा संदेश देणारा अमूल्य मंत्र आहे। अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वटेगाव येथे झाला। गरिबी संघर्ष आणि हलाकीच्या परिस्थितीत त्यांचं बालपण गेलं। औपचारिक शिक्षण फारसं झालं नाही, पण आयुष्याच्या शाळेने त्यांना मोठं घडवलं। त्यांनी लिहिलेले प्रत्येक शब्द सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेले होते। त्यांच्या कथामध्ये, कादंबऱ्यामध्ये, पोवाड्यामध्ये आणि लावण्यांमध्ये समाजाचं वास्तव दिसतं। फकीराही त्यांची गाजलेली कादंबरी आजही अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देते। त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समता, स्वाभिमान आणि माणुसकीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवला। अण्णाभाऊ साठे सांगून गेले, माणूस सन्मानाने मोठा नसतो, तो आपल्या कर्तृत्वाने मोठा होतो। म्हणूनच शिक्षण घ्या, कष्ट करा, स्वाभिमानाने जगा आणि अन्यायाविरुद्ध नेहमी ठाम उभे राहा। चला तर मग आज त्यांच्या जयंती निमित्त आपण एक छोटासा संकल्प करूया, समतेचा विचार जपूया, माणुसकीची कास धरूया, शिक्षणाचा प्रकाश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवूया आणि प्रत्येक कष्टकरी हातांचा सन्मान करूया। मंडळी, समता, स्वाभिमान, मानवता यांचा विजय असो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मंडळी, यानंतर इथे आपण ऐकणार आहोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली लावणी। आपण ऐकणार आहोत माझी मैना गावाकडे राहिली। हे आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर।

रामानाची सीता ती माझी रामाची, हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी, सतेज कांती गाडी पुतळी सोन्याची नव्या नवतीची काडी दावण्याची, रेखीव भुवया कमान जणू इंद्रधनुची, हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरीबाची।

गंध झाली भाकर तुकड्याची, खालवीत निघाली माझी मैना चांदणी शुक्राची, गाउंद्रीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची, शिकस्त केली मी तिला हसवण्याची, खैरात केली पत्रांची वचनांची दागिन्यांनी मढवून काढायची, बोली केली शिंदेशाही तोड्याची, अन साज कोल्हापुरी वज्र टीका गळ्यात माळ पुतळ्याची, हे कानात गोखर पायात मासुळ्या, हे कानात गोखर पाय

होती बेकारांची आणि त्यात भरती झाली माझी एकाची. मढ्यावर पडावी मुठभर माती तशी गत झाली आमची. ही मुंबई यंत्रांची तंत्रांची जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची शेंडीची धाडीची हडसनच्या गाडीची नायलॉनच्या जॉर्जच्या तल्लम साडीची बुटाच्या जोडीची पुस्तकांच्या थडीची माडीवर माडी हिरव्या माडीची पैदास इथं भलती चोरांची आई खाऊंची शिरजोरांची हरामखोरांची भांडवलदारांची आणि पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची. परवा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची पाण्यानं भरलं की समाज वाण माला एका छत्रीची आणि त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची. हे बेळगाव निप्पाणी कारवार गोळ्याचे एक भाषिक राज्याची चकाकली संगीना न्यायाची फौज उठली भिनीवरची कामगारांची शेतकऱ्यांची मध्यम वर्गीयांची.

म्हणे अण्णा भाऊ साठे घर बुडाली गर्वांची, मी तूपणाची जुलमीची जबरीची तस्काराची, निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची, 14 चौकडाचं राज रावणाचं लंकात जळाली त्याची, आणि तीच गत झाली कलियुगामध्ये मोरारजी देसायाची सखा पाटलाची, अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची, परळच्या प्रलयाची लालबागच्या लढाईची फाउंटनच्या चढाईची झालं.

महाराष्ट्राने गुढी उभारली विजयाची, महाराष्ट्राने गुढी उभारली विजयाची, दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायची, परितक मग थांबली नाही माझी अंतरीची, गावाकड मैना माझी भेट नाही तिची, तीच गत झाली आहे अखंडित महाराष्ट्राची, तीच गत झाली आहे अखंडित महाराष्ट्राची, बेळगाव कारवार डांगुंबर गाव वर मालकी दुजाची, दोन खंडणीची कमा

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहालय संस्थेच्या हितचिंतक, गेल्या अनेक वर्षापासून संस्थेशी जिव्हाळ्याचं नातं जपणाऱ्या आपल्या हितचिंतकांचे आज वाढदिवस आहेत. आज वाढदिवस आहेत पूनम पाटील, सुधाताई टिकले, अमृता नचिकेत देवधर, त्याचबरोबर सोनाली फुलारे यांचा वाढदिवस आहे. या सर्वांना रेडिओ नगर कडून, त्याचबरोबर स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या आयुष्यात सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि यशाची अखंड भरभराट होत राहो. आपल्या प्रत्येक स्वप्नाला सुंदर पंख लाभोत ही मनपूर्वक सदिच्छा. आणि आज आपल्या स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचे सुंदर असे गीत आपण ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पूनम पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत आहे पल पल दिल के पास, हे आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: वेलकम बॅक नगर कर तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही विशेष गुण असतात. गरज असते ती फक्त योग्य संधीची, योग्य मार्गदर्शनाची आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची. अशीच एक सुवर्ण संधी घेऊन आले आहे स्नेहालय संचलित अनाम प्रेम संस्था आणि युथ फॉर जॉब. अस्थिव्यंग, मुगबधीर आणि अंध अशा 40-60% दिव्यांग असलेल्या 18-35 वयोगटातील मुला मुलींसाठी 30 दिवसाचे पूर्णपणे मोफत निवासी प्रशिक्षण आणि रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध आहे. या प्रशिक्षणामध्ये इंग्रजी बोलण्याचे कौशल्य, शिक्षणाचे मूलभूत प्रशिक्षण, ग्राहक सेवा प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास, किरकोळ विक्री क्षेत्राचे प्रशिक्षण, मुलाखतीची तयारी आणि रोजगारासाठी आवश्यक असणाऱ्या विविध कौशल्याचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षणाच्या शेवटच्या 10 दिवसात नोकरी मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. प्रशिक्षणादरम्यान 2 वेळचे जेवण आणि 2 वेळचा चहा नाश्ता पूर्णपणे मोफत दिला जाणार आहे. 10वी किंवा 12वी पास असो, नापास असो किंवा पुढील शिक्षण घेतलेले युवक युवती असोत, सर्व पात्र उमेदवार या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विविध नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रशिक्षणाचे ठिकाण आहे अनाम प्रेम संस्था, निंबळ, कहिले नगर. मंडळी अधिक माहितीसाठी संपर्क साधा. संपर्क क्रमांक आहे 91-82-79-81. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 91-82-79-41-19. तर मित्रांनो, आयुष्य बदलण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाही, पण जेव्हा अशी संधी तुमच्या दारात येते तेव्हा तिचा नक्की लाभ घ्या. आजच नाव नोंदवा, नवीन कौशल्य शिका आणि आत्मविश्वासाने रोजगाराच्या दिशेने पुढे चला. ही माहिती आपल्या परिसरातील गरजू दिव्यांग युवक युवतींपर्यंत नक्की पोहोचवा. तुमच्या एका प्रयत्नामुळे एखाद्याच्या आयुष्याला नवीन दिशा मिळू शकते. या संधीचा नक्की सर्वांनी लाभ घ्यावा. मंडळी, इथे आपण ब्रेक घेण्यापूर्वी आपण आपल्या स्नेहवार्ता या शो मध्ये बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. आपल्या स्नेहालय संस्थेतील काही हितचिंतकांचे आज वाढदिवस आहे. आज वाढदिवस आहे सुधाताई टिकले यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत आहे कानडा विठ्ठला. हे आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. आणि सुधाताई, तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून.
1: सारेगामा कारवा डिजिटल ऑडिओ प्लेअर, यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.

0: वेलकम बैक नगर कर तुम्हें कथा हाथ रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा मी आरजी वैशिले तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकरांना आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात. त्याचबरोबर आपल्या अहिल्यानगरमध्ये स्नेहालय संचलित सक्षम हा एक प्रकल्प आहे. संघर्षातून सक्षमाकडे परिवर्तनाची नवीन दिशा देणारा हा सक्षम प्रकल्प. आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये स्वतःचं उज्ज्वल भविष्य घडवायचं आहे का, तर तुमच्यासाठी स्नेहालय संस्थेच्या सक्षम प्रकल्पामार्फत सुवर्ण संधी उपलब्ध आहे. सक्षम प्रकल्पांतर्गत कौशल्य आधारित प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून त्यामध्ये बेड साईड नर्सिंग असिस्टंट हा एक कोर्स आहे. त्याचबरोबर गृहरुग्ण सहाय्यक या अभ्यासाचा समावेश केलेला आहे. या प्रशिक्षणाची खास वैशिष्ट्य म्हणजे 90 दिवसाचे हे प्रशिक्षण आहे. त्याचबरोबर 20% सैद्धांतिक आणि 80% प्रत्यक्ष प्रशिक्षण असणार आहे. त्याचबरोबर अनुभवी डॉक्टर नर्स आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन असणार आहे. यामध्ये संवाद कौशल्य शिस्त सेवाभाव आणि व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर दिला जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगार मार्गदर्शन आणि प्लेसमेंट सहाय्यक सुद्धा करणार आहेत. तसेच निवास आणि भोजनासह पूर्ण मोफत प्रशिक्षण असणार आहे. यामध्ये वयोमर्यादा आहे 18 ते 45, किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सेवा क्षेत्रात काम करण्याची तयारी आणि जिद्द असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणानंतर खासगी आणि शासकीय रुग्णालये नर्सिंग होम वृद्ध सेवा केंद्र तसेच होम केअर सेवा संस्थांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे आजच सक्षम प्रकल्पामध्ये प्रवेश घ्या, ऍडमिशन सुरू आहेत. सक्षम म्हणजे केवळ प्रशिक्षण नाही तर आत्मविश्वासाने स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगण्याची नवीन दिशा आहे. जर तुम्हाला सक्षम प्रकल्पामध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर सक्षम प्रकल्पाचा संपर्क क्रमांक आहे 90110426483. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 90110426483. तर आजच पाऊल उचला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नक्की आपणही आपले आयुष्य घडवू शकतो हा निश्चय आपल्या मनामध्ये ठामपणे आपण निर्धारित केला पाहिजे. तर आपण आता सक्षम प्रकल्पाबद्दलची योग्य ती माहिती ऐकली आहे. यानंतर
1: मंडळी इथे आपण ब्रेक तर घेणारच आहोत. त्यापूर्वी आपल्या स्नेहालय संस्थेच्या काही हितचिंतकांचे आज वाढदिवस आहे आणि आपल्या स्नेहवार्ता या शो मध्ये आपण बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. तर आज वाढदिवस आहे अमृता नचिकेत देवधऱ्यांचा. अमृताताई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. आणि अमृताताई तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकूया, देवकी गाते अंगाई, फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांची आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपार नंतरच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती, तर हा आमच्या सोबत, कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठी. मंडळी आपण ऐकणार आहोत दुपारी 2 वाजता संचित अहमदनगरचं हा कार्यक्रम. ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक संशोधक स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या स्मरणार्थ संचित अहमदनगरच्या मालिकेत त्यांनी घेतलेल्या मुलाखतीचे पुनर्प्रसारण आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत भूषण देशमुख. दुपारी 3 वाजता आपण ऐकणार आहोत थोड्या गप्पा थोडी गाणी हा कार्यक्रम. यामध्ये मुजरा गाणी विशेष असणार आहेत. आपल्या सोबत असणार आहेत अर्जे अधिक. मंडळी सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांज रंग हा कार्यक्रम. यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम, आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत अर्जे अनु नगरकर. त्याचबरोबर सायंकाळी 6 वाजता चातुर्मास निमित्त प्रवीण ऋषिकेश महाराज साब यांचे प्रवचन आपण ऐकणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत अर्जे अधिक. सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत नगर डायरी हा कार्यक्रम. स्नेहालय या सामाजिक संस्थेमधील क्वालिटी इन्शुरन्स व रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागातील श्यामल कोचेवाड व आरती चोथे यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत अर्जे अनु. मंडळी स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपार नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर तुमचा निरोप घेण्यापूर्वी आपण इथे बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा करत आहोत. त्यात वाढदिवस आहे आपल्या स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका सोनाली फुलारे यांचा. हे आपल्या स्नेहालय संस्थेची अनेक वर्षापासून जोडलेले आहेत. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. सोनाली ताई, तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकूया, आय हो मेरे जिंदगी में. हे ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडई आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांचं नुकतंच दुर्दैवी निधन झालं. खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे. त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, त्यांनी नगरबद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे आणि विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण याच मुलाखती ऐकत आहोत. ऐकूयात संचित अहमदनगरचं, ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीमध्ये.

0: रसिक हो नमस्कार, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे मुलाखतींची विशेष मालिका संचित अहमदनगरच. या मालिकेत आजचे पाहुणे आहेत निवृत्त प्राचार्य खासेराव शितोळे. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत भूषण देशमुख. नगर शहराचा इतिहास, समाजकारण, शिक्षण, उद्योग, आर्थिक, कला, क्रीडा, साहित्य, अध्यात्म, नाट्य, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यटन, पर्यावरण अशा विविध क्षेत्रांचा धांडोळा घेणाऱ्या या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. ऐकूया संचित अहमदनगरचं.
1: रसिको नमस्कार, मी आहे भूषण देशमुख आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये आज आपले पाहुणे आहेत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि माजी प्राचार्य खासेरावजी शितोळे सर. शितोळे सर, तुमचं स्वागत आहे रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये. आपण सुरुवात करूयात तुमच्या अगदी लहानपणापासून. अतिशय छोट्याशा खेडेगावात तुमचा जन्म झाला आणि मला वाटतं कारकून म्हणून तुमच्या करिअरला सुरुवात झाली. हा सगळा प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे.
2: 27 जुलै 1940 जन्म झाला. तसे आम्ही स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेली माणसं. स्वातंत्र्य मिळालं आपल्या देशाला, आपण मिळवलं, त्यावेळेला मी दुसऱ्या इयत्तेत होतो. जिल्हा लोकल बोर्डाची शाळा होती, त्याला जीवन शिक्षण मंदिर असं म्हटलं जायचं. त्या शाळेमध्ये असताना आम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजवंदन तर झालंच, पण त्याच्यानंतर आम्हाला आझाद हिंद अशा प्रकारचं लिहिलेले पांढऱ्या रंगाचे बॅचेस आम्हाला दिले होते शाळेमध्ये.
1: बर.
2: आणि नंतर मग गावातून प्रभात फेरी वगैरे ते सगळं झालं होतं. 7वी इयत्तेला मी केंद्र परीक्षा होती, त्या केंद्र परीक्षेला नगरला आलो. त्यावेळेला प्रथमतः मी नगर शहर पाहिलं. त्यावेळेला सिन्हा नदीला बाळाजी बचा बारवेपर्यंत वाळू होती. पाणी गुडघ्या इतकं साधारणपणानं, कधी नडघ्या इतकं असं पाणी असायचं. सोसायटी हायस्कूलमध्ये आमची परीक्षा झाली. त्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढचं शिक्षण नगरला घ्यायचं.
1: त्याला व्हर्नाक्युलर फायनल असं,
2: व्हर्नाक्युलर फायनल असं वापा म्हणायचं.
1: आणि 7वी झाली तरी नोकरी मिळायची.
2: 7वी झाली तरी नोकरी मिळायची. माझ्याबरोबर आमच्या गावातलेच एक पाणी भरणारा गृहस्थ होता कोळ्यांचा, तर त्याला आमचे मुख्याध्यापक देशपांडे होते शाळेचे, त्यांच्याला बाहेरून परीक्षेला बसवलं 7वीच्या. तो 7वी पास झाला आणि 7वी पास झाल्यानंतर त्याला शिक्षकाची नोकरी मिळाली. तो श्रीरामपूरला प्राथमिक शिक्षक म्हणून लोकल बोर्डामध्ये लागला सर्व्हिसला, तिथंच रिटायर झाला. तिथं त्यांनी शेती घेतली. त्याचा मुलगा नंतर BCom झाला आणि नंतर महाराष्ट्र शासनाच्या परीक्षा दिल्या त्यांनी MPSC आणि शेवटी तो असिस्टंट ट्रेझरी ऑफिसर म्हणून रिटायर झाला. म्हणजे ही संधी त्याला मिळाली. मी ज्या वेळेला नगरला आलो 8वीमध्ये 1954 साली, त्यावेळेला माझ्याबरोबर 5-7 जण आमच्या गावातले आले होते 8वीच्या वर्गासाठी म्हणून. काहींनी आमच्या बरोबर बागडपट्टीतली त्यावेळेला दादा चौधरी शाळा असं त्याला म्हणत असायचे, त्या दादा चौधरी हायस्कूलमध्ये ऍडमिशन घेतली. दवी आपटे त्यावेळेला मुख्याध्यापक होते. आणि नंतर आम्ही 8वी 9वी 10वी असं करत चाललो पुढे. मी 9वीच्या वर्गामध्ये असताना आमच्या आजींना, आईची आई, त्यांना पॅरालिसिस झालेला होता. तर त्या पॅरालिसिस झालेला असताना 3 वर्ष अंथरुणावरती होत्या, पण त्यांची सगळी शुश्रूषा आमच्या आईनं केलेली होती आणि त्यावर्षी त्या निवर्तल्या. नंतरच्या काळात 11वीला मी मराठी, इंग्रजी, संस्कृत, हिंदी, सोशल स्टडीज आणि मॅथमॅटिक्स सायन्स असे विषय घेतलेले होते. 8 विषय होते आणि स्पेशल अंकगणित घेतलेलं होतं. त्या 8ही विषयांच्यामध्ये मला चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळाले आणि मी 73% मार्क्स मिळवून SSC पास झालो. माझे बंधू इथं जे अगोदर माझ्या SSC ला होते आणि ते कॉलेजमध्ये शिकत होते, त्यांची इच्छा होती की मी सायन्सकडे जावं, म्हणून मी सायन्सला ऍडमिशन घेतली
1: अहमदनगर कॉलेज.
2: त्यावेळेला ते एकमेव कॉलेज होतं जिल्ह्यामध्ये.
1: 1947 ला
2: स्थापन झालेलं आणि मी 1958 मध्ये त्या कॉलेजला जॉईन झालो. पण नंतरच्या काळात थोडासा विचार केला की आपल्याला सायन्स झेपणार नाही, म्हणून मग आम्ही आर्ट्सकडे स्विच ओव्हर झालो. प्री डिग्री आर्ट्सला प्रवेश घेतला आणि प्री डिग्री आर्ट्स एफ वाय एस वाय टी वाय असं करत टी वायला इकॉनॉमिक स्पेशल घेतलं आणि ऑनर्समध्ये पास झालो. त्यावेळेला ऑनर्समध्ये पास होणारे आमच्या बरोबरचे साधारणपणे 45 विद्यार्थी होते इकॉनॉमिक्सला. ते 9 विद्यार्थी ऑनर्समध्ये पास झालेले होते. त्यात आम्ही 4 नंबर लागला.
1: आणि सर कोणकोण शिक्षक होते तेव्हा प्राध्यापक?
2: आम्हाला हायस्कूलमधले तर शिक्षक आजही आठवतात. त्या हायस्कूलमध्ये द के आगारकर, शंपम गोडबोले, द वी आपटे, स वी हातवळणे, त्याच्यानंतर जी व्ही पंडित, रामभाऊ फाटक आणि एस एस जोशी हिंदीचे. ते नंतर साडा कॉलेजमध्ये प्राध्यापक झाले.
1: फाटक म्हणजे पुढे संगीताच्या क्षेत्रात
2: नागपूरला गेले. आम्ही 11वीच्या वर्गात असताना ते नागपूरला आकाशवाणीवरती गेले इथली नोकरी सोडून. तर ही सगळी मंडळी त्यावेळेला हायस्कूलमध्ये शिक्षक होती, जे अतिशय एक आणि एस आर कुलकर्णी एक होते गणिताचे शिक्षक. नंतर आम्ही मराठीला रारा आष्टेकर होते. रारा आष्टेकर हे ग्रस्त असे होते की त्यांनी मराठी शिकवत असताना मराठी वाङ्मयाचा इतिहास याचे 2-3 खंड त्यांनी स्वतः विकत घेऊन त्याचा अभ्यास केलेला होता.
1: अरे वा.
2: म्हणजे हायस्कूलमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकानं मराठी वाङ्मयाचा इतिहासाचा अभ्यास करावा ही अजब गोष्ट आहे. आज मराठी वाङ्मय मराठीचे प्राध्यापक सुद्धा मराठी वाङ्मयाचा इतिहास वाचत नाही अशी परिस्थिती आहे. पण त्या काळात त्यांनी ते वाचलेलं होतं आणि त्याच्यामुळे आम्हाला त्यांनी अतिशय उत्तम रीतीने शिकवलेलं होतं. नगर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली त्यावेळेला आम्हाला सुरुवातीला म वी कौंडिन्य शिकवायला होते, जे नंतर संगमनेरच्या कॉलेजला प्राचार्य झाले. त्याचबरोबर आम्हाला कुलकर्णी म्हणून भूगोलाचे प्राध्यापक होते. नंतर के एन चिटणीस जे पुणे विद्यापीठात नंतर विभाग प्रमुख झाले इतिहासाचे, ते इतिहास आणि राज्यशास्त्र शिकवत असत. नंतरच्या काळात आम्हाला बी एच्या वर्गामध्ये गेल्यानंतर एस वायला आणि टी वायला मग शिकवायला आले आम्हाला एम एस सोमण, जे नंतर पुण्याच्या एस पी कॉलेजला प्राचार्य झाले.
1: सगळे दिग्गज होते तुमच्या काळात.
2: डॉक्टर एस के हळबे, डॉक्टर शरद कोलते आणि आपले चंद्रकांत आगरकर ही मंडळी आम्हाला शिकवायला होती इकॉनॉमिक्सला. आणि घासकडबे सर इंग्लिशला होते. आमच्या वेळेला इंग्लिश विदाउट टेक्स्ट असा पेपर होता. टी वायला टेक्स्टच नव्हतं.
1: बरं, म्हणजे पुस्तकं नव्हती.
2: पुस्तकं नव्हती.
1: मग ते काय
2: सगळं ग्रामर, एसे, प्रेसे रायटिंग, डायरेक्ट ह्या सगळ्या ह्या असा प्रकट सगळा होता त्यावेळेला. आणि 4 पेपर इकॉनॉमिक्सचे असायचे. एक पेपर इंग्लिशचा. इंग्लिशचा पेपर क्लासमध्ये धरला जायचा नाही. एस वायच्या पेपरचे एस वायचे 3 विषय, इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स आणि हिस्ट्री असे माझे विषय होते. हे 6 विषय, 6 पेपर ते प्रत्येकाचे 2-2 आणि टी वायचे 4 पेपर, अशा 10 पेपर्समध्ये क्लास डिसाइड व्हायचा. त्याच्यात ऑनर्स मिळाला होता. ऑनर्स मिळाल्यानंतर त्या काळामध्ये म्हणजे प्रेडिग्रीच्या वर्गात पास झाल्यानंतर मी एफ वायला असताना कलेक्टर ऑफिसमधली ही सॉर्टरची नोकरी मिळाली होती. ती 10 महिन्यासाठी होती. त्या नोकरीनंतर मग परत एस वायच्या वर्गामध्ये जाण्याच्या अगोदरच मला एस टीमध्ये नोकरी मिळाली. एस टीमधली नोकरी अशी होती की 4.61 रुपये असा दिवसाचा पगार होता रोजंदारीवर.
1: आणि काम काय होतं?
2: काम आवक जावक बार्नीशी कारकून, म्हणजे इनवर्ड आउटवर्ड टपाल एवढंच काम होतं माझ्याकडे. नंतर मग मी टाइम स्केलवरती आलो एस टीमध्येच आणि लेबर ब्रँचला माझी नेमणूक झाली. लेबर ब्रँचला भागवत साहेब म्हणून लेबर ऑफिस लेबर सुपरवायझर होते. त्यांच्या हाताखाली काम करत असताना मी परीक्षा देतोय हे लक्षात आले त्यांच्या. ते आमच्या समोरच राहत होते. मी चौपाटी कारंजाला राहत होतो, ते आमच्या समोरच्या इमारतीत राहत होते. त्यामुळे ते मला म्हटले शितुळे तुम्ही परीक्षा द्यायची, तुमच्यात जे आहेत त्याच्यामध्ये अभ्यासात खंड करायचा नाही. इकडचं काम तर करायचंच पण ते अभ्यासात खंड करायचा नाही. म्हटलं ते चालूच राहणार आहे. मग ते करत असतानाच मी बी ए पास झालो. बी ए पास झाल्यानंतर ज्युनियर असिस्टंटची परीक्षा दिली एस टीचीच, डिपार्टमेंटल एक्झामिनेशन. त्यात पास झालो. ज्युनियर असिस्टंट म्हणून नेमणूक झाली. पगारातही वाढ झाली, कामाचे स्वरूप बदललं. मग पब्लिक कंप्लेंट टेबल्सला माझी नेमणूक झाली. तिथं काम केलं. त्याच्यानंतर मग पुन्हा परत मला ट्रॅफिक कमर्शियल हा ट्रॅफिक इन्स्पेक्टरचं टेबल होता, पण त्याला माणसंच नव्हते म्हणून मला ते टेबल दिलं. त्या टेबलवरही काम केलं. हे सगळं काम करत असताना बीकॉम बी ए पास झालो सेकंड क्लासमध्ये. त्याचबरोबर मग मी एम एल ॲडमिशन घेतली नगर कॉलेजमध्ये. एम एल ॲडमिशन घेताना सी डी ग्रुप होता, 4 पेपर इकॉनॉमिक्सचे 4 पेपर पॉलिटिक्सचे. असा ग्रुप घेऊन मी एम एला पहिल्या पार्टला बसलो. पण त्यावेळेला एस टीमध्ये रजा मिळायची नाही लवकर. मग एक पेपर आमचा उशिरा मी गेलो पोहोचलो विद्यापीठामध्ये. परीक्षा विद्यापीठातच व्हायची,
1: पुण्यामध्ये परीक्षा होईल.
2: विद्यापीठात उशिरा पोहोचलो तरी सुद्धा बाबा पुता करून परीक्षेला बसलो. पण रिझल्ट माहीत होताच की आपला आता या पार्ट राहणारच आहे एका पेपरमुळे. कारण त्यावेळची परिस्थिती अशी होती की एका एक पेपर जर तुमचा राहिला तर टोटल पार्टला परत बसावं लागायचं.
1: एटीकेटी असा प्रकार.
2: चारही पेपरला परत बसावं लागायचं. एक पेपरमध्ये फेल झाला तर चारही पेपरला परत बसायचं. त्यामुळे मग दुसऱ्या वर्षी पहिले चार आणि नंतरचे चार असे आठ पेपर घ्यावे लागले. मग त्याकरता मी एस टीच्या नोकरीमध्ये असतानाच बिनपगारी रजा घेतली आणि पुण्यात जाऊन अभ्यास करत बसलो. दोन दीड दोन महिने अभ्यास केला आणि एम एची परीक्षा दिली. त्या परीक्षेमध्ये मला 54% मार्क्स मिळाले. सेकंड क्लास मिळाला. कारण त्या काळात सुद्धा अशी परिस्थिती होती आमचे पेपर्स आउट ऑफ युनिव्हर्सिटी तपासायला जायचे. पेपरचे स्वरूप असं होतं, नॉट टू आन्सर मोर दॅन 5 questions, युअर आन्सर विल बी व्हॅलिड एज अ होल. तुम्ही एक प्रश्न लिहिला तरी 100% मार्क, 5 लिहिले तरी 100% मार्क. त्याच्यामुळे कस लागत होता. कारण तुम्ही वाचलं असेल चांगल्यापैकी तर तुम्हाला पेपर लिहिता येतील, नाही तर नाही लिहिता येणार. पण या परिस्थितीमध्ये मी पास झालो सेकंड क्लासमध्ये. माझ्याबरोबर दोन विद्यार्थी आणखी पास झाले, एक आरवाई इदाते म्हणून आणि दुसरी सुवर्ण पाटकी म्हणून. त्यांना दिसत नव्हतं म्हणजे अंध होते ते, पण तरी त्यांनी परीक्षा दिली आणि ते सेकंड पास क्लासमध्ये पास झाले. मी एकटाच पास सेकंड क्लासमध्ये पास झालेला त्या सगळ्यांमध्ये त्या ग्रुपमध्ये. त्यावेळेला आम्हाला शिकवायला डॉक्टर हळबे, डॉक्टर शरद कोलते, डॉक्टर आर सी शेख हे आम्हाला शिकवायला होते. शेख सर पॉलिटिक्सचे पेपर शिकवायचे दोन. त्याच्याबरोबर आणखी आम्हाला शिकवायलाही होते के पी भगत, भगत सर, डॉक्टर के पी भगत. ते नंतर हिस्लॉप कॉलेजला नागपूरला पाचार झाले. तसा हा प्रकार.
1: सर तेव्हा तुम्ही ठरवलं होतं की पुढे आपल्याला प्राध्यापक व्हायचं?
2: हे माझं प्री डिग्रीच्या वर्गामध्ये मी असताना, प्री डिग्रीच्या वर्गामध्ये असताना हे सगळे प्राध्यापक मंडळी कोट टाय सूट मध्ये यायचे. झालं आपल्याला याच्यासारखंच झवायचंय आणि म्हणून मी त्या दृष्टीने विचार केला की आपण आता पोस्ट ग्रॅज्युएट पूर्ण केल्याशिवाय गप्प बसायचं नाही. आणि सेकंड क्लास मिळवण्यासाठी म्हणून आम्ही त्यावेळेला ऑप्शन होता की तुमचा रिझल्ट पास क्लासमध्ये असेल तर डिक्लेअर करू नये, असं तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही तसं ऑप्शन द्यायचं. मी तो ऑप्शन दिला होता की माझा रिझल्ट जर सेकंड क्लासमध्ये असेल तरच डिक्लेअर करावा, नाही तर करू नये. त्यामुळे निकाल पेपर सगळ्यांना कळायचा. त्यामुळे मी तो सेकंड क्लासमध्ये पास झाल्यानंतर सगळ्यांनाच आनंद झाला. सगळ्यात जास्त आनंद आमच्या मामांना झाला. मामांनी आमच्या हिंगणगाव गावामध्ये गुळ खोबऱ्याची शेरणी वाटून टाकली. एक गुळाचे ढेप फोडले आणि तेवढं सगळं वाटलं गुळ तेवढं गावामध्ये. कारण गावामध्ये ग्रॅज्युएट होणारा आणि पोस्ट ग्रॅज्युएट होणारा मी पाहिला. आमचे बंधू दुसरे बंधू आणि मी, आम्ही दोघच, बाकी कुणीच ग्रॅज्युएट झालेलं नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये तो सगळा काळ होता. हे झाल्यानंतर सेकंड क्लास मिळाल्यानंतर मी रयत शिक्षण संस्थेकडे एक आपला
1: अर्ज केला
2: या आंतरदेशीय पत्रावरती. आंतरदेशीय कार्ड पाठवून दिलं, आंतरदेशीय पत्र. त्यांचा मला टेलिग्राम आला अटेंड इंटरव्ह्यू म्हणून 27 जूनला. मी इंटरव्ह्यूला गेलो, इंटरव्ह्यू अटेंड केला त्यांचा. त्यावेळेला मी एकटाच कॅन्डिडेट होतो इकॉनॉमिक्स पॉलिटिक्स असा झालेला सेकंड क्लासमधला इंटरव्ह्यूला. आणि कर्जत, श्रीरामपूर आणि छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या तीन ठिकाणी पोस्ट होत्या. मला त्या इंटरव्ह्यूमध्येच म्हटले की तुम्ही आता इथे जॉईन व्हा, आजच्या दिवसात आजच जॉईन व्हा साताऱ्याला. प्राचार्य उनवणे म्हणून त्यावेळेला होते तिथे. मी म्हटलं मला नगर जिल्ह्यात कुठे मिळत असेल तर मला जास्त बरं होईल, कारण माझी आई आणि वडील दोघे जण वृद्ध आहेत, त्यामुळे त्यांच्यापाशी थांबणं मला जरा बरं वाटतं. ठीक आहे म्हणे. मग मला कर्जत कॉलेजला नेमणूक दिली आणि कर्जत कॉलेजमध्ये माझा प्राध्यापक म्हणून पहिल्यांदा श्री गणेशा सुरू झाला. म्हणजे कारकुनाच्या नोकरीमधला मला अनुभव प्राध्यापकाच्या नोकरीमध्ये एकदम पुढे विद्यार्थ्यांच्या समोर गेल्यानंतर. पण बोलायची सवय असल्यामुळे काही अडचण आली नाही. प्राध्यापक म्हणून तिथे यशस्वी झालो.
1: आणि मग मला वाटतं मग पेमरा सारडा कॉलेजमध्ये पण तुम्ही
2: काय झालं की असिस्टंट प्रोफेसर म्हणून माझी नेमणूक आली. त्यावेळेला विद्यापीठाचा नियम असा होता की 3 वर्ष ज्याला अनुभव आहे शिकवण्याचा लेक्चरर म्हणून त्याला असिस्टंट प्रोफेसर असं पद मिळायचं. इथं माझी पहिल्यांदाच नेमणूक असिस्टंट प्रोफेसर म्हणून करून टाकली. त्यामुळे विद्यापीठानं फक्त 1 वर्षासाठी मला मान्यता दिली माझ्या पदाला. नंतर मग संस्थेनं असं केलं की यांना आपण असिस्टंट प्रोफेसर 1 वर्षासाठी मान्यता घेतली, आता दुसऱ्या वर्षासाठी मान्यता घ्यायची तर आपल्याला शिवाजी विद्यापीठामध्ये यांची नेमणूक केली, तिथे 1 वर्ष मान्यता घेऊ आणि नंतर मग कर्जतच्या कॉलेजला परत यांना पाठवता येईल म्हणून त्यांनी माझी दहिवडीला ट्रान्सफर केली. तर दहिवडीला परिस्थिती फारच वाईट होती. म्हणजे आम्ही 22 प्राध्यापक आणि 45 विद्यार्थी. त्यामुळे पगार त्यावेळेला म्हणजे डेफिसिट ग्रँट असायची. संस्थेने पगार करायचे आणि शासन नंतर डेफिसिट ग्रँट मधून पैसे द्यायचं 33%. ती परिस्थिती अतिशय गंभीर होती. दरम्यान सारडा कॉलेजमध्ये जागा उपलब्ध झाली कारण तिथले आपले घैसास सर होते तिथे कॉमर्सला, ते इकॉनॉमिक्स शिकवायचे, मुकुंद घैसास. ते कॉलेज सोडून गेले आणि मग इथे यांच्याकडे जागा निर्माण झाली ऐनवडेला. मग मला इथे बोलावलं, मी हजर झालो इथे सारडा कॉलेजमध्ये. पण सारडा कॉलेजमध्ये असताना एक वर्ष मी चांगल्या रीतीनं तिथे शिकवण्याचं काम केलं. नंतर मग मी घरी एक पॉलिटिक्सचे चार पेपर स्पेशलचे, त्याकरता परत विद्यापीठाला फॉर्म भरला होता आणि चार स्पेशलचे पेपर द्यायचे म्हटलं आपल्याला, आणि नंतर इकॉनॉमिक्सचे चार स्पेशल द्यायचे असं ठरवलं. तर त्याचा अभ्यास घरी करत असतानाच आमचे बंधू जिल्हा परिषदमध्ये सर्व्हिसला होते, त्यांचा आणि माजी आमदार बाबूजी आव्हाड पाथर्डीचे, त्यांनी कॉलेज काढलेलं होतं. ते आमच्या घरी आले एक दिवशी बंधूंच्याकडे. त्यांनी विचारले काय करतात हे, ते म्हणे भाऊ आहे धाकटा, सारडा कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. आणि ते म्हणे आमच्याकडे येतील का, आम्ही सगळ्या प्राध्यापकांना काढून टाकले, 2 वर्ष होते ते, खोड्या केल्या बऱ्याशांनी, त्याच्यामुळं आम्ही त्यांना काढून टाकले. तेव्हा म्हणजे जर आमच्याकडे आले तर बरं होईल. मला विचारले, म्हटलं मी येईल तुमच्याकडे. ते म्हणे आमची जाहिरात येईल त्यावेळेला तुम्ही अर्ज करा, इंटरव्ह्यू काय फॉर्मल होईल तुमचा, तुम्ही येऊन जा. गेलो मी त्यांच्याकडे, म्हणजे 667 रयत शिक्षण संस्था, 67-68 पेमरा सारडा कॉलेज,
1: हिंद सेवा मंडळ
2: 68-71 या कालखंडामध्ये पाथर्डीच्या कॉलेजमध्ये होतो 3 वर्ष. आता त्या कॉलेजच्या संस्थापकांच्या मध्ये रावसाहेब मस्के होते, पाथर्डी मतदारसंघाचे नंतर झालेले आमदार. तर ते बाबूजी आव्हाड हे सगळे तिथं 3 वर्ष मग अतिशय छानपैकी गेले माझे तिथे. त्यानंतर इथं संस्थेने कॉलेज काढलं 1970
1: जिल्हा मराठा
2: विद्या प्रसारक समाजानं. आणि मग त्यावेळेला रावसाहेब मस्के यांनी मोठे सरांना माझ्याकडे पाठवलं, शितोळे सर आहेत तिथे पाथर्डीला, त्यांना म्हणत तुम्हाला बोलावले, आपल्या कॉलेजमध्ये तुम्ही यायचं. इथे माझं लग्न झालं होतं 6 तारखेला जूनच्या, 6 जून 1971 पाथर्डीवरून मी नगरला आलो, तोडमल सरांना भेटलो, रावसाहेब मस्केंना भेटलो. ते म्हणे तोडमल सरांच्याकडे जा, ते सांगतील त्याप्रमाणे हजर व्हा. तोडमल सर म्हटले तुम्ही हजर व्हायचंच आहे. मी भेटलो सरांना, त्यांनी मला लगेचच एका वर्गावरती इकॉनॉमिक्सचा FY BCOMचा वर्ग होता, मुलांना विचारलं कुठला काय अभ्यासक्रम चाललाय तुमचा रे. काय नाही म्हणे सर आम्हाला आता अर्थशास्त्रच विषय. ठीक आहे म्हटलं तुम्हाला शिकवतो. एक तासभर शिकवलं त्यांना तोडमल सर. मी बाहेर आल्यानंतर ते वर्गात बसून होते, बाहेर आल्यानंतर माझ्या पाठीवर हात ठेवला, तयारी आहे म्हणे चांगली, हजर व्हा म्हणे. म्हटलं ठीक आहे, होतो हजर. मग दुसऱ्या दिवशी पाथर्डीला गेलो, कॉलेजमध्ये राजीनामा दिला, तिकडे जाऊन हजर झालो. सुरू झालं मग आमचं इथं कॉलेजमध्ये.
1: तुमचं पुढचं मला वाटत 2-3 दशकांचं नातं या संस्थेशी जोडलं गेलं.
2: नंतर मग काय झालं की तोडमल सर काम करत असताना प्राचार्य म्हणून ते ज्यावेळेला कुठे बाहेर जायचे किंवा इतर लाईफ टाइम टेबल बसवणं असेल, परीक्षेचं कामकाज असेल किंवा ऑफिसमधले काही गोष्टी असतील तर ते मला सांगायचे, चितोळी तुम्ही बघा. कारण मला त्यावेळेपर्यंत माझा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स झालेला होता, बाकीचा तसा एक्सपिरियन्स असलेला कोणीच नव्हता तिथे. म्हणून मग ते चालू होतं. 1978 संस्थेने शेवगावला कॉलेज काढलं आणि त्या कॉलेजला मग प्राचार्य नेमायचा. तर प्राचार्य पदाच्या जागेसाठी जाहिरात आली, अर्ज केले लोकांनी, अनेकांनी अर्ज केले, आमच्या कॉलेजमधल्या 3-4 जणांनी अर्ज केले होते. मी काय अर्ज केलेला नव्हता. मला सेक्रेटरीनी बोलावून घेतलं, तुम्ही अर्ज काय केलं नाही, अर्ज करा म्हणे तुम्ही. म्हटलं मला काही प्राचार्य व्हायची इच्छा नाही. म्हटलं का बरं. म्हटलं माझी आई आजारी आहे आणि तिला सोडून दूर अंतरावरती जायचं मला काही बरं वाटत नाही. शेवगाव किती लांब आहे म्हणे, तुम्ही दर आठवड्यात 2-3 वेळेला येऊ शकता ना तिला पाहण्यासाठी, करा म्हणे अर्ज करा. मग त्याने अर्ज करायला लावला. सेक्रेटरी त्यावेळेला अण्णासाहेब आठरे पाटील होत, त्या माणसाला माणसांची पारख जबरदस्त होत. शेवटी हो ना करता इंटरव्ह्यूला गेलो, सिलेक्शन झालं आणि मी शेवगावच्या कॉलेजला प्राचार्य म्हणून गेलो.
1: पहिल्यांदा प्राचार्य म्हणून?
2: पहिल्यांदा 17 जुलै 1978 उद्घाटनाचा दिवस होता, त्या दिवशी प्राचार्य म्हणून गेलो. तिथे गेल्यानंतर मग सगळं झालं, पण विद्यार्थी नाहीत, विद्यार्थी जमा करायचे, धान्य गोळा करायचं, जमलं तर पैसे गोळा करायचे, प्राध्यापक नेवायचे कारकून त्यांना शिकवायचं, हे सगळ्याच गोष्टी. म्हणजे प्राध्यापकांच्या पासून कारकुनापासून सगळ्यांना ट्रेंड करायचं एवढाच कार्यक्रम होता. पण सुदैवानं चांगले लोक मला मिळाले तिथे, धान्य गोळा केलं लोकांनी, बोर्डिंग चालू केलं, आम्ही विद्यार्थी आले, आर्ट्स कॉमर्स हे 2 वर्ग सुरू झाले, रेग्युलर कॉलेज व्यवस्थित सुरू केलं, मी स्वतः शिकवायचो. नंतर आम्ही 11वी 12वीचे ज्युनियर कॉलेज सुरू केलं, 11वीचे वर्ग, 11वीच्या वर्गालाही मी शिकवायला जायचो, FYच्या वर्गालाही शिकवायचो. अर्थशास्त्र शिकवायचो, राज्यशास्त्र शिकवायचो, असं करत करत ते कॉलेज TY पर्यंत गेलं. आणि त्या काळामध्ये काही चांगले विद्यार्थी मिळाले, एक म्हणजे ECP, नंतर आता ECP झालेले बाबासाहेब बुधवंत होते, त्याच्यानंतर काही शिक्षक झाले, नंतर सुनील गोसावी त्याच कॉलेजचे आमच्या विद्यार्थी बॅचचे, त्यानंतर तुम्हाला सांगतो पुरुषोत्तम भापकर, ते इकॉनॉमिक्सला होते,
1: IAS झाले, मोठं नाव मिळवलं,
2: तर ते आमचे विद्यार्थी. आणि ह्या सगळ्या मुलांच्यामुळे खूप चांगल्या रीतीनं तिथे रिस्पॉन्स मिळत गेला. आम्ही राज्य नाट्य स्पर्धेला नाटक पाठवलं, त्याच्यानंतर जिथे जिथे स्पर्धा व्हायच्या वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थी पाठवायचे. पहिल्याच वर्षी आम्ही NCC युनिट मिळवलं, नगरवतून NCC युनिट मिळवलं. त्याच्यानंतर तिथे आम्ही प्राध्यापक चौथे म्हणून इतिहासाचे होते, ते NCC ऑफिसर सर्टिफिकेट वास होते, त्यांना डायरेक्ट NCC ऑफिसर म्हणून मान्यता मिळाली. त्यामुळे आमचं NCC युनिट सुरू झालं. NCC युनिट सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये ते एक वेगळं आकर्षण निर्माण झालं आणि मग विद्यार्थी संख्या वाढायला सुरुवात झाली. सुरुवातीला संघर्ष खूप करावा लागला, कारण का तर जका काकडे छात्रालय विद्यालय त्यांचं आहे, हायस्कूल आहे ना, तर त्यांची संस्था होती, त्या संस्थेने कॉलेज मागितलेलं होतं, त्यांना न मिळालं आणि आम्हाला मिळालं आमच्या संस्थेला, मराठा विद्याप्रसारकला. त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये थोडासा रोष होता. आम्ही त्यांचाही सॅटिस्फाय केलं सगळं, वातावरण बदलत गेलो, कारण मी सगळ्या लोकांच्याशी संपर्क ठेवत गेलो आणि त्या संपर्कामुळे विरोध जरा कमी होत गेला आणि कॉलेज व्यवस्थित चाललं. हे कॉलेज चाललं चांगल्या रीतीने चाललेलं होतं. पारनेरचं कॉलेज चालू होतं दरम्यानच्या काळात, म्हणजे 78 हे कॉलेज सुरू झालं. त्याच्या अगोदर रावसाहेब मस्केंचं निधन झालेलं होतं, ते सेक्रेटरी होते. त्यांच्यानंतर आठरे पाटील सेक्रेटरी झाले आणि त्यांच्या काळामध्ये ते कॉलेज होतं. आठरे पाटील नंतर त्यांना याचं तिकीट मिळालं लोकसभेचं, त्यांचं इलेक्शन. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत तुम्ही कुठेही प्रचाराला जायचं नाही माझ्यासाठी.
1: अरे आता उलट असतं खरं म्हणजे.
2: आणि मी म्हटलं अण्णा साहेब, मी तर काही जाणार नाही कुठे प्रचाराला, पण आमचे लेफ्टनंट सगळे जातील. कार्यक्रम कॉलेज कसं चालवणार? म्हटलं कॉलेजची चिंता करू नका तुम्ही, आमचे सगळे व्यवस्थित चालेल, रिझल्टही व्यवस्थित लागेल, अजिबात काही काळजी नाही. झालं आमचं त्यावेळेनं. अण्णासाहेब निवडून आले. निवडून आल्यानंतर अण्णासाहेब वारंवार दिल्लीला जावं लागायचं, त्यांना वेगवेगळ्या कमिट्यांवरती असायचे दिल्लीच्या, त्यांचा फोन यायचा मला कॉलेजवरती, शितोळे सर तुम्हाला काही चेक वगैरे याच्यावरती सह्या वगैरे लागत असतील तर घेऊन या. मी आमच्या स्टाफला विचारून चेकवरती सह्या, अण्णासाहेब मला कोऱ्या चेकवर सह्या द्यायची, ऍडव्हान्समध्ये 2-3 चेक, पगाराच्या चेकसाठी सह्या, इतर खर्चासाठीचा चेकवरती सह्या. एकच फक्त सांगायचं की तुम्ही ज्या वेळेला चेकवरती अमाऊंट लिहाल त्यावेळेला ती संस्थेच्या ऑफिसमध्ये रजिस्टर करून घ्या, तिथं नोंदणी करून मग तुम्ही चेक तुमचे वटू शकता. म्हणजे त्यांचा एवढा प्रचंड विश्वास होता माझ्यावरती. असं कॉलेज करत चालू, कॉलेज व्यवस्थित चाललं. दरम्यानच्या काळात तोडमल सरांचा आणखीन बापूसाहेब भापकरांचा थोडंसं वाद झाला आणि बापूसाहेब त्यावेळेला फारच हट्टाला पेटले होते. त्यामुळे तोडमल सरांच्या त्या एपिसोडवरती चौकशी समिती नेमली, चौकशी समितीने त्यांना दोषी ठरवलं आणि नंतर त्यांना सस्पेंड केलं संस्थेने. आता कोणाला आणायचं? म्हणजे शितोळे सरांना इथं आणलं, म्हणजे अत्यंत ज्वालामुखीच्या तोंडावरती मला आणून बसवलं इथे प्राचार्यपदी. कारण तोडमल सरांची शिस्त, तोडमल सरांच्या बद्दलचा लौकिक आणि तोडमल सरांच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये, विद्यार्थ्यांच्या मनात, प्राध्यापकांच्या मनामध्ये असलेला आदर, या सगळ्यामुळे मला किती लोकांचा रिस्पॉन्स मिळेल आणि काम किती चांगलं करता येईल याच्याबद्दल साशंक होते. पण आठरे पाटलांचा विश्वास होता अण्णासाहेबांचा की हा ते कॉलेज चालू शकते. चालवलं मी हळूहळू, लोकांचा सहकार्य मिळालं, सर्वांचं सहकार्य घेत घेत कॉलेज व्यवस्थित चालू.
1: 22
2: आणि हो, आणि इथं नगरला आल्यानंतर 12 मी कंटिन्युअसली इथं प्राचार्य म्हणून राहिलो. तोडमल सर अगोदर 12 होते, त्याच्यानंतर मी 12 प्राचार्य होतो आणि 12 माझी शेवगावला बदली केली परत संस्थेनं. आता ती बदली नियमानुसार करता येण्यासारखी नव्हती, परंतु केली ती बदली. 2 त्यांना लक्षात आलं की आपण हे नियमबाह्य केलेलं आहे आणि याच्यावरची ग्रँट आपल्याला मिळत नाही शासनाकडून पगाराची. मग माझी परत पुन्हा नगरला बदली केली आणि नंतरचे 4 मी नगरमध्ये कॉलेज केलं. पण पोस्ट ग्रॅज्युएटचे क्लासेस, कम्प्युटर सायन्सचा BCSचा कोर्स पहिल्यांदा नगरमध्ये आपण जिल्ह्यामध्ये सुरू केला.
1: अनेक नव्या गोष्टी करा म्हणजे
2: त्याच्यानंतर MSc अनालिटिकल केमिस्ट्री, MSc फिजिकल केमिस्ट्री, MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्याचबरोबर MSc मॅथ बॉटनी, MSc झुलॉजी हा विषय आणि MSc फिजिक्स हे विषय एवढे आम्ही एका वर्षी सुरू केले. 1993 एम एस सी इलेक्ट्रॉनिक्स सायन्स हा विषय सुरू केला आणि हे सगळं एवढ्या लॅबोरेटरीज त्याच्यासाठी एक्सपान्शन, लॅबोरेटरीचं एक्सपान्शन, त्याचं इक्विपमेंट्स खरेदी करणं, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी प्राध्यापकांची मदत घेऊन हे सगळं मी करत गेलो. संस्थेनं दरम्यानच्या काळात 3 उपप्राचार्य नेमले, त्या 3 उपप्राचार्यांच्याकडे कामं वाटून दिलेली होती, ते त्यांच्या परीने काही काम करायचे पण मेजॉरिटी काम मलाच करावं लागायचं आणि मी ते करत गेलो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना संस्था चालकांचा विश्वास एक फार महत्वाचा गोष्ट असते आणि तो माझ्यावरती होता.
1: अनेक दिग्गज या मंडळा म्हणजे जिल्हा मराठा म्हणजे की मोठा दबदबा
2: असायचा
1: आणि तुम्ही आठरे पाटलांचं सांगितलं, अनेक मोठ्या व्यक्तींचा संपर्क.
2: अकरा काळे त्यावेळेला अध्यक्ष होते, त्याच्यानंतर मग मोहनराव हापसे संस्थेचे अध्यक्ष बनले, विलासराव आठरे पाटील जॉईंट सेक्रेटरी होते, अशी सगळी मंडळी त्याच्यामध्ये होती. पण मी कुठंही कमी पडणार नाही आणि कमी पडायचं नाही ठरवलेलं होतं. आपल्या जीवनाचं एक ध्येय होतं की कुठल्याही परिस्थितीत प्रामाणिकपणानं आणि निष्ठेनं काम करायचं. एक तर पहिली गोष्ट म्हणजे जे व्रत घेतलेलं होतं शिक्षकाचं त्याच्यावरती माझी पहिल्यापासून निष्ठा होती. आपण शिक्षक आहोत, शिक्षकाचं व्रत आपल्याला पाळायचं. प्राचार्य झाल्यानंतर प्रामाणिकपणा हा महत्वाचा आणि दुसरी गोष्ट कुणालाही बाजूला घेऊन आपली ट्रीटमेंट द्यायची चांगल्या प्रकारची आणि दुसऱ्याला कोणाला बाजूला टाकायचं, सर्वांना समान पद्धती. मी प्राचार्यांच्या मीटिंग, प्राध्यापकांच्या मीटिंग मध्ये सातत्याने सांगत असायचो, मी प्राचार्य आहे याचा अर्थ आय एम फर्स्ट अमंग इक्वल्स, तुमच्यापैकीच एक आहे, फक्त संस्था चालकांनी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे याचं नेतृत्व करायची, तेवढं काम मी करतोय. तुमच्यापैकी अनेकांची क्षमता आहे की या खुर्चीवर बसण्याची, हे मलाही माहिती आहे, पण तरी सुद्धा मला जर काम दिलंय ते तर मी प्रामाणिकपणाने करणार आहे आणि आपली एक निष्ठा होती.
1: सर तुम्ही म्हणजे अध्यापन करता करता विद्यापीठाच्या अनेक सिनेटवर असेल, अभ्यास मंडळ असेल.
2: मी 1975 साली पहिल्यांदा अर्थशास्त्र अभ्यास मंडळ पुणे विद्यापीठाचं त्याचा सभासद झालो. त्याच्यानंतर मी 2000 अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचा कंटिन्युअस सभासद राहिलो, निवडून येत गेलो. सुरुवातीच्या काळात बाय व्हर्च्यू ऑफ सिनियरिटी असायचं, नंतर मग निवडणुका व्हायच्या, निवडणुकीच्या माध्यमातूनही मी सतत निवडून घेत, नंतर मी अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचा चेअरमन झालो, अध्यक्ष. त्यावेळेला नवनवीन असे प्रयोग केले अभ्यासक्रमामध्ये बदल करण्याचा प्रयत्न, कारण मी चेअरमन असताना आम्ही FY वर्गाला अर्थशास्त्रामध्ये स्टॅटिस्टिक्स हा विषय 20 ठेवला होता. मला सगळेजण म्हटले आपल्या अगोदरच अर्थशास्त्र विषय अवघड, त्याला विद्यार्थी येत नाहीत. सगळे प्राध्यापक मला म्हणायला लागले, म्हटलं आता तुम्हाला कालाच्या बरोबर बदललं पाहिजे. आपण इकॉनॉमेट्रिक्स काय टाकत नाही म्हटलं, कारण अर्थशास्त्रामध्ये आता मॅथमॅटिक्स येऊ घातलेलं आहे, मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. तर मॅथमॅटिक्सचा आपल्याला अभ्यास करावाच लागणार आहे, स्टॅटिस्टिक्सचा अभ्यास करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना जर संशोधन करायचं असेल तर त्यासाठी त्यांना स्टॅटिस्टिक्सची आवश्यकता आहे.
1: बरोबर.
2: तर म्हटले शिकवायचं कोणी, म्हटलं आपणच शिकवायचं, आम्ही तुम्हाला

0: पण रिझल्ट लागल्यानंतर स्टॅटिस्टिक्स इकॉनॉमिक्स 20 पैकी 20 मार्क मिळाले स्टॅटिस्टिक्समध्ये मुलांना, अनेकांना ते इकॉनॉमिक्समध्ये जास्त चांगले मार्क मिळाले मुलांना. त्याच्यामुळे एस वायच्या वर्गामध्ये आल्यानंतर एस वायला एकदम विद्यार्थी संख्या वाढली. सगळे प्राध्यापक मला फोन करून सांगाल, सर आमच्याकडून विद्यार्थी एस वायला फार वाढले. म्हटलं तुम्ही ते म्हणत होता विद्यार्थी कमी घटतील म्हणून, म्हटलं आता एस वायला सुद्धा तुम्हाला स्टॅटिस्टिक्स शिकवायचंय म्हटलं, आता कारण टीवाय पर्यंत आपण नेलंय म्हटलं स्टॅटिस्टिक्स. ते म्हणजे आता शिकू म्हणे आपण, काय प्रॉब्लेम नाही. आणि तिथून पुढे विद्यार्थी संख्या वाढत गेली, कारण विद्यार्थ्यांना जे हवं आहे ते तुम्ही दिलं पाहिजे ना,
1: आणि पुढच्या
0: करिअरसाठी ते आवश्यक होतं. अशा पद्धतीने आम्ही ज्या वेळेला प्रयोग करत गेलो, त्याच्यानंतर मी डीन झालो. तर डीन झालो त्यावेळेला इलेक्शनला मला 42 वोटर्स होते, मला 40 मतं पडली.
1: अरे
0: आमचे विरोधी रजिस्ट्रार होते के काळी प्राध्यापक नलावडे म्हणून इतिहासाचे, ते इतिहासाचे विभाग प्रमुख होते आणि ते 1.5 वर्षात रिटायर होणार होते. मी त्यांना जाऊन समक्ष विनंती केली की सर आता तुम्ही रिटायर होणार आहात. नाही म्हणजे मी रिटायर झालो तरी सुद्धा निवडून आल्यानंतर मी रिटायर होताना तुमचंच नाव रेकमेंड करेल. म्हटलं ते तुमच्या हातात नाहीये, त्याच्यासाठी वेगळी कमिटी असते, त्या कमिटीमध्ये ती नेमणूक होते त्याची. म्हटलं पण तुम्ही माघार घ्यावी असं मला वाटतं. त्यांनी काय माघार घेतली नाही. मग आमचा सगळ्यांनी प्रचार केला मोठ्या प्रमाणात, 42 पैकी 40 मतं मला मिळाली. त्यांना त्यांचं स्वतःचं एक मत, आणि डेक्कन कॉलेजचे प्राचार्य होते डायरेक्टर शर्मा म्हणून, त्यांना मी भेटायला गेलो होते. म्हटले मी नलावडीत माझ्या अगोदर तुमच्या अगोदर मला भेटायला आले, त्यांना मी कमिट केलं मी तुम्हाला सेकंड प्रेफरन्स वोट देईल.
1: तेव्हा माणसं अशा
0: तत्वनिष्ठेने जगणारी माणसं होती. त्यामुळे ते झालं. मग डीन म्हणून मी काम करायला सुरुवात केल्यानंतर सातत्यानं मला विद्यापीठात जावं लागायचं. पण त्या काळामध्ये मी शेवगावला प्राचार्य होतो, ट्रान्सफर केलेली होती माझी. 95 मी डीन झालो आणि 94 फेब्रुवारीमध्ये डीन झालो, आणि 94 तर 2001 पर्यंत मी काम केलं. मला 6 वर्षांचा कालावधी मिळाला त्याचाच. पण एक असायचं की शेवगावला जोपर्यंत प्राचार्य होतो मी, त्या काळामध्ये मला तिथल्या आमच्या प्राध्यापकांनी कोणी सांगितलं सगळ्यांनी की सर आम्ही तुमची पिरियड घेतो, तुम्ही काय पिरियड घेऊ नका. अरे म्हटलं असं कसं चालेल, म्हटलं नाही पिरियड तुमच्या नावावर राहतील पण आम्ही शिकवू सगळे. त्यांना भीती असं वाटत होते की सरांनी जर वर्गावर शिकवलं तर त्यांचं शिकवणं आणि आपलं शिकवणं याच्यामध्ये फार मोठं अंतर पडणार आहे, आणि विद्यार्थी सगळे मग आपण डिसेटल होऊ म्हणे त्याच्यात. म्हणून त्यांची आपली ती भूमिका होती, स्वाभाविक होतं ते. आणि त्याचं कारण माझा प्रदीर्घ अनुभव आणि ते नवीन, त्याच्यामुळे त्यांचा तो दृष्टिकोन मला मान्य होता. पण मी तिथे असताना मला पिरियड घेताना आले. पण नगरला मी शेवगावला सुरुवातीला ज्यावेळेला प्राचार्य झालो त्यावेळेला मी नगरला येऊन इथे इकॉनॉमिक्सचे एमएचे वर्ग सुरू झाले होते. त्यावेळेला तोडमल सरांनी माझ्यामुळे एमएच वर्ग सुरू केले होते, म्हणून मी एमएचे पिरियड घ्यायला यायचो. तोडमल सरांनी सांगितलं तुम्ही जरी प्राचार्य झालात तरी इथं पिरियड घ्यायला यायचं. मी दर आठवड्यात पिरियड घ्यायला यायचो. तसं मग इथं नगरला प्राचार्य म्हणून माझी बदली झाल्यानंतर मी एमएचा एक पेपर कंटिन्युअसली शिकवायचो. दररोज एक तास असायचा माझा एमएचा. एमएचा पिरियड झाल्यानंतर मी विद्यापीठात जायचो आणि विद्यापीठातलं कामकाज आटोपून संध्याकाळी घरी आलं की दुसऱ्या दिवशी पुन्हा परत एमएचे पिरियड घ्यायचे.
1: एवढी मेहनत,
0: त्याच्यामध्ये अजिबात तडजोड केली नाही कुठेही. की मी कुठल्याही प्राध्यापकाला असं सांगितलं नाही इथल्या आमच्या की माझे पिरियड तुम्ही घ्या म्हणून. इतकंच नाही तर ज्या वेळेला वर्षाच्या सुरुवातीला वर्क डिव्हिजन व्हायचं ना, तुम्ही सगळ्या प्राध्यापकांना बोलायचं, मीटिंग घ्यायची, त्या मीटिंगमध्ये सांगायचो तुम्हाला जे जे पिरियड वाटतात, जे जे विषय आणि ज्या वर्गांना शिकवायचे ते तुम्ही तुमचे निवडायचे. तुमचा 18 पिरियडचा वर्कलोड तुमचा झाला 20 पिरियडचा वर्कलोड, की जे शिल्लक उरेल ते मी घेतो
1: माझ्याकडे.
0: ज्या वेळेला मी तोडमल सर प्राचार्य असतानाच्या काळात हीच भूमिका होती आणि मी प्राचार्य झाल्यानंतर सुद्धा तीच भूमिका होती. कारण का, सिनियर असल्या कारणानं सिनियर माणसानं ज्या जो कुठला पेपर शिल्लक उरेल तो घ्यावा ना, फार तर काय होईल, अभ्यास करावा लागेल. अभ्यास करून शिकवायचं तर शिकवावंच लागणार आहे.
1: अगदी बरोबर सर. तुम्ही खरं म्हणजे अध्यापनामध्ये एवढं अगदी म्हणजे पूर्ण झोकून दिलेलं असताना तुमचं संशोधन चालू होतं, लेखन चालू होतं, तुम्ही अनेक पुस्तकांचं संपादन केलं, लेखन केलं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महानुभव पंथाविषयीचं तुमचं अतिशय मोठं काम तुम्ही ग्रंथाच्या रूपानं सिद्ध केलेलं आहे. हे कसं तुम्ही म्हणजे अध्यापन सांभाळून या गोष्टींना कसं
0: अध्यापन सांभाळून कसं आहे की माझा असं आहे की 1962 ज्या वेळेला मी प्री डिग्री पास झालो आणि एफ वायच्या वर्गात होतो त्यावेळेला मी गीता वाचत होतो. समजो न समजो पण दररोज गीतेचा एक अध्याय वाचायचा ही आपली भूमिका ठेवलेली होती. ते वाचन बराच काळपर्यंत चाललेलं होतं. नंतर मग समजून घेण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले. 1983 दरम्यान 82-83 मध्ये कधीतरी मी बुरडे मळ्यातलं दत्त मंदिर आहे तिथे महानुभाव पंथाचं मंदिर आहे त्या महंतांच्या सान्निध्यात आलो. आमचे प्राध्यापक भोसले प्राध्यापक

0: प्राध्यापक चुनखडे यांच्यामुळे तिथे जायला सुरुवात झाली. तिथे जाता जाता त्या पंथाचा अभ्यास करायला सुरुवात केली मी. अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की हे जरा वेगळं दिसतंय. मग एकदा आम्ही फलटणला गेलो सगळेजण बरोबर असे. तर फलटणला तिथल्या आबासाहेब मंदिर आहे चक्रधर स्वामींचं, त्या मंदिरामध्ये ज्या महंत विद्वांस बाबा आहेत तर ते आलेले होते. त्यांनी मला तिथे उपदेश दिला महानुभाव पंथाचा. तिथून पुढे मी त्याचा अनेक ठिकाणी मग व्याख्यानाच्या निमित्ताने जायला सुरुवात झाली. हे करता करता मी नागापूरचं जे चक्रधर स्वामी मंदिर आहे तिथे महंत वालेराज म्हणून आहेत तिथं जायला सुरुवात झाली. तिथं जात असतानाच त्यांनी एक भूमिका घेतली की बाबा शेतोळे सर, आपल्याकडं दर शनिवारी किंवा महिन्यातल्या दोन शनिवारी कुठल्या तरी MIDCतले लोक बरेच येतात मंदिरात, तर त्यांना तुम्ही भगवद्गीता सांगितली तर बरं होईल म्हणून मग तिथे व्याख्यान द्यायला सुरुवात केली गीतेवरची. पहिल्या अध्यायापासून सुरुवात केली. व्याख्यान देत असताना असं लक्षात आलं की ह्या लोकांना सगळ्यांना काही सगळ्याच गोष्टी समजत नाहीत म्हणून प्रश्नोत्तराच्या स्वरूपात लिहायला सुरुवात केली आणि प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये सांगायला सुरुवात केली. त्यांना मी शंका समाधान करता करता 18 अध्यायांचं लेखन पूर्ण झालं. बराच काळ ते पडून होतं. हे लेखन माझं झालं त्याच्यानंतर मग 5-6 ते जवळपास पडून होतं. हे लिहायला जवळ 7-8 लागले. 7-8 मग मी ते आमचे मित्र नंदेश शिंदे आहेत त्यांचं सप्तरंग प्रिंट वर्ल्ड म्हणून प्रेस आहे त्यांना दाखव. ते म्हणजे आपण हे सर छापू. मग छापलं, पहिला भाग प्रसिद्ध केला नंतर 2013-2004 दरम्यान, नंतर दुसरा भाग, नंतर तिसरा भाग. असे तिन्ही भाग झाल्यानंतर पहिल्या भागाचं प्रकाशन समारंभ सदानंद मोरेंच्या उपस्थितीत केला.
1: ते पण आपल्या न्यूयॉर्क कॉलेजमध्ये
0: न्यूयॉर्कलाच होते. नंतर मग दुसरा भाग, तिसरा भाग असा पूर्ण सगळं ती सेट पूर्ण केला. त्याच्यानंतर मग महानुभाव पंथाच्या दृष्टिकोनातून महानुभावांचा श्रीकृष्ण याच्यावरती स्वामी महाराज नावाचं एक नियतकालिक निघतं मुंबईतून पुण्यातून. कल्याणी हर्डीकर त्याचा संपादक आहेत. तर त्यांच्याकडून मला पत्र आलं की बाबा तुम्ही, त्यांना सदानंद मोरेने सुचवलं की महानुभावांच्या श्रीकृष्णावरती ते लिहू शकतील म्हणे. मग त्यांनी मला विनंती केली, मी त्यांना लेख पाठवला. मग त्या लेखाचं थोडंसं विस्तृत स्वरूप म्हणून पुस्तिका तयार केली महानुभावांचा श्रीकृष्ण. दुसऱ्या वर्षी त्यांचंच पत्र आलं. त्यांनी म्हणजे दत्त संप्रदायावर तुम्ही लिहाल का? म्हणजे लिहिल. मग महाराष्ट्रातले वेगवेगळे दत्त संप्रदाय जे आहेत त्याच्यावरती एक लेख लिहिला, त्याचंही पुस्तक रूपाने प्रकाशित. दरम्यानच्या काळात आकाशवाणी केंद्रामध्ये पूर्वी हलसगीकर होते आणि प्रदीप हलसगीकर, त्यांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही चिंतन या स्वरूपामध्ये लिहा. त्यांना मी त्यावेळेला 8-10 एपिसोड लिहून दिले, प्रसारित केले. त्याच्यानंतर बाबासाहेब खराडे आले. खराडेने मला तसं सांगितलं. खराडेने आम्ही तसं 10-12 एपिसोड लिहून दिले. ते चिंतन मंथन या स्वरूपामध्ये त्यांनी प्रसारित केलं. त्याचे आता एक 50 एपिसोडचं सगळ्याचं असं एक ग्रंथ पुस्तक रूपाने प्रकाशित, संकलन पुस्तक रूपाने प्रकाशित करायचं ठरवलेलं आहे. असा हा सगळा आतापर्यंतचा प्रसंग.
1: यशवंतराव चव्हाण
0: आणि 2001 दरम्यान मी रिटायर झालो त्यानंतर रामनाथ वाघ यांनी ठरवलं की आपण हे सुरू करू यशवंतराव चव्हाण व्यासपीठ. त्याच्या अगोदर आमचा थोडासा प्रयत्न होता पण यशवंतराव चव्हाण व्यासपीठ सुरू केलं. 1,000 रुपयाचे आजीव सभासद आम्ही तयार केले आणि त्याच्यातून यशवंतराव चव्हाण व्यासपीठचे ते अध्यक्ष, मी कार्याध्यक्ष, MS मरकड सेक्रेटरी, अशा स्वरूपात कार्यक्रम सुरू झाला आमचा. त्याच्यानंतर तो जवळपास ते हयात होते तोपर्यंत कंटिन्यू चालू राहिला. दरम्यानच्या काळात त्यांची अशी भूमिका होती की मी विद्यापीठ उपकेंद्राचा संचालक असताना मला म्हटले की सर आपण आता यशवंतरावांच्यावरती आपण ग्रंथ तयार करायचा, वेगवेगळ्या लोकांचे लेख आपण मागून घेऊ आणि त्यांचे फोटो आपण जमा करू आणि तो एक ग्रंथ तयार करू.
1: मोठा प्रकल्प
0: होता. मग तो करत असताना मी तिथे सगळे लेखांचं संकलन करणं, लेखांचं संपादन करणं हे सगळ्या कामी कम्प्लीट केलं आणि तो ग्रंथ तयार झाला. 500 जवळपास फोटो आहेत यशवंतरावांच्या संबंधातले आणि 120 लेख आहेत. असा तो युगप्रवर्तक यशवंतराव नावाचा ग्रंथ संपादित करून प्रसिद्ध झाला.
1: यशवंतरावांचा नगर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांवर फार जीव होता.
0: हो, फार जीव होता.
1: सगळे कार्यकर्ते आणि कधी भेट झाली यशवंतरावांची किंवा अशा
0: नाही यशवंतरावांची भेट झाली नाही, पण यशवंतरावांचं व्याख्यान ऐकलेलं आहे, म्हणजे गांधी मैदानात झालेलं व्याख्यान ऐकलं. त्याच्यानंतर त्यांचं एकदा सोसायटी हायस्कूलच्या मैदानावरती व्याख्यान झालं होतं, ते ऐकलेलं आहे. कारण आम्हाला लहानपणापासून व्याख्यान ऐकायची सवय, गांधी मैदानात येणारे लोकांचे व्याख्यान आम्ही आवर्जून ऐकायला जायचो विद्यार्थी दशेत. म्हणजे आचार्य अत्रेंचं, त्याच्यानंतर शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांच्या, नंतर निळू फुले, वसंत बापट यांचा जो हा कार्यक्रम होता ना महाराष्ट्र दर्शनचा, राष्ट्र सेवा दलाचा कलापथकाचा, त्या कार्यक्रमाचे व्हॉलंटियर म्हणून आम्ही काम केलेलं.
1: अरे वा.
0: म्हणून कला मंदिर मध्ये त्याचे दोन कार्यक्रम झाले होते कलापथकाचे त्यावेळेला.
1: सर, तुमचं म्हणजे अर्थशास्त्र राज्यशास्त्र हे शिकवण्याचे विषय, पण तुम्ही अध्यात्माकडे पण वळलात आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही ग्रंथरूपाने सिद्ध करून दाखवल्या, हे कसं साध्य केलं? म्हणजे हे खरं म्हणजे वृक्ष विषय अर्थशास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टी,
0: अर्थशास्त्रामध्ये अर्थशास्त्र वृक्ष विषय जरी असला ना, तर अर्थशास्त्र हा इंटरेस्टिंगचा असा विषय आहे, जो त्याच्यामध्ये रस घेतो ना त्याला तो अर्थशास्त्र विषय अधिक अतिशय आवडतो. आणि कसं आहे की प्रत्येक अर्थशास्त्र हा विषय लोकांना जरी वृक्ष वाटत असला तरी त्याच्याशिवाय जगताच येत नाही.
1: दोन्ही गोष्टी, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र, आपल्या आयुष्याच्या
0: त्याच्याशिवाय बाहेरच आहे. राजकारणाशी तुमचा संबंध आहे कारण, आणि अर्थशास्त्राशी तुमचा संबंध आहे कारण, सरकार ज्या वेळेला टॅक्स वाढवतं किंवा नवीन टॅक्स लागू करतं त्यावेळेला तुमच्या प्रत्येक घासावर टॅक्स येतो, तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स येतो. हा तर भाग आहेच आहे, पण त्याचबरोबर मी अध्यात्माकडे वळण्याचं कारण का, तर त्याचं कारण एकच आहे की आमच्या वडिलांचे आणि आईचे संस्कार जे होते ना ते महत्वाचे. आई सोनोपंत दांडेकरांच्या शिष्य आणि वडील बंकटस्वामींचे शिष्य.
1: अरे वा.
0: वारकरी संप्रदायात वडील नित्य वारकरी संप्रदायात असल्या कारण वडील पंढरीच्या वारीला जात असायचे, ज्ञानेश्वरचं नित्य पठण असायचं त्यांचं वडिलांचं. ह्या सगळ्यांच्यामुळे तो एक संस्कार झालेला होता मनावरती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महानुभाव पंथीयांच्या संपर्कात आल्यानंतर तो त्या परिसरात तिकडच्या अध्यात्माकडे जास्त वळालो. पण अध्यात्माकडे वळालो जरी असलो तरी ती अंधश्रद्धा नाहीये, डोळसपणे अभ्यास करून तो पंथ स्वीकारलेला आहे. आणि प्रत्येक गोष्ट जसं गौतम बुद्धांनी सांगितलेलं होतं की मी सांगतो तो धर्म आहे, पण मी सांगितलं म्हणून तेच प्रमाण मानून चालायचं नाही. तुम्ही स्वतः विचार करा मी सांगितलेलं त्याच्यावरती, आणि ते जर तुम्हाला पटलं नाही तर दुसरा विचार घ्या. तसा मी सातत्यानं त्याच्यावरती विचार करत राहिलो. आणि भगवद्गीतेवरती ज्या वेळेला लिखाण केलं त्यावेळेला चक्रधर स्वामीचं जे तत्वज्ञान आहे त्यांनी सूत्रपाठातून व्यक्त केलेलं, त्या तत्वज्ञानाची आणि भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाची सांगड घालायची कशी, तर त्या दृष्टीने मी विचार करत गेलो आणि तसा तो लिखाणाचा पॅटर्न बदलला. आणि मला असं वाटतं की मराठीमध्ये शंका आणि समाधान, प्रश्न आणि उत्तर या स्वरूपामध्ये भगवद्गीता आतापर्यंत कोणी निर्माण केलेली असं दिसत नाही, लेखन केलेलं. आणि म्हणूनच त्या ग्रंथाच्या दुसऱ्या भागाला स्वर्गीय शिवाजी सावंत यांच्या मातोश्रींच्या नावानं त्यांनी ठेवलेला जो पुरस्कार आहे तो पुरस्कार माझ्या ग्रंथाला मिळाला. 8,000 रुपये आणि प्रमाणपत्र महाराष्ट्र साहित्य परिषदेचं त्याला मिळालेलं आहे.
1: सर, तुम्ही 50-60 च्या दशकांमध्ये खरं म्हणजे तुमचं शिक्षण आणि नोकरीची सुरुवात झाली, आणि आता 2023 म्हणजे मोठा काळ, 50-60 वर्षांचा काळ उलटून गेलेला आहे. तेव्हाच नगर, तेव्हाची शिक्षण पद्धती, तेव्हाचे प्राध्यापक, तेव्हाचे विद्यार्थी,
0: ते आज काहीच राहिलेलं नाही.
1: आत्ताचं चित्र काय?
0: काहीच राहिलं नाही. आता व्यवसायावरती निष्ठा असलेली माणसंच नाहीयेत पहिली गोष्ट. आणि विद्यार्थी वर्गात बसावेत अशा पद्धतीनं शिकवण्याचा जो पॅटर्न लागतो लोकांचा, विद्यार्थ्यांना धरून ठेवण्याचं, ते कसं फार कमी लोकांच्याकडे आहे. हल्ली विद्यार्थी वर्गात बसतच नाही. ऍडमिशन असतात 100 च्या 120 च्या आणि वर्गामध्ये 5-10 विद्यार्थी असतात.
1: आणि
0: हे का घडतं, हे का घडतं याचं इंट्रोस्पेक्शन शिक्षक मंडळीने केलं पाहिजे, प्राध्यापकांनी केलं पाहिजे. आणि सगळ्यात वाईट गोष्ट काय झालेली आहे, आता मराठी 4th-ते पासून तर पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत कॉपी करून पास होण्याचा ट्रेंड आहे. हे जोपर्यंत बंद होत नाही कॉपी करणं, आणि शिक्षक जोपर्यंत पुस्तकांचा वापर करून शिकवत नाही, गाईड मधून जर शिकवत असतील तर पोरांनी कशाला तुमच्या वर्गात बसायचं, ही परिस्थिती झालेली आहे. त्याच्यामुळे शिक्षणाच्या क्षेत्राचं फार दारुण परिस्थिती आहे, आणि त्याच्यामुळे बेकारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. कारण ह्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी कुठेही गेले तरी त्यांच्या विषयातलंच काय कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देता येत नाही नीटपणानं, अशी परिस्थिती आहे. कारण यांचं वाचन थांबलेलं आहे, क्रमिक पुस्तकांचं सुद्धा वाचन करत नाही. गाईड मधली प्रश्नोत्तरं घ्यायची आणि तीच परीक्षेत लिहायची, कॉपी करूनच लिहायचं. बरं कसं आहे की संस्था चालक, शिक्षक, मुख्याध्यापक हे सगळेजण त्याला प्रोत्साहन देतात कॉपीच्या प्रकाराला, का तर ग्रँट मिळाली पाहिजे.
1: दुष्टचक्र
0: हे दुष्टचक्र आहे सगळं. आणि ह्या दुष्टचक्रातून जोपर्यंत याचा भेद करत नाहीत, कॉपी मुक्त अशा प्रकारची परीक्षा होत नाहीत, तोपर्यंत ह्या विद्यार्थ्यांना भवितव्य नाही. जे विद्यार्थी कुठल्याही प्रकारची कॉपी न करता स्वतःचा अभ्यास करून परीक्षा देतात ते विद्यार्थी चमकतात, ते पुढे जातात. जे कॉपी करून बीए होतात, ग्रॅज्युएट होतात, पोस्ट ग्रॅज्युएट होतात, त्यांना साधा अर्ज सुद्धा लिहिता येत नाही.
1: शोकांतिका आहे
0: ही, शोकांतिका आहे. आणि ही शोकांतिका मी अनेकदा वर्तमानपत्रातून लिहिलेली आहे, मांडलेली आहे, की जोपर्यंत तुम्ही कॉपी बंद करत नाहीत आणि तोपर्यंत तुम्हाला या विद्यार्थ्यांना भवितव्य आहे असं तुम्हाला सांगता सुद्धा येणार नाही.
1: सर, एक शिक्षण तज्ञ या नात्याने राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र याला कौशल्याधारित अभ्यासक्रम म्हणजे तुमच्या तुम्हाला हातामध्ये ते कौशल्य कसं येईल किंवा आयुष्यामध्ये
0: अशा प्रकारचा अभ्यासक्रम आम्ही मी विद्यापीठाच्या उपकेंद्रामध्ये असताना असा प्रकारचा अभ्यासक्रम मी तयार केला होता. एम ए मास रिलेशन्स आम्ही, मी स्वाती मनोज आणि गोपाळराव मेरीकर, आम्ही तिघांनी मिळून तो अभ्यासक्रम तयार केला होता. आणि तो अभ्यासक्रम ज्यांनी ज्यांनी पूर्ण केला व्यवस्थितपणाने ते आज कुठल्या कुठे आहेत.
1: अशा प्रकारे आपण करू शकतो ना,
0: करू शकतो आपण. इकॉनॉमिक्स हा विषय जो आहे किंवा राज्यशास्त्र हा विषय जो आहे याला अप्लाइड दृष्टिकोन तुम्हाला दिला तर तुम्ही त्याच्यामधून जाऊ शकता ना पुढे. कारण ह्या विषयांचं तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये कुठे ऍप्लिकेशन कसं केलं जातं हे जर तुम्ही शिकवलं विद्यार्थ्यांना तर विद्यार्थ्यांना पाहिजे ना ते. पण आज काय झालंय, तुम्ही मेकॉले साहेबांनी जो अभ्यासक्रम आपल्याकडे शिक्षण पद्धती दिली त्याच्यामध्ये फारसे बदल न करता आपण तीच चालू ठेवली. त्याला कारकून पाहिजे होते, आपण अजूनही तेच कारकून निर्माण करतो आहोत. तुम्हाला मनुष्यबळ चांगल्या प्रकारचं निर्माण करायचं असेल तर त्या दृष्टीने तुम्ही विचार केला पाहिजे आणि बदल केले पाहिजे. आता हे बदल घडू घातलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ते ऍबसर्ड आहे, त्याला सुद्धा काही डार्क शेड आहेत. जे नवीन शिक्षण धोरण आहे त्याच्यामध्ये काही डार्क शेड आहेत. कारण पहिल्यांदा तुम्हाला शिक्षकांना ट्रेन करावं लागणार आहे, शिक्षकांना सॉफ्ट स्किल शिकवावं लागणार आहे. ते जर तुम्ही नाही केलं तर तुमचं हे नवीन शिक्षण धोरण सुद्धा फेल जाणार आहे.
1: सर, खरं म्हणजे कोरोना नंतर तर ही परिस्थिती आणखीन अवघड झालेली आहे.
0: कोरोनानं लहान मुलांच्या हातामध्ये, चौथी पाचवीच्या मुलांच्या हातात मोबाईल दिला आणि आता ते इतके ऍडिक्ट झालेत मोबाईलला की खेळायला सुद्धा जात नाहीत बाहेर. ही परिस्थिती आहे आणि हे दुधारी शस्त्र आहे. टेक्नॉलॉजी जी आहे या टेक्नॉलॉजीचा चांगला वापर केला तुम्ही तर तुम्हाला खूप पुढे जाता येईल. पण टेक्नॉलॉजीचा तुम्ही केवळ मनोरंजनासाठी आणि डोक्यात काहीच न ठेवायचा असं भूमिका घेतली तर काहीच उपयोग नाही त्याचा.
1: सर, एक कुतूहल म्हणून विचारतो, राजकारणातली जी मंडळी असतात अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंतची, ही मंडळी राज्यशास्त्र शिकतात का? कधी
0: नाहीच, कधी शिकले कधी शिकलेलं माहित नाही मला.
1: म्हणजे राज्यशास्त्रातले जे प्रिन्सिपल्स आहेत किंवा जे वैचारिक सिद्धांत,
0: राज्यशास्त्रातला एक प्रिन्सिपल मी सांगतो तुम्हाला जे हल्ली सगळेजण अंमलात आणतात व्यवस्थितपणानं, पॉवर करप्ट्स ऍब्सोल्यूट, पॉवर करप्ट्स ऍब्सोल्यूट. सत्ता माणसाला भ्रष्टविते, निरंकुश सत्ता माणसाला निरपवाद भ्रष्ट बनवते. आणि हे सगळे राजकीय नेते सगळेजण या पद्धतीनं वागताना दिसतात. अपवाद आहेत काय त्याच्यामध्ये, पण मेजॉरिटी तेच आहे.
1: सर, खरं म्हणजे या गप्पा आपण खूप पुढे चालू ठेवू शकतो, पण
0: पुन्हा एकदा कधीतरी आपल्या संदर्भामध्ये आपण या विषयावरती चर्चा करू.
1: तुम्ही आलात रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये, त्याबद्दल तुमचे आभार.
2: संचित अहमदनगरचं नगर शहराचा इतिहास, समाजकारण, शिक्षण, उद्योग, आर्थिक, कला, क्रीडा, साहित्य, अध्यात्म, नाट्य, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यटन अशा विविध क्षेत्रांचा धांडोळा घेणाऱ्या संचित अहमदनगरचं या विशेष मालिकेत आज आपण ऐकली निवृत्त प्राचार्य खासराव शितोळे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी.
3: आपल्या सगळ्यांचे आवडते आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, नगरवर प्रेम असणारे, नेहमी सहकार्याची भावना असलेले संवेदनशील प्रेमळ, आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांचं नुकतंच दुर्दैवी निधन झालं. त्याच निमित्त आपण त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत आणि याच निमित्त त्यांनी संचित अहमदनगरचं या मालिकेत घेतलेल्या मुलाखती ऐकत आहोत. आत्ताच आपण यातील एक महत्वाची मुलाखत ऐकलीत. अशाच अनेक मुलाखती आपण ऐकणार आहोत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता एवढंच म्हणेल, भूषण सरांची शिकवण, त्यांचं प्रेम, त्यांच्या आठवणी नेहमी आपल्यासोबत राहतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार नगरकर, थोड्या गप्पा थोडी गाणी या शोमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मी आहे तुमच्यासोबत आर जे आदी. श्रोते मित्र हो, आजच्या शोमध्ये आपण ऐकणार आहोत मुजरा सॉन्ग याविषयी माहिती आणि काही मुजरा गीतं. आपल्या बॉलिवूडमध्ये म्हणजे हिंदी चित्रपटात यांना खूप लोकप्रियता लाभली. अनेक मुजरा गीतं अजरामर देखील झाली आहेत. या मुजरा गीत प्रकारामुळं अगदी आपल्या चित्रपटसृष्टीच्या निर्मितीपासून ते आस्था गायत सर्व काळांमध्ये मुजरा गीतं चित्रपटात समाविष्ट करण्यात आलेली आहेत. चला तर मग सुरुवातीला आनंद घेऊया उमराव जान या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं मुजरा सॉन्ग. गीतकार आहेत शहरयार आणि याला अप्रतिम अशा संगीतात सजवलंय प्रसिद्ध संगीतकार खय्याम यांनी. आणि श्रोते हो, हे सॉन्ग पडद्यावर चित्रित झाले अभिनेत्री रेखा यांच्यावर.

वेलकम बॅक मित्रांनो. आता आपण मुजरा हा गीत प्रकार याविषयी माहिती बघूया. तर मुजरा हा नृत्य प्रकार प्रामुख्यानं मुघल आणि नवाब काळात उदयास आलेला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत मुजरा गीतं अत्यंत लोकप्रिय आहेत, कारण ज्यावेळी प्रत्यक्षात मुजरा गीतं राजकालीन काळात सादर व्हायची तेव्हा ती फक्त राजा महाराजांसाठीच, त्यांच्या मंत्र्यांसाठी, राजदरबारात उपस्थित त्यांच्यासाठीच असायची. सामान्य नागरिकांना तिथं प्रवेशच मिळत नव्हता, तर हे गीतं प्रत्यक्ष अनुभवणं लांबच राहिलं. भारतीय चित्रपटात जेव्हा यांचा समावेश झाला तेव्हा खऱ्या अर्थानं सामान्य प्रेक्षकांपर्यंत हा नृत्य प्रकार अनुभवायला मिळाला आणि प्रसिद्धही झाला. मग चित्रपटातल्या कथेमध्ये देखील अगदी बेमालूमपणे हा मिसळला जायचा, असे गीतं मिसळले जायचे आणि प्रेक्षक श्रोते हे गीतं ऐकून बघून बेधुंद व्हायचे, कारण ही गीतं शास्त्रीय नृत्य म्हणजे कथ्थक प्रामुख्याने याच्यावर अवलंबून असायची. भावपूर्ण गायन, मनमोहक अदाकारी आणि शास्त्रीय नृत्य या सर्वांचं उत्कृष्ट मिश्रण म्हणजे हे गीतं असायची. मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातलं हे मुजरा गीत त्या काळी अत्यंत गाजलं होतं आणि आजही ते ऐकलं जातंय, बघितलं जातं. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आहे प्रकाश मेहरा यांचं, आणि याला संगीत साज चढवलाय कल्याणजी आनंदजी यांनी. हे गीत लोकप्रिय होण्याचं आणखी एक कारण होतं, ते म्हणजे पडद्यावर या गीतावर भन्नाट नृत्य केलं होतं अभिनेत्री रेखा यांनी, आणि सोबत होते सुपरस्टार अमिताभ बच्चन.

वेलकम बॅक मित्रांनो. आजच्या शोमध्ये आपण ऐकत आहात मुजरा सॉन्ग याविषयी माहिती. तर मुजरा हा शब्द मूळ अरबी भाषेतील मुजराह या शब्दापासून तयार झालाय, ज्याचा अर्थ आहे वंदन किंवा सन्मान करणं. पूर्वीच्या काळी दरबारात किंवा राजवाड्यात नवाब आणि श्रीमंतांच्या मनोरंजनासाठी एक कुशल नर्तिका हे गीत सादर करायची, जिला तवायफ असंही म्हटलं जातं. गीत सादर केल्यानंतर उपस्थित रसिक खुश होऊन तिला बक्षीस तोफा म्हणून सोनं नाणं पैसे द्यायचे. हे सर्व श्रीमंत राजा महाराजांच्या इथं चालायचं. मात्र नंतर ते सामान्य नागरिकांमध्ये देखील रुजलं. आता आपण ऐकूया 1972 साली प्रदर्शित पाकिजा या चित्रपटातलं हे मुजरा गीत, ज्याचे गीतकार कैफी आझमी, संगीतकार गुलाम मोहम्मद आणि गायिका आहेत लता मंगेशकर.

म्युझिकल ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. श्रोते मित्रांनो, मुजरा गीतामध्ये प्रामुख्यानं नृत्य किंवा डान्स हा कथ्थक प्रकारचा असतो आणि ज्यामध्ये जलद चक्कर, हातापायांच्या नाजूक हालचाली आणि घुंगरांच्या लयबद्ध आवाज यांचा समावेश असतो आणि त्यामध्ये सहकारी गायक देखील असतात. तेव्हा आता आपण ऐकूया 1982 साली प्रदर्शित धरमकाटा या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत नियोजक नौशाद आणि पडद्यावर रीना रॉय आणि राजेश खन्ना आणि सहकारी यांच्यावर हे गाणं चित्रित झालेलं आहे.

म्युझिकल ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. शो सुरू आहे थोड्या गप्पा थोडी गाणी. तर मुजरा गीत यामध्ये मित्रांनो गायन हे देखील तेवढंच महत्त्वाचं असतं, ज्यामध्ये गझल, ठुमरी किंवा दादरा यासारख्या शास्त्रीय संगीत प्रकाराचा वापर केला जातो. आता ऐकूया 1978 साली प्रदर्शित मैं तुलसी तेरे आंगन की या चित्रपटातलं गीत. संगीत दिले लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी, गायिका आहेत शोभा गुरटू आणि पडद्यावर हे गीत चित्रित झाले आशा पारेख या ज्येष्ठ अभिनेत्रींवर.

वेलकम बॅक मित्रांनो. मुजरा गाण्यात आपल्या भारतीय चित्रपटामध्ये कुठंही कमी नाही. डायरेक्टर, प्रोड्युसर हे जाणून बुजून चित्रपटामध्ये एखादं मुजरा गीत असलंच पाहिजे असा एक अट्टहास असायचा. या एका गीतामुळं चित्रपट हा सुपरहिट व्हायचा. तर या मुजरा गाण्यात भाव फार महत्त्वाचे आहेत. चेहऱ्यावरचे हावभाव अत्यंत आकर्षक आणि रोमॅन्टिक असतात, बोलके असतात. पण कधीकधी फक्त रोमॅन्टिकच नाही तर विरह, भक्ती, वेदना या भावनांचे देखील प्रकटीकरण होत असते. आता आपण जे गीत ऐकणार आहोत या गीतात देखील वेदना, तिरस्कार हे दिसून येतं. हा चित्रपट आहे 1983 साली प्रदर्शित घुंगरू. या गीताचे गीतकार आहेत प्रभा ठाकूर, संगीतकार कल्याणजी आनंदजी, गायिका आशा भोसले आणि पडद्यावर स्मिता पाटील या आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रीनं अभिनय केलाय. त्यांच्यासह शशी कपूर आणि इतर सहकलाकार देखील आहेत.

वेलकम बॅक मित्रांनो. तर मुजरा गीतात सादरीकरण करताना नर्तिका जनरली अनारकली, लहंगा किंवा पारंपरिक पोशाख आणि दागदागिन्यांनी नटलेली असते, म्हणजे 16 शृंगार तिनं केलेले असतात. पण काही चित्रपटात नर्तिकाच फक्त नृत्य करत असते आणि नायक हा गात असतो. हे गीत देखील त्याचंच एक उदाहरण. 1971 साली प्रदर्शित दुश्मन या चित्रपटातलं आनंद बक्षी यांनी लिहिलेलं हे मुजरा गीत संगीतबद्ध केले लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि गायक आहेत किशोर कुमार.

वेलकम बॅक मित्रांनो. तर मुजरा गीताविषयी आपण माहिती बघत होतो. मुजरा गीत हे सामान्यत हिंदी आणि उर्दू भाषेत असतं. आता हल्ली ते मराठी भाषेत देखील चित्रपटामध्ये यायला लागलेलं आहे. आणि हे आज नाही तर जुन्या जमान्यात देखील, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांच्या काळात देखील असे भरपूर गीतं होती. त्यातलंच हे एक, जे 1964 साली प्रदर्शित गझल या चित्रपटातलं आहे. गीतकार आहेत साहिर लुधियानवी, संगीतकार आहेत मदन मोहन, गायिका आहेत आशा भोसले आणि पडद्यावर आहे मीना कुमारी, म्हणजे मीनू मुमताज. आता शोची पण वेळ संपत आली आहे, तेव्हा या गीताबरोबरच मी आर जे आदी आपली रजा घेतोय. तुम्ही ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत.
2: गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा सांजरंग. या इव्हनिंग शो मध्ये मी तुमची सगळ्यांची लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि आजपासून म्हणजेच 1 ऑगस्ट 2026 पासून मी आता रोज भेटायला येणार आहे इव्हनिंग ला तुम्हाला इव्हनिंगच्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे सांजरंग. तर रोज संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत मला भेटायला, म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या मैत्रिणीला भेटायला विसरू नका. 4 ते 7 या वेळेमध्ये. आणि मंडई, मोटिवेशन हे महत्वाचं असतं आयुष्यात ना. आपला खूप काही काही होत असतं आणि त्यासाठीच मोटिवेट करण्यासाठी मी घेऊन येत असते एक शायरी. चला तर ऐकूयात आजची शायरी. खुद को इतना मजबूत बना ले, खुद को इतना मजबूत बना ले, हर मुश्किल का हल निकाल ले. खुद को इतना मजबूत बना ले, हर मुश्किल का हल निकाल ले. रुकना नहीं किसी भी हाल में, रुकना नहीं है किसी भी हाल में, बस अपनी तकदीर बदल ले. क्या बात आहे, नेहमी लक्षात ठेवा. आणि मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, सोबत असणार आहे छान छान गाणी, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. तुमच्यासाठी प्ले करते हे छानसं गाणं, जे मला तर खूप आवडतं, परदेसी या चित्रपटातलं हे गाणं आहे.

लीक केज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा, सण

0: मूल शिकवा महत्व सांगा थेम थेम पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या ऐकत रहा
2: शुभ संध्याकाळ मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत मस्त अशा गप्पा पण मारतो आहोत बघितलं का मी काय म्हणाले नगरचा अंतरंग म्हणजे मॉर्निंगचा शो अजून तोंडात जात नाहीये कारण बऱ्याच दिवस मी तुमच्यासोबत मॉर्निंगचा शो केलेला आहे पण विसरू नका मी जशी विसरते तशी तुम्ही विसरू नका आता मी इव्हिनिंगच्या शो मध्ये म्हणजे संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत सांज रंग या शो मध्ये तुम्हाला भेटायला येणार आहे माझ्यासारखं विसरू नका पुन्हा पुन्हा सांगते आणि मंडळी आज आहे 1 ऑगस्ट 1 ऑगस्ट म्हणजेच खूप महत्वाचा दिवस आज आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मी सगळ्यात आधी त्यांना अभिवादन करते आणि मंडळी त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव इथं झाला ते एक महान समाज सुधारक लोककवी आणि साहित्यिक होते खरं म्हणजे मंडळी केवळ 1.5 दिवस शाळा शिकलेत बरं का ते परंतु आपल्या अफाट अनुभवातून किंवा त्यांनी जे अनुभव घेतले त्यातून त्यांनी प्रतिभेनं त्यांनी मोठं साहित्य निर्माण केलेलं आहे त्यांचे अजरामर कादंबऱ्या आहेत फकीर ही कादंबरी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि सगळ्यांनीच ती वाचलेली आहे तसंच माझी मैना गावाकडे राहिली हे त्यांचं गीत अत्यंत लोकप्रिय आहे तसंच ते शाहीर आणि कलावंत होते मंडळी म्हणजे पूर्वीचे जे होते ज्यांनी समाजासाठी काम केलेत त्यांच्यामध्ये खूप कला होता त्यांनी समाजाकडे उघड्या नजरेनं पाहिलं होतं त्यामुळे समाजामध्ये काय चाललंय काय गरजेचं आहे हे त्यांना माहीत होतं आणि त्याच निमित्त किंवा त्याच प्रकारचं लेखन देखील त्यांनी केलेलं आहे तसंच मंडळी आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा स्मृतिदिन देखील आहे त्यांना देखील मी अभिवादन करते आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची या म्युझिकल ब्रेकमध्ये तुमच्यासाठी प्ले करते हे छानसं गाणं आणि हो तुम्हाला देखील एखादं गाणं आवडत असेल आणि तुम्हाला सांजरंग या शोमध्ये ऐकायचं असेल 4 ते 7 या वेळेमध्ये आणि काही दिवस 4 ते 6 याच वेळेत आपण भेटणार आहोत कारण 6 वाजता म्हणजे 6 ते 7 या वेळेत तुम्ही गुरु प्रवचन ऐकणार आहात ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा

पूरा प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र RJ संजय।

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा सांजरंग. या इव्हिनिंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे, तुमच्या सोबत मस्त अशा गप्पा मारतो आहोत आणि सोबतच आहेत छान छान गाणी. आणि मंडळी, आपल्याकडे ना आपल्या महाराष्ट्रामध्ये 1 जून ते 31 जुलै या काळात सरासरीपेक्षा 6% जास्त पाऊस झालाय, पण हा पाऊस ना समान पद्धतीनं पडलेला नाहीये. हो, आकडेवारी जी आहे त्याच्यावरून राज्याची एकूण सरासरी चांगली दिसत असली तरी मराठवाडा आणि विदर्भातील पाऊस तूट अजूनही चिंतेची बाब आहे आणि त्यामुळे शेतकरी देखील अजूनही चिंतेत आहे. मराठवाड्यात 30% पाऊस झालाय, विदर्भामध्ये 25%, मध्य महाराष्ट्रात 21% जास्त, तर कोकण गोवा इथे 3% जास्त, तर एकूण 6% जास्त पाऊस झालेला आहे. म्हणजे काही ठिकाणी जास्त पाऊस झालाय तर काही ठिकाणी अजूनही शेतकरी नागरिक जे आहेत ना ती पावसाची वाट पाहतायत. पाऊस देखील सगळ्यांना खूप सतावतो बरं का, कधी कधी लवकर येतो, कधी कधी वेळ लावतो आणि कुठे कुठे खूपच जास्त येतो तर कुठे कुठे येतही नाही. त्यामुळे त्याला नाराज केलं तर आपण सगळेच नाराज होणार आहोत. ह्या गोष्टी लक्षात घेऊन आता पुढे आपण पावलं टाकली पाहिजेत. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे, तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते, स्नेह बाल आधार प्रकल्पाचे. स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

सांद्रंगामध्ये? अरे देवा, आता काय करू नगर सांद्रंगला, सांद्रंगामध्ये मी आर्जे कोमल आहे. काय आहे ना, खूप दिवस तुमच्याकडून नगर सांद्रंग या शोमध्ये भेटायला येत होते, त्यामुळे अजून तोंडातलं नगर सांद्रंग जात नाहीये. पण तुम्ही लक्षात ठेवून तुम्ही ठेवेल, सांद्रंगामध्ये आता भेटायला येणार आहे मी तुमच्यासोबत सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये. आणि मंडळी, आपल्या देशातील तेल कंपन्यांनी ना आजपासून म्हणजेच 1 ऑगस्टपासून LPG सिलेंडरच्या दरात मोठी कपात केली आहे. आणि या कपातीमुळे व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 290

0: ही सगळ्यांचीच अपेक्षा आहे आणि आपण अपेक्षा करूयात की लवकरात लवकर ते देखील होईल. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकच्या. ऐकत रहा हा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय. स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये. ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा सांजरंग. हा शो सुरू आहे आणि मी तुमची सगळ्यांचीच लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत मंडळी. आज आहे 1 ऑगस्ट, म्हणजेच आज आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती. मी त्यांना अभिवादन करते आणि याच निमित्त आपण गप्पा मारतो आहोत. आणि याच निमित्त गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रयागाबाई काटे. चला तर ऐकूया त्यांचे विचार.
1: माझे नाव प्रयागबाई श्रीपती पाटील काटे, स्नेह रेडू नगर 90.4 FM. एक ऑगस्ट 2020 रोजी अण्णाभाऊ साठे हे वाटेगाव मध्ये जन्माला आले. त्यांच्या आईचे नाव वालूबाई असे होते. ते मातंग समाजात जन्माला आले, पण जन्माला आल्यावेळेस इतकी परिस्थिती बिकट होती का दूध पाजायला सुद्धा पैसे नव्हते, खूप गरिबी होती. तर अण्णाभाऊ जेव्हा लिहू लागले दुःखातून खुळ्या लागले, तळ हाताच्या रेषावर नाही तर तळ हाताच्या भेगावर भविष्य दिसू लागले. समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान साहित्य आणि लोककलेतून केला, समाजाचा त्यांनी पुनर्निर्माण साहित्यातून त्यांनी उंचवली. मान ह्या अण्णाभाऊंनी मिळवला रशियातही सन्मानांना. अण्णाभाऊच्या विचार ठेवा जिवंत यात लेखन अमूल्य संत समानतेची शिकवण देणारा, खरा लोकशाहीचा पारेकरी ठरवणारा. अण्णाभाऊचे नाव घेतलं की दलितांच्या हक्कासाठी लढले शब्द होते. त्यांचे शास्त्र जग बदलण्याचा होता त्यांचा ध्यास. मातंग समाजाची तेजवी सिद्धी साहित्याने केला अन्यावर प्रहार. तीव्र गरिबाच्या वेदनाने दिलं त्यांनी काय आव्हान. असे होते अण्णाभाऊ साठे खरे समाज सुधारक ना. आणि त्यांच्या शब्दाच्या माध्यमातून त्यांनी लढा दिला ना. भाऊनी अण्णाभाऊनी अन्यायावर वारच केला ना. अण्णाभाऊ दलितांच्या मनात असे म्हणजे समाजाला असे जगवले, असे जगले की समाजाला नवसवेदना शिकवली. ते कामगार आंदोलन आणि स्वतंत्र लढ्यात सहभागी होते. त्यांनी अनुभवातून लोकजीवनातून आणि मेहनतीच्या बळावर साहित्य संपदा निर्माण केली असेल. त्यांचे लेखन हे समाजातील शेवटच्या माणसासाठीच होते ना. फकिरा ही कादंबरी विशेष गाजली ना. त्यामध्ये त्यांनी दलित समाजाच्या व्यथा, संघर्ष आणि बंडखोरी अत्यंत प्रभावशाली जोडली आहे. अण्णाभाऊ साठे वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खूप मोठा प्रभाव होता. अण्णाभाऊ साठेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरुच मानले होते ना. असे अण्णाभाऊ आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचे कार्य केले. अण्णाभाऊ साठे हे समाज सुधारक, लेखक, कवी, लोकशाहीर व साहित्यिक म्हणून ओळखले जातात ना. अण्णाभाऊचे साहित्य परिवर्तनाला दिशा देणारे होते. समाजातील गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये असलेली दरी काम करण्याचा प्रयत्न आणि त्यांनी केला. ते तुरुंग आता म्हणजे ते असे होते, असे म्हणत होते ग तू आता मूठ सत्वरी हे तुडवणी दंगे खोर. म्हणे अण्णाभाऊ साठे शहीर सावरून तुझी तू शांत ध्वजा सत्वर साधी राहण्यात मानाचे उच्च असे विचारसरणीचे साहित्य क्षेत्रात नाव त्यांचे मोठे असे. आमचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अण्णाभाऊचे साहित्य म्हणजे शब्द रूपी तलवारच होती ना. भल्या भल्यास घाम फोडणारी तिला धार होती, शासन करत्यास पण त्यांच्या लेखणीचा धाक होता ना. अण्णाभाऊच्या लाखात नाही तर ते करोडत एक होते. दिन दुबळ्याचे दुःख साहित्यात मांडले, न्याय हक्कासाठी ते राज्यकर्त्यासही बांधले. गोर गरिबाच्या अण्णाभाऊ बनले आवाज, त्यांच्यामुळेच आला हा सोन्याचा दिन आजना. मग अण्णाभाऊ साठे यांनी 23 म्हणजे शेवटी त्यांनी 18 जुलै 1969 रोजी शेवटचा श्वास घेतला. अण्णाभाऊ साठे यांना माझा कोटी कोटी प्रणाम.
0: मंडळी, आज आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती. याच निमित्त आपण प्रयागाबाई काटे यांचे विचार ऐकले. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 91.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा बोहटे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आणि या चहासोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हक्क हिरावलं जाणं, त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

श्रोतेहो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार नगरकर, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्यासोबत। नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत। आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपली स्नेहालय सामाजिक संस्था या संस्थेतील दोन वेगवेगळ्या विभागाच्या दोघी जणी आलेल्या आहेत, एक क्वालिटी अश्युरन्स विभाग आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभाग। या दोनही स्नेहालय संस्थांतर्गतल्या विभागातील श्यामल कोचेवाड आणि आरती चोथे आज आपल्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आहे। तर मी दोघींचं सुद्धा स्टुडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते।
3: थँक्यू।
4: थँक्यू।
2: सगळ्यात आधी मी आपल्या स्नेहालयाच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाच्या आरती चोथे तुमच्याकडे येते। सगळ्यात आधी तुमचं या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत।
3: खूप खूप धन्यवाद।
2: आपण प्रत्येक जणी आपलं बालपण कधीच विसरत नाही, तुम्ही मूळच्या कुठल्या आहात, तुमचं बालपण कुठे गेलं?
3: मी मूळची सोलापूरची आहे आणि पंढरपूर जवळ श्रीपूर नावाचं माझं गाव आहे, मी तिथली आहे। माझं बालपण सगळं तिथेच गेलं, 12वीपर्यंत शिक्षण माझं माझ्या गावामध्येच झालं आणि नंतर मी BCS साठी घराबाहेर पडले बारामतीमध्ये।
2: बारामतीमध्ये म्हणजे कॉलेजचं शिक्षण तुमचं बारामतीमध्ये झालं?
3: हो। आणि नंतरचं MSc पुणे युनिव्हर्सिटीमध्ये।
2: पुणे युनिव्हर्सिटीमध्ये। प्रत्येक घरामधून नेहमी ही मागणी असते की शिक्षण झाल्यानंतर आता पुढे काय, डिग्री घेतल्यानंतर आता पुढे काय, नोकरी करिअरची ही स्वप्न तुम्ही त्याकडे रंगवली होती का?
3: हो नक्कीच। अगदी माझ्या लहानपणीपासून माझ्या वडिलांनी मला हेच कायम सांगत आले ते की तू स्वतःच्या पायावर उभी राहा, आणि मी तसंच करत आले। त्याच्यामुळं शिक्षणानंतर काय तर तो पर्याय अगदीच ठरलेला होता की मला शिक्षण करायचं आहे आणि स्वतःच्या पायावरती उभंच राहायचं आहे, तर हे अगदीच ठरलेलंच होतं।
2: नक्कीच नक्कीच। आणि त्यासाठी मग तुम्ही शिक्षण झाल्यानंतर काय प्रयत्न सुरू केले, मग नोकरीसाठी असतील कुठल्या कामासाठी असतील?
3: शिक्षण झाल्यानंतर मला लगेच काय म्हणूया त्याला माझ्या कर्मधर्म संयोगाने म्हणा की लगेच मला नोकरी लागली। म्हणजे मी पासआउट झाले आणि रिझल्ट येण्याच्या आतमध्ये मी जॉईन झालेले होते। महाराष्ट्र असोसिएशन ऑफ अँथ्रोपॉलॉजिकल सायन्सेस या संस्थेमध्ये मी जॉईन झालेले होते आणि नंतर मला मग आवड निर्माण झाली, काम आवडायला लागलं आणि म्हणून मी तिथून कंटिन्यू करत राहिले, ते आजपर्यंत सुरूच आहे।
2: नक्कीच। मास या संस्थेअंतर्गत तुम्ही कामाला सुरुवात केली, या संस्थेचा मूळ कामाचा उद्देश किंवा तुमचं कामाचं स्वरूप तिथे कसं असायचं?
3: मास ही आरोग्याच्या संदर्भात संशोधन करणारी संस्था आहे, तर तिथलं काम म्हणजे आरोग्याच्या समस्या ज्या आहेत तर त्याच्या संदर्भात संशोधन करणं, रिपोर्ट करणं आणि त्याच्यावर आधारित रिकमेंडेशन्स देणं, तर हेच काम होतं माझं।
2: नक्कीच।
3: आणि ते सुरू राहिलं परत।
2: बरेच वर्ष तुम्ही मासमध्ये होतात, तर तिथे लक्षात राहण्यासारखा असलेला अनुभव किंवा लक्षात राहिलेलं काम कुठलं होतं?
3: अर्थात तिथं जेवढा वेळ मी काम केलं तर सगळेच लक्षात राहण्यासारखेच दिवस होते, कारण खूप काम एन्जॉय केलं, खूप शिकायला मिळालं, नवीन नवीन प्रोजेक्ट येतील तसं नवीन नवीन संकल्पना, नवीन काम, नवीन क्षेत्राभ्यास म्हणजे जे फील्ड व्हिजिट्स आपण म्हणतो तर त्या आमच्या व्हायच्या। त्याच्यामुळं मला जेव्हा नवीन प्रोजेक्ट यायचं तेव्हा हे डोक्यात असायचं की आता नवीन काही शिकायला मिळणार आहे। सो त्या दृष्टीने ते खूप काम मी एन्जॉय केलं। त्यातलं पण सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी जॉईन झाले होते आणि आमचं वेल्ह्यामध्ये म्हणजे जे पुण्याच्या जवळ जे वेल्हा गाव आहे, तालुका म्हणता येईल, तर त्या वेल्हा तालुक्यामध्ये आमचं काम होतं, तर ते खूप आम्ही एन्जॉय केलं। म्हणजे आम्ही खूप काम पण खूप छान करायचो, आमची टीम खूप छान झाली होती तिथे आणि खूप आठवणी तिथल्या आहेत। म्हणजे आज पण मी जेव्हा आठवते तेव्हा असं वाटतं की कालच तर मी इथे फिरत होते। म्हणजे जेव्हा मी तिथे राजगडला जाते तर तिथेच पायथ्याला आमचं म्हणजे आम्ही राहत होतो, तिथे 3-4 दिवसांचं आम्ही फील्ड वर्कसाठी गेलो होतो आणि तिथे राहत होतो, तर तिथे जेव्हा जेव्हा जाते तेव्हा त्या आठवणी माझ्या जाग्या होतात आणि अरे आपण इथे आलो होतो इथेच पाठीमागे राहत होतो तर हे सगळ्या आठवणी जाग्या होतात. तर तिथलं टीमवर्क आणि ह्याच्यासाठी मला खूप ते काम लक्षात राहिलंय.
2: नक्कीच. फील्ड वर्कच्या निमित्ताने म्हणा किंवा कामाच्या निमित्ताने प्रोजेक्टच्या निमित्ताने म्हणा अनेक माणसं जोडली गेली असतील वेगवेगळ्या क्षेत्रातील म्हणा किंवा तुमच्यापेक्षा लहान म्हणा मोठे म्हणा प्रत्येक माणसं आपल्याला आयुष्यामध्ये काही ना काही देऊन जातात. मग काही विचार देऊन जातात, काही त्यांचे स्वभाव देऊन जातात, काही आठवणी देऊन जातात. तुम्ही जसं सांगितलं असं ही सगळी माणसं तुमच्यासाठी किती महत्त्वाची ठरली किंवा काय काय देऊन गेली.
3: नक्कीच. मला तर हे फील्ड जे आवडतं ते याच कारणासाठी की खूप माणसं जोडली जातात आणि कॉलेजपासूनची माझी सगळी जी जोडलेली माणसं आहेत ती काय म्हणूया त्याला फॉर्च्युनेटली ती माझ्या अजून संपर्कात आहेत. तर मैत्री तर असते, शेअरिंग असतं किंवा ती माणसं आपल्याला शिकवत असतात. तर प्रत्येक जोडलेलं माणूस आहे ते मला शिकवून गेलं, म्हणजे खूप साऱ्या सवयी शिकवून गेलं, काम कसं करावं, शिस्त म्हणजे काय असते, कामं तुम्ही काम करताना कोणत्या गोष्टी पाळायला हव्यात, रिसर्च म्हणजे काय. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मला असं वाटतं की मी कामातून जेवढी घडत गेले तर ते मला असं वाटतं की आज जी मी काही आहे किंवा ज्या विचारांच्या आधारावरती मी चालली आहे तर त्याच्यामध्ये ह्या कामाचा खूप मोठा सहभाग आहे असं मला वाटतं.
2: नक्कीच. प्रत्येक स्त्रीला किंवा प्रत्येक तीला काम तर चुकलेलं नाही आहे, मग ते घरातलं असो, बाहेरचं असो, मुलांचं संगोपन असो, या सगळ्या गोष्टी. आणि असं म्हणतात की लग्न झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीचं आयुष्य बदलतं, म्हणजे फक्त माहेर सासर ही माणसं राहत नाही तर त्याचबरोबर एवढा मोठा गोताळा सोबत घेऊन पुढे चालायचा असतो, पुढे प्रवास करायचा असतो. तुमच्याही बाबतीमध्ये असंच झालं का?
3: हो. सगळ्या बायकांना जो स्ट्रगल असतो तर तो मलाही चुकलेला नाही आहे आणि कसरत करत करत करत तो प्रवास सुरू आहे. आणि एका बाजूला तो आनंद पण आहे, कसरत होते पण त्याच्यातून आनंद पण मिळतो, कुटुंब आहे, मुलाचं संगोपन आहे, तर त्याच्यातून एक तुमची थॉट प्रोसेस किंवा तुमचा एक विचारांचा प्रवाह सुरू असतो. तर मग ते बघत स्वतः कसा आपण स्वतःसाठी वेळ कसा काढायचा तर ही जी कसरत करावी लागते. तर मला असं वाटतं की आपला मेंदू ते करत असतो आणि त्याच्या माध्यमातून आपण स्वतःला जागृत ठेवत असतो असं मला वाटतं. त्याच्यामुळे ती कसरत डेफिनेटली माझ्या बाबतीत पण आहे आणि सुरू आहे प्रवास. दोन्ही एन्जॉय करण्याचा पण प्रयत्न सुरू आहे आणि त्याच्यातून काय म्हणता येईल मार्ग काढणं चालू आहे आणि कुटुंबासोबतच आपला एक प्रवास जो आहे स्त्री म्हणून आपली एक ओळख जी निर्माण केलेली ओळख जी आहे तर ती कशी माझ्यासोबत राहील आणि तिच्यासोबत माझा प्रवास कसा अजून लांबपर्यंत मला नेता येईल त्याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
2: नक्कीच. पंढरपूरच्या जवळ तुमचं गाव आहे तुम्ही जसं सांगितलं आणि तिथे तुमचं बालपण शिक्षण जे आहे ते गेलं होतं. योगायोगाने आषाढ महिना सुरू आहे आणि आषाढी वारी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सगळे दिंडी सोहळे पालखी सोहळे पंढरपूरकडे प्रस्थान करतात, जात आहेत त्या दिशेला. पंढरपूरकडे कधी जाणं झालं का किंवा काही आठवणी त्या संदर्भातल्या सुद्धा आहेत का लहानपणीच्या?
3: लहानपणी तर मी पंढरपूरकडे गेलेली नाही आहे पण अलीकडेच माझं जाणं झालं त्यामुळं अर्थात आठवणी अशा काही नाही आहेत, विशेष आठवणी काही नाही आहेत, आठवणी अशा खास नाही आहेत. माझं पंढरपूरला असं लहानपणी तर जाणंच नाही झालं, मग तशा आठवणी नाही आहेत.
2: नगरला तुम्ही कधी आलात?
3: नगरला मी आत्ताच जानेवारीमध्ये शिफ्ट झाली
2: आहे. नगर शहर कसं वाटलं?
3: नगर खूप सुटसुटीत शहर आहे, शांत आहे. पुण्यात जो माणूस इतक्या गोंगाटामध्ये राहिला आहे त्याला नगरमध्ये म्हणजे अगदीच प्रशस्त आणि शांत फील येऊन जातो. म्हणजे गजबज नाही आहे, गजगज नाही आहे, ते खूप वेळ स्टक झालेलं असं ट्रॅफिक नाही आहे, गर्दी नाही आहे, म्हणजे रिक्षा लगेच मिळते, मम्मी लगेच पोहोचते, असं तो ते एक सुख आहे ते नगरमध्ये आहे. पुण्यात बाकीच्या सगळ्या सोयी असल्या, एक मेट्रोपॉलिटन मेट्रोपॉलिटन असं शहर असलं तरी त्या शहराचे जे ड्रॉबॅक्स आहेत की खूप ट्रॅफिक, खूप गर्दी, गोंगाट आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला खूप स्ट्रगल करावा लागतो. बसने तुम्ही जाणार असेल तर माहीत नाही आहे की तुम्हाला किती वेळ लागणार आहे तिथे पोहोचायला. नक्की हे आपण प्रेडिक्टच नाही करू शकत. तसं इथे नगरमध्ये डेफिनेटली प्रेडिक्ट करता येतं की हा मी इथून आता निघाले, मी 10 मिनिटात पोहोचणार आहे.
2: नक्कीच. नगरमध्ये स्नेहालय या सामाजिक संस्थेमध्ये तुम्ही आलात आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागामध्ये आता तुम्ही कार्यरत आहात. सगळ्यात आधी जेव्हा पहिल्यांदा तुम्ही स्नेहालयात आलात तेव्हा स्नेहालय कसं वाटलं, स्नेहालयाबद्दल काय जाणून घेतलं?
3: स्नेहालयला मी माझा एक मित्र आहे, आम्ही म्हणजे मासमध्ये होतो तेव्हा कलीग होतो, तर त्याच्या माध्यमातून मला स्नेहालय काय आहे हे माहितीच होतं. पण जेव्हा मी माझ्या मुलाच्या जन्मानंतर जेव्हा विचार करायला लागले की आता मला कुठेतरी जॉईन व्हायचं आहे आणि कामाला सुरुवात करायची आहे, कारण 3 वर्ष पूर्ण मी माझ्या मुलासाठी वेळ दिला आणि कुटुंबासाठी वेळ दिला, तर तेव्हा जेव्हा सुरुवात करायची ठरवलं होतं तेव्हा अभिजित म्हणून जो मित्र आहे तर त्याने मला सांगितलं की तू स्नेहालयमध्ये जॉईन होऊ शकतेस, तर मी तेव्हा आले होते. तर तेव्हा MIDC कॅम्पसमध्येच आले होते, तर म्हणजे छान वाटलं. एक तर परिसर खूप निसर्गरम्य आहे, जागा भरपूर मोठी आहे, प्रशस्त आहे, तर त्या दृष्टिकोनातून छान वाटलं होतं. म्हणजे काम करायला इथे मिळणार आहे आणि कामाचं थोडं स्वरूप पण मला माहिती होतं की बायकांच्या ज्या कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या बायका आहेत त्यांच्यासोबत काम आहे, किंवा इथे शाळा पण आहे, मुलांसोबत काम चालतं, ह्या थोड्याशा गोष्टीच माहिती होत्या. त्याच्यामुळे त्या कामाचं पण आकर्षण होतं की इतकी मोठी संस्था आहे आणि ती या वंचित घटकांसोबत काम करते, तर तो एक वेगळा स्नेहालयबद्दलचा एक दृष्टिकोन होता. त्याच्यामुळे अर्थातच छान वाटतंय मला इथे काम करायला.
2: नक्कीच. स्नेहालय या सामाजिक संस्थेमध्ये काम करायला सुरुवात केली आणि अनेक प्रकल्पांची हळूहळू ओळख झाली असेलच. वेगवेगळे प्रकल्प समाजातल्या वेगवेगळ्या घटकांसाठी काम करतात आणि त्याचबरोबर स्नेहालय ही अशी सामाजिक संस्था आहे की इतर कुठल्याही सामाजिक संस्थांपेक्षा किंवा इतर कुठल्याही स्वयंसेवी संस्थांपेक्षा एक खूप चांगलं साचेबद्ध टेक्नॉलॉजीला सोबत घेऊन, तंत्रज्ञानाची जोड घेऊन एक प्रगल्भ पद्धतीनं एक साचा तयार करून वेगवेगळे प्रकल्प स्नेहालय राबवतंय, चालवतंय असं आपण म्हणूयात. तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागामध्ये आल्यानंतर तुमचं या संदर्भातलं काम कसं सुरू झालं, काय तुम्हाला बदल अपेक्षित होते किंवा संस्थेमध्ये काय होणं अपेक्षित वाटलं?
3: रिसर्च अँड डेव्हलपमेंटची संकल्पना जी संजय सरांसोबत मी डिस्कस केली होती ती अशी होती की जी ऑनगोईंग जे काम सुरू आहे त्याच्यामध्ये ते अजून चांगल्या पद्धतीने कसं करता येईल, डेव्हलप कसं करता येईल, किंवा त्याच्यामध्ये अजून रिसर्च बेस्ड जो बदल येतो तो अर्थातच काय म्हणूया त्याला चांगला असतो किंवा त्या प्रोजेक्टला गरजेचा असा असतो, तर त्या ह्याच्यासाठी या डिपार्टमेंटची सुरुवात झाली होती असं बोलणं आमचं झालं होतं. तर इथे आल्यानंतर पण तीच चर्चा झाली की आपल्याला जे आत्ताचे जे प्रोजेक्ट सुरू आहेत तर त्यांचा एक तर स्टेटस बघायचं आहे की त्यांचं काम आत्ता कुठल्या लेवलवर सुरू आहे आणि कुठल्या कंपोनंटला धरून आपल्याला बदल अपेक्षित आहेत आणि काय करणं अपेक्षित आहे, तर या लाईनवरतीच काम सुरू आहे. म्हणजे अजून तरी आम्ही असं बघतोय की कुठे कोणता प्रोजेक्ट आहे त्याच्यावर त्याची प्रायोरिटी आपण कशी सेट करू शकतो किंवा काय अजून बदल करण्याची गरज आहे ते आपण कसं त्यांना सांगू शकतो, तर ह्या लाईनवरतीच सध्या तरी काम सुरू आहे. आणि आत्ता तरी सध्या जे प्रशासकीय जे काम आहे तर त्याचा जो काही डेटा आहे तर त्या डेटावरती रिसर्च अँड डेव्हलपमेंट ह्या फ्रेममधून काम करण्याचं सुरू आहे.
2: नक्कीच. आता जसं तुम्ही सांगितलं की आता सगळं पाहिलं जात आहे किंवा आधी सगळं ऑब्झर्वेशन या प्रकल्पांचं किंवा आत्ताची परिस्थिती, सद्यस्थिती या प्रकल्पाची काय आहे, स्टेटस या प्रकल्पांचं काय आहे हे पाहिलं जात आहे, पण तुमच्या दृष्टिकोनातून काय बदल अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं?
3: बदल म्हणायला गेलं तर टीमवर्क जे आहे तर ते टीमवर्क कसं अजून चांगल्या प्रकारे किंवा जे म्युच्युअल अंडरस्टँडिंग जे आपण म्हणतो की एक टीममध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग हवं असतं किंवा कम्युनिकेशन हा जो फॅक्टर आहे तर तो कसा अजून जास्त चांगल्या प्रकारे करता येईल किंवा कामाचं स्वरूप हे जास्तीत जास्त स्ट्रक्चर्ड आणि टू द पॉइंट असं कसं असं कशाप्रकारे करता येईल तर हे मी या ह्याच्यातून बघते की एक प्रोजेक्ट आहे तर त्याचं काम स्ट्रक्चर्ड पद्धतीने कसं चालेल की जे काय म्हणत ऑटोमॅटिक होईल किंवा ते कम्युनिकेशन चांगल्या प्रकारे व्यवस्थित प्रकारे होऊन ते काम स्मूदली कसं रन होईल आणि जास्तीत जास्त बेनिफिशियरीला लाभार्थ्यांना त्याचा फायदा त्या कामाचा कसा होईल तर इथे मी सध्या बघतीये.
4: नक्कीच एखादी सामाजिक संस्था चालवत असताना वेगवेगळे प्रकल्प हाताळत असताना किंवा वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत जसं की महिलांवर काम करणारा एक प्रकल्प आहे, बालकांवर काम करणारा प्रकल्प आहे, चाइल्ड मॅरेजवर काम करणारा आपला एक प्रकल्प आहे, या सगळ्या प्रकल्पांमध्ये या सगळ्या घटकांमध्ये काम करत असताना कुठेतरी इमोशन्स पण महत्त्वाचे आहेत. जसं तुम्ही आत्ता काही गोष्टी सांगितल्या की कम्युनिकेशन असेल किंवा म्युच्युअल अंडरस्टँडिंग पण खूप महत्त्वाचं आहे, हे केवळ प्रकल्प चालवण्यासाठी पण बऱ्याच अशा काही केसेस आपल्या प्रकल्पांमध्ये येतात की ज्यामध्ये इमोशन्स पण खूप महत्त्वाचे असतात, तर त्याबद्दल काय सांगा.
3: नक्कीच मला असं वाटतं की स्नेहालयाचं कामच अशा घटकांसोबत आहे जे खूप पिचलेले आहेत किंवा वंचित वर्गातले आहेत ज्यांनी इमोशनली खूप स्ट्रगल केलेलं आहे. तर मला असं वाटतं की त्या इमोशन्स जेवढ्या लक्षात घेऊन ते काम चालेल जो प्रोजेक्टमध्ये माणूस आहे जो सेवा पुरवतो आहे तर त्या इमोशन्सला धरून तो कसा त्या बेनिफिशियरीकडे बघेल आणि त्याच्या गरजांकडे बघेल तर हे नक्कीच खूप महत्त्वाचं मला असं वाटतं की तो आत्मा आहे कामाचा. त्यांच्या इमोशन्स फिलिंग्स आणि ते ज्या परिस्थितीमधून गेलेले आहेत तर ते सगळं लक्षात घेऊन जर का देता आलं तर मला असं वाटतं की ते खूप जास्त परिणामकारक होईल आणि लाभार्थी त्यातून समाधानी असेल. म्हणजे जे काही त्याला घरून मिळालं नाहीये, समाजाकडून मिळालेलं नाहीये तर ते जर इथून मिळालं तर अर्थातच तो खूप समाधानी असेल आणि पुढे जाऊन तो संस्थेचा पण खूप काय म्हणा त्याला त्याच्या मनात एक उपकार भावना असेल की एवढं मला संस्थेने दिलं तर मी पण काहीतरी देऊ शकतो किंवा एक आयुष्य घडणार आहे मला असं वाटतं. देण्याघेण्याचं जर आपण थोडं बाजूला ठेवलं तर एका अशा घटकाचं आयुष्य घडणार आहे की ज्यांनी खरं तर कदाचित होप्स सोडले असतील किंवा तो कुठेतरी खूप बॅक फुटला जाऊन विचार करत असेल तर त्याला ती उर्मी आली असेल, त्याला ती एनर्जी आली असेल आणि आयुष्यात आपण कुठेतरी पोहोचू शकतो तर हा जो विश्वास त्याला येईल मला असं वाटतं की ते एक खूप मोठी पावती असेल स्नेहालयाची. आणि आजपर्यंत मला असं वाटतं की खूप सारे आयुष्य स्नेहालयाने घडवलेत.
4: नक्कीच नक्कीच. आज स्नेहालयाच्याच एका प्रकल्पामध्ये रेडिओ नगरच्या प्रकल्पामध्ये तुम्ही आला आहात. तुमच्या आयुष्यामध्ये रेडिओच्या काही आठवणी आहेत का? लहानपणी रेडिओ ऐकला आहे का? किंवा रेडिओचं स्थान तुमच्यासाठी कसं आहे?
3: रेडिओचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. रेडिओच्या खूप आठवणी माझ्या आहेत. लहानपणी माझी आई रोज ती उठली की रेडिओ सुरू करायची आणि ते अभंग जे लागायचे ते झोपेत सुद्धा ऐकायला पडायचे, कानावरती यायचे. त्याच्यामुळं कुठला अभंग ऐकला की ती मेमरी जी आहे मेंदूतली ती मेमरी जागी होते. आणि मला असं वाटतं की 12वीपर्यंत माझं आयुष्य हे रेडिओ ऐकत सुरू झाले. म्हणजे माझी प्रत्येक सकाळ ही रेडिओ ऐकत सुरू झाली आहे. नंतर कॉलेजला असताना मी म्हणजे तेव्हा मोबाईल आणि स्मार्टफोन तर नव्हतेच, होता तो छोटा बटनचा फोन, तर त्याच्यावरती काय लागायचं तर रेडिओ. त्याच्यामुळं आमचं मला असं वाटतं की 10 ते 12 तास रेडिओ सुरू असेल. काही करायचं झालं रेडिओ हेडफोन लावून आणि रेडिओ ऐकत ऐकत, मुली बाथरूममध्ये कपडे धुवायच्या रेडिओ लावून रेडिओ ऐकत, म्हणजे ज्या रेडिओच्या खूप छान आठवणी आहेत. आणि मला असं म्हणजे अभ्यास पण मी रेडिओ ऐकत केलेला आहे. अभ्यास पण मी रेडिओ आणि त्यांचे आवाज अजून मला रिमाइंड होतात की ते रेडिओ जॉकी आणि त्यांचं बोलणं, ती गाणी, कार्यक्रम विविध भारती हे मी खूप ऐकायचे. त्याच्यावरचं वेगळे वेगळे प्रोग्राम, त्याचं टायमिंग माझं पाठ होतं की हां या टाईमला हा प्रोग्राम असतो. त्यांचं शेड्यूल पण माझं पाठ झालेलं होतं. तो म्युझिक, जे प्रत्येक कार्यक्रमाचं जे म्युझिक ठरलेलं होतं त्यांचं, ते मला अजून आठवतं. अशा रेडिओच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. आणि नंतर मी कॉलेजमधून घरी गेल्यावर एक छोटा रेडिओ आमच्या घरी होता, तर तो रेडिओ घेऊन बसायचे मी आणि ते जे मराठी गाणे लागायचे तर त्या रेडिओवर मी ऐकत बसायचे. 11-11, 12-12 वाजेपर्यंत मी ते रेडिओवरचे गाणे ऐकायचे. आत्ता वडिलांना भावानी माझ्या रेडिओ गिफ्ट दिला.
4: नक्कीच. आज एवढ्या खूप चांगल्या माध्यमात, प्रभावी माध्यमात तुम्ही आला आहात, ज्या माध्यमातून आज तुम्ही अनेक नगरकरांपर्यंत पोहोचताय, नगरकरच नाही तर अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचताय रेडिओ नगरच्या माध्यमातून. कसं वाटतंय?
3: खूप छान वाटतंय. आणि नगरपर्यंत आपला आवाज पोहोचणार आहे ही भावनाच खूप अशी रोमांचक अशी म्हणता येईल. कारण मी कधी इमॅजिन पण केलं नव्हतं की अशा कुठल्या तरी स्टेशनमध्ये मी जाईन आणि तिथे माझी मुलाखत होईल आणि इतके सगळे लोक ते ऐकतील असं मी इमॅजिन पण नव्हतं केलं. सो थँक्यू व्हेरी मच की मला ही संधी दिली. आणि मी आता वाट बघतीये की मी कधी स्वतःचा आवाज ऐकते.
4: नक्कीच. या माध्यमात आज तुम्हाला तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गाणं ऐकं असं वाटेल?
3: खूप गाणी माझ्या खरं तर आवडीची आहेत, खूप सारी मी ऐकत आली आहे. आता पावसाचे दिवस आहेत तर एक जुनं जे गाणं आहे रिमझिम गिरे सावन, तर ते मला ऐकायला आवडेल.
4: नक्कीच. आता मान्सून सध्या सुरू आहे आणि मान्सून स्पेशल हे नक्कीच, जे खूप छान रिमझिम गिरे सावन हे गाणं आहे ज्यामध्ये आपल्याला स्वच्छ सुंदर मुंबई दिसते, अमिताभ बच्चनजी दिसतात, मौसमी चॅटर्जी दिसते आणि छान वाटतं, आल्हाददायक वाटतं हे गाणं बघताना, इमॅजिन करताना. सो नक्कीच मी हे प्ले करेन. आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर स्टुडिओत आलात, या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद तुमचे.
3: खूप थँक्यू.

0: श्रोते हो, आत्ताच आपल्यासोबत आरती चोथे होत्या आणि स्नेहालयाच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागामध्ये सध्या त्या कार्यरत आहेत आणि आज आपण त्यांच्याशीही गप्पा मारल्या. पण आपल्यासोबत क्वालिटी ॲश्युरन्स या प्रकल्पाच्या श्यामल कोचेवाड आहेत आणि आता आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत. तुमचं देखील या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: नक्कीच. जसं आपल्या प्रत्येकीच्या आयुष्यामध्ये आपण आपला भूतकाळ, आपलं बालपण, आपला शैक्षणिक प्रवास विसरत नाही, तसं तुमच्याही आयुष्यामध्ये छान बालपणीचा काळ सुखाचा असेल. तुमचं बालपण कसं आणि कुठे गेलं?
1: मी मूळची लातूरचीच. माझं पूर्ण शिक्षण म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंत लातूरमध्येच झालं आणि जन्मगावही तेच आहे आणि शिक्षण ग्रॅज्युएशन लेवलचं तिथेच झाल्यामुळे खूप छान आठवणी तिथे आहेत, शाळेपासूनच्या कॉलेजपर्यंतच्या. BSW पर्यंतचं शिक्षण माझं लातूरमध्ये झालं आणि पुढे करायचं आहे, पण आता पुढे शिक्षण घ्यायचं आहे तर मग कुठे जायचं, मग हे नगर चॉईस केलं पुढच्या शिक्षणासाठी. आणि बऱ्याच अशा आठवणी पण आहेत, लातूरच्या जन्मगाव आहे आणि लातूरच्या मुली शिक्षणात पुढेच असतात. शिक्षणातला तिथे दर्जा चांगला आहे, शिक्षणही तिथे मिळालं छान आणि खूप एन्जॉय झाला तिथं असेपर्यंत. आणि नंतरचा पुढचा प्रवास मग नगरमध्ये झाला.
0: नक्कीच. जसं लातूरमधलं शिक्षण खास आहे किंवा तिथे शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक मुली अव्वल आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, अगदी मेडिकलमध्ये सुद्धा म्हटलं तरी चालेल. आजही तिथले शिक्षक स्मरणात आहेत का?
1: हो, शिक्षक स्मरणात आहेत. मला आठवतं 10वीपर्यंतचे आमचे गणिताचे शिक्षक होते, ते असे खूप प्रेमाने शिकवायचे. गणिता विषय हार्ड राहायचा पण कुठल्या गोष्टी कशा शिकवायच्या त्यांची मेथड खूप छान होती, त्याच्यामुळे तो विषय सोपा गेला. त्या सरांच्या काही आठवणी आहेत, गेल्यावर आम्ही आवर्जून भेटतो त्या सरांना. मारही तितकाच खाल्लेला आहे गणित विषयासाठी, तर आहेत अशा काही आठवणी. पण अवघड विषयातल्या सरांची आठवण ठेवणं खूप आम्हाला आनंदही होतो आणि जडमनी होतं, कारण मारही तितकंच खाल्लेलं आहे.
0: नक्कीच. BSW तुम्ही केलं लातूरमध्ये असताना, BSW त्या काळामध्ये करावं किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये यावं असं ठरवलं होतं का?
1: हो, कारण बालपणीपासूनच्या आम्ही तिघी मैत्रिणी आणि 12वीपर्यंत एकत्र शिकलो पुढे काय करायचं. मग मैत्रिणीचा भाऊ होता, त्यांनी BSW केलं. मग त्यांनी आग्रह धरला की आता तुम्ही तिघी एकत्रच आहात आणि एकत्रच राहताय तर पुढे काय करणार आहे. तर आम्ही ठरवलं नव्हतं असं की आम्हाला BSW घ्यायचं आहे, पण त्याच्या बऱ्याच फील्डचा तो अनुभव आम्हाला शेअर करायचा. तो पुणे विद्यापीठात होता, मग ते काय काम करायचं, कसं काम करायचा, तो आम्हाला ग्रुप वर्क, फील्ड वर्क त्यांचा तो सांगायचा. आल्यानंतर थोड्या गप्पा व्हायच्या, मग त्यांनी सजेस्ट केलं की बाबा आता तुम्ही तिघींनी पण एकच चूज करा, कारण तुम्ही सुरुवातीपासून आहात. पुढे आम्ही ठरवलं होतं की आम्ही ग्रॅज्युएशनपर्यंत आम्ही एकत्रच राहायचं, मग ते काही असो, BA असो किंवा BSW असो. मग भावानी सांगितलं आणि मग ते घेतलं. 3 वर्षाचा कालावधी पण छान गेला तिथला. महात्मा बसवेश्वर कॉलेज होतं, फील्ड वर्क आणि आमचं केस वर्क, ग्रुप वर्क आम्ही त्या माध्यमातून शिकलो. म्हणजे हे भावाचीच प्रेरणा होती, मैत्रिणीच्या भावाची.
0: नक्कीच. नगरला तुम्ही आलात असं तुम्ही सांगितलं, नगरला कधी आलात?
1: मी 2004 मध्ये लग्न झाल्यानंतर नगरमध्ये आले.
0: नगर तुमचं सासर आहे?
1: नगर माझं सासर आहे.
0: लातूर ते नगर हा लांब पल्ल्याचा प्रवास. लातूर तर कसं होतं, तुम्ही सांगितलं तुमचं बालपण, तुमचं शिक्षण भूमी तीच होती, पण लग्नानंतर सासरी नगर कसं वाटलं?
1: सुरुवातीला जरा वेळ ऍडजस्ट करायला वेळ लागला, कारण बालपणीपासून ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण तिथेच गेलं आणि नुकतंच लग्न झालं आणि पुढे MSW करायचं होतं. आता MSW कुठे करणार? लग्न झाल्यामुळे लगेच मी काही बाहेरगावी राहू शकत नव्हते आणि नगरमध्ये ते कॉलेजही होतं, त्यामुळे मग कॉलेज आणि घरच्यांचा पण सपोर्ट होता आणि मी लग्न करताना चाट घातली होती की मला पुढे शिकायचं आहे. आणि मग लग्न जमलं की मी लगेच फॉर्म वगैरे भरला आमचे मिस्टरांनी आणि सासऱ्यांनी आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. माझं MSW CSRD झालं पण सुरुवातीचे दिवस थोडे कठीण झाले, कारण डायरेक्टच कॉलेज आणि नवीन लग्न याची कसरत थोडी वाटायला लागली, की कॉलेज एन्जॉय करता नाही आला, थोडस बंधन वाटायला लागली की वेळेतच जायचं वेळेतच यायचं, म्हणजे जो फ्रीडम आहे तो कमी मिळाला, की फक्त कॉलेज आणि घर, घरच्यांनाही वेळ द्यायचा होता आणि कॉलेजही करायचं होतं. मग असा तो प्रवास 2 वर्षाचा पूर्ण केला आणि घरच्यांनी चांगला सपोर्ट दिला.
2: नक्कीच. 2004 मध्ये तुम्ही नगरमध्ये आलात आणि आता मी असं पूर्ण म्हणू शकेल की तुम्ही नगरचे आहात. नगर शहर कसं वाटलं? इथली रस्ते, इथल्या ऐतिहासिक वास्तू, इथलं फूड, नगरचा खाद्यपदार्थ, नगरची खाद्यनगरी कशी वाटली?
1: एकदम छान वाटली. पण रस्त्यांची अवस्था फारच बिकट आहे, कारण रस्ते जर आता पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी खड्डे, त्यामुळे प्रवास हा खड्ड्यांचाच दिसतोय. फक्त काही भाग असा आहे की तिथे खूप छान वाटतं की असं फिरावं. आणि खाद्य पण छान आहेत, म्हणजे इथला वडापाव, सोपानराव वडापाव फेमस आहे, म्हणजे तो कोणी आला तरी एन्जॉयज करतो. छान आहे. तसं हे शहर पण छान आहे, सुटसुटीत आहे, क्षेत्रफळाने मोठं आहे, इथली माणसं पण छान आहेत, म्हणजे सुरुवातीपासून ऍडजस्ट व्हायला काही वेळ लागला नाही. फक्त थोडीशी पुणेरी भाषा येते इकडे तो लोक आहे, पण इकडचे लोक खरंच खूप छान आणि प्रेमळ पण आहेत नगरचे माणसं.
2: नक्कीच. तुमचा आणि स्नेहालयाचा परिचय कधी झाला?
1: स्नेहालयाचा माझा म्हणजे परिचय असा की सुरुवातीला MSW करत असताना आम्ही व्हिजिट पण केल्या होत्या आणि अनिल सर आमचे क्लासमेटच होते, त्यामुळे स्नेहालयाची माहिती आम्हाला क्लासमध्ये कळायची. आणि तसं पाहिलं तर ह्या संस्थेबाबत आपण सुरुवातीपासून ऐकलेलं होतं, सामाजिक संस्था आहे, वंचित घटकासाठी काम करते, महिला आणि मुलींसाठी काम करते आणि एकमेव निरंतर

0: राहूनच आपल्याला हे प्रशिक्षण आपल्याला तिथेच, आम्ही प्रत्येक प्रशिक्षण आम्ही स्नेहालयमध्ये करायचं. मग स्नेहालयमधला कॅम्पस, तिथली कामाची पद्धती ही थोडी बऱ्यापैकी आम्हाला अगोदरच माहिती होती त्याच्यामुळं, त्यामुळं संस्थेबाबत आधी छान माहिती.
1: नक्कीच. महिला आणि आर्थिक विकास मंडळामध्ये तुम्ही होतात, सुरुवातीचे काही दिवस तुम्ही तिथे होतात, तर तिथले कामाचे दिवस, कामाचं स्वरूप कसं असायचं?
0: तिथेही ही एक महिला आर्थिक विकास महामंडळ, तिथे अंतर्गत एक NGO होती, ती महिलांसाठी काम करायची. त्या संस्थेचा उद्देशच असा होता की महिला सक्षमीकरण, त्यामुळे महिलांमध्ये राहणं, महिलांच्या समस्या जाणून घेणं, महिलांसाठी काम करणं. आणि खूप मोठा कालावधी माझा MSW झाल्यानंतरचा तिथे, म्हणजे जवळपास 15 वर्षाचा कालावधी तिथे गेला. तर मग महिलांसाठी काम करतात असतानाचा आनंद एक वेगळाच मिळतो. म्हणजे काम करत असताना मी विसरून जायचे की मला घरी कोणीतरी वाट पाहते, आणि फोन पण इतके यायचे महिलांसाठीचा. आम्ही बचत गटाच्या माध्यमातून महिलांची जागृती करायचो, एकत्रीकरण, त्या महिलांना प्रशिक्षण असेल, वेगवेगळे स्किल बेस्ड ट्रेनिंग देणं असेल, बँक लिंकेज असेल, त्यांना व्यवसायासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणं असेल, ह्या माध्यमातून आम्ही काम करत करायचे तिथे. त्यामुळं तिथंही छान होतं महिलांचं, महिलांशीच रिलेटेड काम होतं.
1: नक्कीच. एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीला समजून घेणं, असं मी म्हणेन की हे फार महत्वाचं काम होतं. तिला सक्षम करण्यासाठी, तिला ज्या योजना असतील किंवा जशा वेगवेगळ्या अडचणी असतील, व्यवसाय असेल, उद्योग चालना असेल, या सगळ्या गोष्टींसाठी मदत करण्याआधी एक स्त्री स्त्रीला समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. तर या कामाच्या निमित्तानं अनेक जणींना तुम्ही भेटला असाल, कसं वाटलं?
0: खूप छान वाटलं. या म्हणजे महिलांमध्ये भेटत असताना एक महिला निरक्षरपासून उच्च शिक्षितपर्यंत आहे. म्हणजे आमचा कामाचा जो व्याप होता तो ग्रामीणपासून शहरापर्यंत, शहरात आला आपला स्लम एरिया झाली, झोपडपट्टी झाल्या, त्यामध्ये महिलांकडे बचतीची हा सवयीची हा भागच नव्हता. त्यामुळे त्यांना बचतीचं महत्व पटवून देणं, त्या बचतीच्या माध्यमातून त्यांना काही कर्जाचं उपलब्ध करून देणं आणि कर्जातून व्यवसायात रूपांतर करून घेणं, मग कर्जाचा विनियोग कसा करायचा, कुठल्या कारणासाठी करायचा, मुलाचं शिक्षण असेल, तिचा व्यवसाय असेल किंवा आरोग्य असेल, या गोष्टींसाठीचं आम्ही आर्थिक नियोजन, या प्रकारचे बऱ्याच प्रकारचे प्रशिक्षण आम्ही महिलांपर्यंत पोहोचवले. प्रत्येक महिला फोन करायची की मॅडम आता हे काम करायचंय तर कसं करायचं, आर्थिक व्यवहार असेल, बँकेची ओळख करून देणं असेल, आता त्यांचे चेकद्वारे ट्रान्झॅक्शन असतील, आता गुगल पे, फोन पे, ह्या सगळ्या गोष्टी आता सर्रास महिला वापर पण करतात. म्हणजे त्या शिक्षित झाल्या, म्हणजे तिला आता काही शिक्षणाची शिक्षणच असावं असं काही नाही, म्हणजे तिच्याकडे ती स्किल ते आलं की मला मी हे करू शकते, मनात तिचा आत्मविश्वास वाढला, तिची विचारशक्ती वाढली, आणि तिचं एक कार्यक्षेत्र घरापुरतं न मर्यादित राहता ती बाहेर पडायला लागली. ते व्यवसाय छोटा असेल किंवा त्याचा उद्योग असेल, अशा बऱ्याच महिला आहेत अजूनही संपर्कात आहेत.
1: नक्कीच. स्नेहालयासोबत तुम्ही जोडल्या गेल्यात त्या क्वालिटी अश्युरन्स विभागा अंतर्गत. क्वालिटी अश्युरन्स अर्थात गुणवत्ता, किंवा गरज असेल तर गुणवत्तेबाबत सुधारणा करणं फार महत्त्वाचं असतं. या निमित्ताने स्नेहालयाच्या अनेक प्रकल्पांना तुम्ही भेटला असाल. वेगवेगळे प्रकल्प वेगवेगळ्या वंचित घटकांसाठी काम करतं, समाजातल्या प्रत्येक घटकांसाठी काम करतं, अगदी लहान जन्मलेल्या एक दिवसाच्या बाळापासून ते अगदी चाइल्ड मॅरेज असेल किंवा विधवा, परित्यक्ता, या सगळ्या महिलांसाठी, निराधार महिलांसाठी स्नेहालय काम करतं. या सगळ्या वेगवेगळ्या प्रकल्पाच्या कामाच्या पद्धतीमध्ये तुम्हाला सुरुवातीला काय बदल अपेक्षित होता किंवा काय तुम्ही पाहिल्यानंतर जाणवलं तुम्हाला?
0: सुरुवातीला मी जेव्हा इथे जॉईन झाले तेव्हा मला सांगितलं की आपण क्वालिटी अश्युरन्स करतोय, मग संजय सरांच्या माध्यमातून, अनिल सरांच्या माध्यमातून, गायडन्सच्या माध्यमातून आत्तापर्यंत आम्ही जवळपास एकूण प्रकल्पापैकी 17 प्रकल्पांना भेटी दिल्या. प्रकल्प हे वेगवेगळे आहेत, प्रकल्पाचा उद्देश, प्रकल्पाचे उद्देश सगळ्यांचे वेगवेगळे आहेत, कामाची पद्धती थोडी वेगळी आहे, पण काम करत असताना मला जो त्यांच्यातला वेळ, अतिवेळ देऊन काम करण्याची जी प्रत्येक प्रकल्पाचे कोऑर्डिनेटर असतील, त्यांचे आउटरीच वर्कर असतील आणि त्यांचे पियर्स एज्युकेटर असतील, म्हणजे खूप छान पद्धतीने काम करतात. फक्त कामात मध्ये आता क्वालिटी अश्युरन्स म्हटलं की आता त्यांना असं वाटतं की आणखीन वेगळं काय सांगणार आहेत की काय, तसं नाही. आपल्याला हे जे सुरू करण्यामागचा उद्देश हाच आहे की

0: प्रकल्पाची गुणवत्ता कशी टिकवली जाईल, त्याला अधिक गुणवत्तापूर्वक कसं करता येईल, आणि जे काम करतोय आपण ते वेळेत कसं पूर्ण करता येईल आणि उत्तम दर्जाचं कसं करता येईल, हा आपला त्यामागचा उद्देश आहे. आणि प्रकल्पांमध्ये जर पाहिलं तर प्रत्येक प्रकल्पाचं हे खूपच मोठं योगदान आहे. प्रत्येक प्रकल्प जो काम करतोय, जसं उडान प्रकल्प असेल, बालविवाहासाठी काम करतोय, स्नेहगुरु प्रकल्प असेल, आपल्या लहान मुलांसाठी काम करतोय, म्हणजे प्रत्येक प्रकल्पाच्या आधी आम्ही माहिती घेतली, त्याच्यावरती एक फ्रेमवर्क तयार केलं, मग त्याच्यानंतर काय सुधारणा करायच्यात हे क्वालिटीच्या माध्यमातून आता आपण फक्त व्हिजिट आणि व्हिजिटच्या माध्यमातून शेअरिंग आणि त्यानंतर फॉलो असं एक आपण टप्प्याटप्प्याने जात आहे.
1: नक्कीच. एका सामाजिक संस्थेसोबत काम करत असताना किंवा क्वालिटी अशुरन्सच्या माध्यमातून पुढे जात असताना कसं वाटतं?
0: खूप छान वाटतंय. एवढ्या प्रकल्पासोबत आपल्याला काम करायला भेटतंय, त्यांच्यासोबत त्यांच्या कामाचे अनुभव आपल्याला ऐकायला मिळत आहेत, आणि हे बरेच फार पूर्वीपासूनची सगळे कामं करतायत. त्यात आता क्वालिटी अशुरन्स नव्याने सुरू झालंय, ते कितपत ऍक्सेप्ट होत आहे हे पण आहे, आणि आनंद वाटतं हे काम करत असताना. शिवाय ह्या प्रकल्पामध्ये आतापर्यंत मी जेवढे प्रकल्प पाहिले सगळ्या प्रकल्पाची कामं एकदम छान पद्धतीने चालल्यात. फक्त डॉक्युमेंटेशन हा पार्ट आहे, तो एक आपला प्रशासकीय भाग असतो, म्हणजे काम वेळेपेक्षा जास्त अधिक काम करून वेळ देऊन काम करत आहेत ते खूपच हे आहे, कौतुकास्पद आहे.
1: नक्कीच. स्नेहालयाच्याच अशाच एका रेडिओ नगर प्रकल्पात तुम्ही आला आहात आणि या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचताय, कसं वाटतंय?
0: खूप आनंद होते आणि अनपेक्षित आहे की आम्ही बोलू एवढ्या लोकांपर्यंत पोहोचू, आणि खूप आतून एक आनंद आहे की आपला कोणीतरी ऐकतंय आणि ऐकणारे आहेत. आम्ही आम्हालाही उत्सुकता आहे की आम्हाला किती लोकांनी ऐकलं आणि किती लोकांनी प्रतिसाद दिला. खूप छान वाटलं आणि आनंद आला.
1: नक्कीच. रेडिओच्या आणि तुमच्याही काही आठवणी आहेत का?
0: हो, लहानपणी बाबा ऐकायचे गाणी, मग बाबाच लावायचे, मग ते गाणी ऐकायचे. जसं देवाची गाणी असतील, अभंग असेल, बातम्या असतील, आणि 7 वाजता पाहुणे, एक पाहुणे आहेत दिल्लीला असतात, त्यांची 7 वाजता एक न्यूज राहायची, मग गावात ते ऐकायला यायचे. मग तो एक आनंद की आता न्यूज येते, म्हणजे दररोज उत्सुकता राहायची की आज हे काय सांगताय. खूप छान वाटायचं ना, आजही ते आवडतंय ऐकायला आणि हे करायला, आनंद येतोय.
1: नक्कीच. आज आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन्स आहेत, आपण हवं तेव्हा हवं ते गाणं ऐकू शकतो, किंवा एका क्लिकवर आता खूप सगळं जवळ आलेलं आहे, जग जवळ तर आलेलंच आहे, पण आपल्याला हव्या त्या भौतिक गोष्टीसुद्धा खूप जवळ आल्या आहेत. पण त्यामध्ये आजही रेडिओची क्रेज आहे का असं तुम्हाला वाटतं का?
0: असावी. जुन्या गाण्यांचा आनंद भेटतो, गाणी ऐकायला भेटतात, आरोग्याविषयीच्या वेगवेगळ्या माहिती, जसं आजीचा बटवा आपण पुस्तकात ऐकतोय, तसं अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्या असायला हव्यात. मला आजही वाटतं की माझ्या मुलांनी ऐकावं रेडिओवरचं, यूट्यूब न पाहता, फेसबुक वगैरे न पाहता.
1: आज रेडिओच्या या प्रभावी माध्यमात तुम्ही आला आहात आणि या माध्यमात आज तुम्हाला तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गाणं ऐक असं वाटतं?
0: पावसातलंच आपलं अधीर मन झालं.
1: वा वा. नक्कीच. एका हिंदी गाण्याच्या, पावसाळी गाण्याच्या आस्वादानंतर आपण आता मराठी अधीर मन झाले हे गाणं, छान पावसाळी आणि हिरवगार निसर्ग सौंदर्य दिसणारं गाणं, जे लगेच आपल्या डोळ्यासमोर येतं, तर नक्कीच मी तेही प्ले करेन. आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही दोघी सुद्धा रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या माध्यमातून अनेक गृहिणींपर्यंत, अनेक अशा सख्यांपर्यंत पोहोचलात, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार.
0: मी रेडिओचे खूप खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: थँक्यू. श्रोते हो, आज आपल्यासोबत आजच्या नगर डायरी कार्यक्रमामध्ये होत्या आपल्या स्नेहालय या सामाजिक संस्थेतील क्वालिटी अशुरन्स व रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागातील श्यामल कोचेवाड आणि आरती चोथे. आज आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये या दोघींची मुलाखत ऐकली. श्रोते हो, आज आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूयात नगर डायरी या कार्यक्रमात, याच वेळी याच ठिकाणी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हम खडे दे साला सरकार से बढे. नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजे बबन बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. कस बबन म्हणीन तसं.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी शनिवारी सकाळी नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

दीवाना दीवाने को समझाने दो

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110426495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली. हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727 505 किंवा 90

0: 110-26-495 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
0: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित बालभवन झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110071. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण।

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझ अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

लीकेज ला ठीक करा, नवन करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा,

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी अभिनेता एजाज अली. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.